सुप्रभात श्रोतेहो, FM बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 17 वैशाख शके 1948, 7 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 32 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. विविध भारतीच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रम

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद झालेत.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी, श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 13वा श्लोक. याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येतं, त्याप्रमाणे दुसरं शरीरही मिळतं. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. विनोबाजी लिहितात, ह्या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी, तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे. युद्धामुळे होणारे भविष्यातले वध अर्जुनाला त्याच्या धर्मापासून परावृत्त करतायत. कारुण्यरूपी दोषामुळे तो असा आपला आजपर्यंत पाळलेला क्षात्रधर्म जवळजवळ विसरला होता. एका सच्च्या क्षत्रियाच्या कर्तव्याचं त्याला विस्मरण झालं होतं. त्याच्या याच स्वभावसिद्ध धर्माची त्याला पुनश्च ओळख करून देणं ही गरज होती. त्याच्यामध्ये ज्या वैराग्याचा उदय होत होता, त्यात ज्ञानाला कुठे स्थान नव्हतं. जे पांडित्य त्याच्या अंगी अपेक्षित होतं, त्या आत्मज्ञानाचा अर्जुना अंगी लवलेशही उरला नव्हता. आपलं श्रेयस नक्की कशात आहे, संन्यास घेण्यात की युद्ध करण्यात, अशा संभ्रमात तो सापडला होता. संन्यास, कर्तव्य, श्रेयस यांचे अर्थ नव्याने उलगडणं आवश्यक होतं. म्हणूनच भगवंतांनी त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. आत्म्याच्या अमरत्वाचं अधिक विस्तृत विवेचन करायला सुरुवात केली आहे. आत्मा अविनाशी आहे, त्याचं निधन होत नाही. शरीर बदलतं पण आत्मा बदलत नाही. तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ऐतरेय उपनिषदात वामदेव नावक ऋषीची एक प्राचीन कथा आली आहे. या वामदेव ऋषीला गर्भावस्थेत असतानाच परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं. अग्नि, वायू, चंद्र, आदित्य, प्राण या देवतांच्या उत्पत्तीचं ज्ञानही त्याला याच अवस्थेत होऊ शकलं. इतकंच नव्हे तर पूर्वी शेकडो लोखंडी म्हणजे दुर्भेद्य शरीर माझे रक्षण करत होती आणि बहिरी ससाण्याप्रमाणे मी ती वेगाने तोडून बाहेर पडलो, असं ऋषींनी गर्भात असतानाच उच्चारलेलं होतं. ज्ञान विज्ञानाच्या सम्यक ज्ञानाने त्यांनी मनुष्य जन्माआधीचे आपले सगळे जन्म जाणून घेतले होते. याच ज्ञानसंपन्न अशा बुद्धीनेच त्यांनी अमृतत्वाची प्राप्ती करून घेतली होती. पुनर्जन्म ही एक भारतीय दर्शनशास्त्रीय महत्वाची कल्पना आहे. ती आत्म्याचं अमरत्व अधोरेखित करते. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. नवीन देहात तो त्या देहासंबंधीचे अनुभव घेत असतो. 84 लक्ष योनींची पौराणिक कल्पना आपल्याकडे प्रचलित आहे. ती अगदीच निराधार नाही, अशी टिप्पणी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात केलेली आहे. तर एका लहान सजीव सूक्ष्मापासून आजची सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. मध्ये कोट्यावधी वर्षांचा काळ गेलाय. या सर्व प्रवासात एकाच जीवात्म्याला अनेकानेक जन्मांमधून जावं लागतं. पुनर्जन्माची कल्पना सोडून दिली तर अतिशय लहान वयातच ज्ञानाची प्रचंड शिखर गाठलेल्या मनुष्याच्या क्षमतेची उपपत्ती होऊ शकणार नाही. वैदिक उपनिषदीय शास्त्रांमध्ये लिंग शरीराचं विस्तारपूर्वक वर्णन आढळून येतं. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात आत्मा या लिंग शरीराच्या द्वारे प्रवेश करतो. बृहदारण्यक उपनिषदात जसा गवतावरील जळू गवताच्या एका काडीवरून दुसऱ्या काडीवर जातो, तसाच जीवात्मा दुसऱ्या नवीन शरीराशी संलग्न होतो, या अर्थाचा मंत्र आलेला आहे. जीवात्म्याच्या ठिकाणी शरीराची स्थित्यंतर ही ठरलेलीच असतात. जीवात्मा जेव्हा एका शरीराला सोडतो, तेव्हा त्याला आपण त्या शरीराचा मृत्यू झाला असं म्हणतो. पुनश्च नवीन शरीर धारण केलं की आपण नवा जन्म झाला असं म्हणतो. आत्म्याचं असं हे शरीर बदलणं अतिशय स्वाभाविक आहे हे ठसवण्यासाठी भगवंतांनी खूप मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. ते सांगतात, एकाच शरीरात जीवात्मा जसं बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे बदल अनुभवतो, त्याचप्रमाणे त्याला दुसरा देह प्राप्त होतो. त्याविषयी ज्ञानीजनांना मोह उत्पन्न होत

एकाच शरीरात आपण शरीरातले बदल अनुभवत असतो. बालपणीचं रूप तारुण्यात राहत नाही तर तारुण्यातलं म्हातारपणात. आधुनिक शास्त्रानुसार शरीरातल्या पेशींमध्ये सतत बदल होत असतात. जुन्या पेशी मृत होऊन त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात. हा काळ काही आठवडे ते काही वर्ष इतका असू शकतो. हा बदल स्वाभाविक असतो, सहज घडून येत असतो. वैदिक वाङ्मयामध्ये शरीराच्या सहा अवस्था सांगितल्या आहेत. जायते म्हणजे उत्पन्न होणे.

सहज घडून येत असतो. वैदिक वाङ्मयामध्ये शरीराच्या सहा अवस्था सांगितल्या. जायते म्हणजे उत्पन्न होणे, अस्ति म्हणजे असणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरिणमते म्हणजे परिणत होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि नश्यती म्हणजे नाश होणे. शरीरात हे बदल जरी झाले तरी मी आहे ही अहमची अनुभूती तशीच राहते. शरीर नष्ट झालं तरी शरीरी नष्ट होत नाही. आत्मदृष्टीने विचार करता मृत्यू हा फक्त शरीरालाच आहे, आत्म्याला नाही. नोकरी किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने माणूस एका घरातून दुसऱ्या घरात राहायला जातो, कधी एका गावातून दुसऱ्या गावात जातो, पण माणूस तोच असतो. झाडाचंही असंच असतं, आधी बी मग छोटं रोपटं आणि मग मोठा वृक्ष, पण झाड तेच असतं. आत्म्याचंही तसंच आहे, तो त्याची शरीररूपी घर बदलतो पण तो बदलत नाही. बदल हा फक्त सजीवांमध्येच दिसतो असं नाही, तर जडसृष्टीमध्येही असे असंख्य बदल घडून येत असतात. त्यातून नवनिर्माण होत राहतं आणि जुनं संपतं. काही बदल सहजी जाणवतात तर काहींची जाणीव आपल्याला नसते. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्यावर नवीन शरीराशी जोडलं गेल्याने जुन्या शरीराचं आपल्याला विस्मरण होतं. कठोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायातला एक मंत्र स्पष्टपणे सांगतो की आपल्याला कर्मांप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे काही प्राणी शरीरधारणा करता गर्भदशेस प्राप्त होतात आणि दुसरे कित्येक वृक्षपाषाणादी स्थावर कोटीस जातात. याचाच अर्थ जीवाला त्याच्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म आहे, परंतु त्या प्रवाहात त्याचं अस्तित्व तसंच असतं. गीता रहस्यात भावार्थ सांगताना लोकमान्य टिळक म्हणतात, एक देह सुटला तरी कर्मानुरूप पुढे दुसरा देह मिळाल्याखेरीज राहत नाही. आत्म्याचं अमरत्व ज्यांनी ओळखलं असा धीर म्हणजे ज्ञानी पुरुष शरीराबद्दल मोह ठेवत नाही. शरीर आणि त्याबरोबर निर्माण होणारे सगळे संबंध अनित्य आहेत हे सत्य त्यांनी जाणलेलं असतं. त्यामुळेच जीवनाविषयी तो आसक्त नसतो अथवा मृत्यूनी भयभीतही होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात आणि जातात असं जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही. अशा पुरुषाची शरीराबद्दलची आसक्ती संपलेली असते, त्यातून बदलाला सामोरं जाण्याची ताकद त्याला प्राप्त होते. आंतरिक शांतीचा अनुभव तो सतत घेत असतो. ज्यांच्यासाठीचा शोक अर्जुन करत होता त्यांचा मृत्यू होणं हे भगवंताच्या दिव्य कर्माचाच एक भाग होता. भगवंत आपलं ते दिव्य कर्म अर्जुनाला पुढे विस्ताराने कथन करणार आहे. काळाबरोबर आपण सामान्य माणसं मात्र अधिकाधिक देहासक्त होत आहोत. मी म्हणजे केवळ हा देह हा विचार मनावर ठसवत आहोत, त्यामुळे वयानुरूप होणारे शरीरातले छोटे छोटे बदलही आपल्याला अस्वस्थ करतात. मृत्यूने तर आपण अधिकच भयभीत होतो. आप्तांचे मृत्यू आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपलं मन गमावून तर बसत नाही ना, याचा विचार करणं गरजेचं आहे. आजच्या संदर्भात या श्लोकापासून आपण आपला लाईफ कोच श्रीकृष्ण यांच्याकडे आणि त्यांच्या मुखातून पाझरलेल्या समस्त मानवजातीला उपकारक अशा गीतेकडे लक्ष दिलं पाहिजे. हा श्लोक आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगतो. ज्ञानी विद्वान धीर माणूस आपल्यात घडणाऱ्या बदलांमुळे अस्वस्थ होत नाही. बालपण तारुण्य वृद्धत्व हे जीवात्म्यात होत असलेले बदल स्वाभाविक मानतो. सध्याच्या परिस्थितीत आपण प्रत्येक बदलाला घाबरतो, अस्वस्थ होतो. तंत्रज्ञानात नात्यात नोकरीत झालेले बदल आपल्याला अस्वस्थ करतात. श्रीकृष्ण सांगतात, आजचं दुःख उद्या राहणार नाही, सुखही कायम टिकणार नाही. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. हे एकदा लक्षात ठेवलं की कुठलीच परिस्थिती संकट वाटणार नाही, मन चंचल राहणार नाही, स्थितप्रज्ञतेकडे आपली वाटचाल सुरू होईल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 13वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 7 वाजलेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
2: आणि आता काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत जुन्या आठवणी जाग्या करणारी अवीट गोडीची जुनी हिंदी गाणी, कार्यक्रम भूले बिसरे गीत.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाने आप सुन पाएंगे सुबह 7:20 से।
1: परसबागा, कुंड्यातली रोप, जनावर, वाहन धुण, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:10 होत आहेत। काही क्षणातच प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे अ वाहिनीवरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू काही क्षणातच।

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं झालेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधा आणि पायाभूत विकास वेगानं होत आहे. या संधीचा फायदा घेत लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी नाशिक आकर्षण केंद्र ठरत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त परिषदेत अनेक उद्योग समूहांनी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवलं. राज्य सरकारनं जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी भागीदारी करण्यास मान्यता दिली असून त्यासाठी 3,708 कोटी रुपयांचं वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली असून जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या ठिकाणी 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचारिका विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थविभागानं यासंदर्भात परिपत्रक काढलं असून येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडता येणार आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल.

0: तर त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या जेवनाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लांडगे म्हणाले,
1: प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश म्हणजे बाहेरून येणारा जो विद्यार्थ्यांचा लोंड आहे, पालकांचा जो आशा आहे, ती आशा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या अधिक, वर्गखुल्या सीमित, शिक्षक संख्या सीमित आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याचं शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठरलेलं आहे.
0: ग्रामीण भागातील सरकारी शाळा देखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात याचं जेवनाळा शाळेनं उदाहरण घालून दिलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषेची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. येत्या 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र विविध स्तरांवरून झालेल्या तीव्र विरोधानंतर शासनानं हा निर्णय मागे घेतला आहे. 1976 नियमावलीनुसार घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची आजच्या काळात गरज आहे का याचा पुनर्विचार करताना त्या नियमावलीतील तरतुदींचीही सखोल पडताळणी केली जाईल, असंही सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर गट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या निमंत्रितांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन काल संध्याकाळी परिषदेच्या सभागृहामध्ये झालं. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्त्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर गोवम देगलूरकर आणि इतर मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या संयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले,
1: या सगळ्या 2 दिवसाच्या परिषदेनंतर आमचा प्रयत्न असा एक व्हिजन डॉक्युमेंट या सगळ्याचं तयार करावा जी सुरुवात असेल. एवढे मान्यवर 2 दिवसात बोलणार आहेत. एक व्हिजन डॉक्युमेंट करून जर मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची जायची इच्छा आहे. अगदी साध्या गोष्टी आहे की इतकं मोठं कलेचं भांडार या पुण्यामध्ये असताना कलेचं एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ असू नये हे दुःख आम्हाला कायम आहे. आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी संयोजन करतो, अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला दुःख या एका गोष्टीचं आहे. त्यामधला कितीतरी गोष्टी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत, या ठिकाणी रसिकांना असलेल्या सोयी सुविधांचा विषय आहे, त्याच्या पलीकडे जाऊन 200 पेक्षा जास्त महोत्सव या ठिकाणी होतात मोठे, पण त्यांना मदत करण्याकरता कॉर्पोरेशन मध्ये कुठलीही पॉलिसी नाही. तो एक मोठा महोत्सव करायचा तर या ठिकाणी अनेक ऑर्गनायझर्स पण मला दिसत आहेत की जे स्वतःच्या ताकदीवर आणि गोयलांसारखे अनेक या ठिकाणी प्रायोजक आहेत, तर ते सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने सहाय्य करतात आणि ते महोत्सव साकारले जातात ज्याचं जगाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक होतं.
0: महापालिका क्षेत्रात असलेल्या राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्यानं आगामी काळात MIDC देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. औद्योगिक वसाहतींमधून मिळणारा कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीच पायाभूत सुविधा पुरवेल, त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं. नाशिकमधील TCS प्रकरणात नियुक्त केलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. रहाटकर यांनी काल नाशिक इथं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली. बंदूक खराब प्रकरण आणि TCS प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस यंत्रणेला तपासाकरता

0: अजून वेळ देणं आवश्यक असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातल्या मुठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं जिल्ह्यातलं पहिलं महसुली गाव ठरलं आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला हे यश आलं आहे. दरम्यान राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभाग घेण्याचं आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक वाढल्यानं पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मिरज इथल्या डेपो व्यवस्थापकांना नियमित पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन धोडमिसे यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची मुदत 29 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित कालावधीत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरालगतच्या बाह्यवळण मार्गावर काल मालगाडीच्या टायरमधील हवा तपासत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून सिमेंट भरून आल्यानंतर मालगाडी रिकामी करण्यापूर्वी ते टायरची तपासणी करत होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. सोलापूरच्या साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटी रुपयांचे 314 सामंजस्य करार. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका संस्थेसोबत भागीदारी. भंडारा जिल्ह्यातल्या जेवणाळा जिल्हा परिषद डिजिटल शाळेद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा. राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. आणि पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी होण्याच्या उद्देशानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या मंथन परिषदेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झालेत. लीजिए सुनिए भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाणे.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे ठीक 7:30 वाजलेत।
4: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या मराठी टायटल सॉन्ग वरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मग ऐकूयात त्याच मराठी चित्रपटातलं सदाबहार गाणं.
1: हे चिंचेचे झाड दिसे मग चिनार वृक्षा परी दिसशी तू, दिसशी तू.

0: मंडळी, आठवला का चित्रपट? अगदी बरोबर, 1967 सालचा राजदत्त दिग्दर्शित मधुचंद्र हा चित्रपट, एक मस्त कॉमेडी रोमॅन्टिक मराठी चित्रपट. श्रोते हो, जसं जसं हिंदी चित्रपटसृष्टी बहरायला लागली, हिंदी चित्रपट बनायला लागले, तसतसं मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा आकार घेऊ लागली. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट तयार झाला. त्यानंतर सिंहगड, सैरंध्री, छत्रपती संभाजी, धर्मात्मा, संत तुकाराम, कुंकू, माणूस, संत ज्ञानेश्वर अशा अनेक चित्रपटांनी आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा, साहित्य, वाङ्मय हे घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. काही कालावधीनंतर मात्र सामाजिक, राजकीय आणि विनोदी चित्रपटांची देखील निर्मिती होऊ लागली. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे हा मधुचंद्र. प्राध्यापक मधुसूदन ताम्हाणे आणि मधुसूदन कालेलकर यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी केलं होतं आणि कॅमेरामन होते दत्ता गोरले आणि दयाभाई पटेल. काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111479 1149 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आज आपण बोलतोय मधुचंद्र या चित्रपटाबद्दल. याच चित्रपटातले अभिनेते काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीवर नाटकांमध्ये त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होतीच, पण राजा ठाकूर दिग्दर्शित पाहू किती रे वाट या चित्रपटातून सहकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री केली आणि मधुचंद्र या चित्रपटाने काशीनाथ घाणेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत स्टार बनवलं. असं म्हणतात की सन 1960 ते 1980 या कालावधीत काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात मोठे पेड स्टार देखील होते. मधुचंद्र या चित्रपटाचे नायक आणि नायिका म्हणजेच दिनू आणि मालू एकमेकांच्या प्रेमात पडून पळून जाऊन लग्न करतात, पण मग पोलीस त्यांना अटक करतात आणि त्यांच्या लग्नाची पहिली रात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कोठडीत घालवावी लागते, असं मजेशीर कथानक या चित्रपटाचं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल आणि आज जाता जाता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटातलं गीतकार ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं हे युगुल गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आता जनजागृतीपर एक निवेदन ऐका. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं हे गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही जागरूक करा. एक निवेदन आपण ऐकलं. 7:40 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडच्या ब्रांच वरती आपण गप्पा मारतोय काही जणांशी. नमस्कार, तुमचं नाव सांगा.
4: मी चेतन शाह.
3: तुमचं एज काय आहे सर?
4: 51 एज आहे.
3: तुम्ही विक्रम्स फिटनेस का जॉईन केलं होतं?
4: बेसिकली माझं बैठक काम आहे आणि बैठक कामामुळे आमची एक टेंडन्सी आहे की फॅटीकडे आमची टेंडन्सी आहे. इथं आल्यानंतर व्यायाम करताना एक असं लक्षात आलं की व्यायाम कमी आणि एक्सपिरियन्स जास्त, म्हणजे थोडक्यात वेट लॉस, इंच लॉस हे फटाफट होतं. डाएट हे रोजच्या खाण्यातलंच डाएट आहे. आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे सुद्धा सरांकडे इतकं परफेक्ट डाएट दिलं जातं की जे आपण रोज घरात खातो फक्त ते शिस्तबद्ध खाल्लं पाहिजे. आपण कसं होतं की व्यापारी माणसं असतं, दुकानात 8-8:30 येतो, त्याच्यापुढे टीव्ही, मोबाईल, मग 9:30 जेवायचं. तर त्याच्यामुळे इथं आल्यानंतर एक फ्रेशनेसपणा आला, आयुष्याला एक शिस्त लागायची पद्धत निर्माण झाली की योग्य वेळेला योग्य खावं.
3: बरोबर.
4: बाहेर खाऊ नये असं सर कधीच म्हणत नाही. इच्छा झाली सर सांगतात उडीद वडा खावा आज किंवा इकडे गेला ते खावा. पण त्यांनी परत 2-3 दिवसात ते परत नॉर्मल येऊन जातं.
3: खूप छान.
4: आणि झोपेची पण एक हे होऊन जाते, कारण पूर्वी कसं व्हायचं कधी 12 झोप, कधी 11 झोप, आणि एक व्यवसायाचं टेन्शन असतं किंवा एक असतं, त्यामुळे झोपेचं कुठंच नियंत्रण नसतं. परत सकाळी 6:30-7 उठावंच लागतं, त्याच्यामुळे ती झोप अपुरी व्हायची.
3: सो तुम्हाला किती दिवस झाले तिथे जॉईन करून?
4: मला ऍक्च्युली 2 महिने झाले जॉईन करून, पण 2 महिन्यामध्ये माझं जवळपास 7 किलो वजन कमी झालेलं आहे आणि दिवसभर फ्रेश वाटतं, म्हणजे कुठेही आळस येत नाही. झोप खूप रात्री शांत लागते, म्हणजे असं वाटतं की एकदाच 10:15 आपण गादीवर पडलो की लगेच डोळे 15-20 मिनिटात मिटले जातात की 5:30-6 परत डोळे उघडतात शांततेने.
3: खूप छान अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केला चेतन सर, धन्यवाद याबद्दल. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 विक्रम, आपण ऐकलं की चेतन सर आमच्या शेतात बोलले आणि ते म्हणाले तसं की व्यापारी असल्यामुळे बसून राहणं त्यांच्या पण जॉब प्रोफेशनचा एक भाग आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं.
5: हो, ऍक्च्युली चेतन सरांचं तसं बघितलं ना, म्हणजे आपल्याकडे जॉईन व्हायच्या आधी तेव्हा ते मला भेटले होते, तेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या खाण्याच्या पद्धती, तर त्यांचं खाणं अत्यंत काही चुकीचं होतं वगैरे अशातला भाग नव्हता. त्यांचा मेन इश्यू म्हणजे

0: रात्रीच्या जेवणाच्या वेळा बरोबर नव्हत्या आणि रात्रीच्या झोपेच्या वेळा बरोबर नव्हत्या आणि व्यापारी असल्यामुळे प्रचंड ताण आणि स्ट्रेस हा तर सगळ्यांनाच असतो पण त्यांना जरा जास्तच होता आणि झोप व्यवस्थित नसली आणि जर का खाण्याला वेळा नसल्या तर मग आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शरीरामध्ये हळूहळू करत चालू होतो आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे वजन वाढायला लागतं. ती त्यांची बेसिकली सिच्युएशन झाली होती आणि जसं मी म्हणतो की ऍज अ हेल्थ कोच माझं काम आहे की त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना जमेल तसं त्यांच्या कलांनी करता येईल असं डाएट त्यांना डिझाईन करून देणं तरच ते डाएट फॉलो करणार आहे. कारण का त्यांना फक्त डाएट आणि एक्सरसाइज हा आयुष्याचा एम नाहीये, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या. डाएट आणि एक्सरसाइज हा फक्त त्यांच्या आयुष्यातला एक भाग आहे.
1: बरोबर.
0: त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दिलेल्या डाएटमुळे मग ते डाएटही आरामात फॉलो करू शकतात. त्याच्यानंतर झोप हे मी नेहमी म्हणतो तसं की हा एक नॉन कॉम्प्रोमाइजेबल फॅक्टर आहे आणि झोपेचं महत्व आज त्यांना व्यवस्थित कळलं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे यायला लागल्यानंतर आम्ही आमच्या क्लायंटशी वजन रोज मोजतो आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात लागतं की बाबा फक्त कमी झोप झाली तर दुसऱ्या दिवशी वजन वाढू शकतं हे एका नॉर्मल कॉमन मॅनला माहितीच नसतं.
1: बरोबर.
0: आणि आज या छोट्या मोठ्या जेव्हा सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागतात तर तेव्हा त्यात वजन कमी करणं आणि मेंटेन करणंही सोपं होऊन जातं.
1: ओके.
0: इथली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपल्याला जे काय मेडिकल प्रॉब्लेम्स होतात किंवा आपलं जेव्हा वजन वाढतं ते एका चुकीच्या लाईफस्टाईलचा नतीजा असतो किंवा रिझल्ट असतो. तसंच आपण लाईफस्टाईल थोडी व्यवस्थित करेक्ट केली विथ रिस्पेक्ट टू खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या गोष्टी आणि झोपेची क्वालिटी आणि थोडासा व्यायाम त्याच्यामध्ये ऍड केला तर आपल्याला मॅग्निफिसंट रिझल्ट आपली बॉडी देते आणि तेच आपल्या सगळ्या केसेसमधनं दिसतं.
1: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135500 9031135500 90111 3250. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 झाली आहेत.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया योगेश खडीकर, रचना खडीकर, क्षमा खळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत, रचना मंगेश पाडगावकर यांची.

0: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:50 होत आहेत. आता 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला PNG हिरा आहे सर्वांसाठी.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच भारतात आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून किंवा हिऱ्याच्या दागिन्यांची हाऊस किंवा प्रतिष्ठा म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या खरेपणाची आपल्याला खात्री मिळण्यासाठी काय करावं, त्यासाठी काही सर्टिफिकेट असतं का, ते कोण देतं याची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
3: मोडक साहेब. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना असं एखादं सर्टिफिकेट असतं का जे विक्रेत्याकडून आपण घ्यावं, आणि असं सर्टिफिकेट त्या ज्वेलर्सचं असावं की थर्ड पार्टीचं असावं, अशी सर्टिफिकेट्स आपल्याला कोणत्या संस्थांकडून मिळतात?
5: सर्टिफिकेट नक्कीच घ्यावं. आपण जर बघितलं तर कालानुरूप CZ, अमेरिकन डायमंड, सोरास्की, आता लॅबग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड असे सगळेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे काय हिरा म्हणून खरेदी करतोय वस्तू किंवा स्टोन किंवा खडा,
3: बर,
5: तर तो कुठल्या दर्जाचा आहे आणि त्याचे नक्की रंग कुठला आहे, कॅरेट काय आहे, त्याचं क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता ते सर्टिफिकेट गरजेचंच आहे. कारण नुसत्या डोळ्यांनी कलर आणि त्यातली क्लॅरिटी आणि त्यातले कट्स हे इतके बारकावे समजू शकत नाहीत. आणि आता तर हिरे जे येतात आपल्या दागिन्यांमध्ये जडवलेले असतात ते अगदी -सेंट म्हणजे ज्याला 1 सेंट पेक्षा कमी आकाराच्या पासून ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे छोटे छोटे सेंटचे हिरे उपलब्ध असतात आणि जे बसवले जातात. तर आता असा प्रत्येक हिरा कुठे आपण काढून त्या दागिन्यातला बघणार होतो त्याचा दर्जा ठरवणार होतो, तर ते दर्जा ठरवणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या जगन्मान्य संस्था आहेत, IGI किंवा GI लॅबोरेटरी सारख्या, तर त्यांच्याकडून त्याचं सर्टिफिकेशन जर घेतलं असेल तर आपल्याला मनाला एक खात्री असते की आपण जे खरोखरच व्हॅल्युएबल म्हणून जी

0: वस्तू घेतोय त्याला खरंच
1: हो
0: व्हॅल्यू आहे का नाही,
1: खरे
0: तो
1: खरे
0: नॅचरल म्हणजे नॅचरलच आहे का नाही, त्याचा रंग कुठला आहे, क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत आणि त्याचं वजन काय आहे. आणि मल्टिपल ज्या खडे बसवलेले असतात त्या अशा सर्टिफिकेट्समध्ये, त्या दागिन्याचं म्हणून ते सर्टिफिकेट बनवलं होतं, तर त्याच्यामध्ये एकूण किती खडे आहेत, किती किती साईजचे खडे आहेत आणि त्या सगळ्या खड्यांचं मिळून एकूण कॅरेट वजन किती आहे हे पण मेन्शन केलेलं असतं. कारण आपल्याला ते सुटे खडे काढून ते करणं शक्य नसतं, कारण दागिन्यात ते फिट केलेले असतात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे, आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं

0: करणं शक्य नसतं, कारण दागिने ते फिट केलेले असतात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं मला स्वतःला वाटत नाही. असणं काही गैर नाही, पण मला स्वतःला वाटत नाही. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने ते थर्ड पार्टी आयजीआय किंवा जीआय सारख्या संस्थांकडून घेतलेलंच असावं.
1: मोडक साहेब, हिऱ्यांची खरेदी करताना जर आपण आयजीआय किंवा जीआय सर्टिफिकेट घेतलं तर त्याचा फायदा काय होतो आणि कोणत्या प्रसंगी फायदा करून घेता येतो?
0: आता त्याचा फायदा काय होतो, तर आजच्या घडीला तरी ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय त्याच्याकडे विकू शकताय. त्याच्याचकडे आपण एक्सचेंज करायला गेल्यानंतर तो त्याच दर्जाचे त्यावेळेला ज्या काही विक्रीची किंमत असेल त्या प्रमाणात त्याची जी काय बायबॅक किंवा एक्सचेंज पॉलिसी असेल तर तो ऍपल टू ऍपल मॅच करूनच आपल्याला देतोय का नाही हे कळू शकतं. नाही तर मग तो घेताना म्हणणार हा ई कलरचा नाही वाटत एफ कलरचा आहे, विकताना मात्र तो ई कलरचा म्हणून विकणार. तर हे असं काय गडबडी होऊ शकत नाहीत सर्टिफिकेट असलं तर. सर्टिफिकेटवरही लिहिलेलं असेल तुम्ही ई म्हणूनच घ्याल आणि परत देता नाही तो ई कलरचा म्हणूनच तुम्ही द्याल आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला योग्य ती किंमत मिळू शकेल.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतं प्रमाणपत्र घ्यावं, ते कोण देतं आणि या प्रमाणपत्राचे फायदे कोणते याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायस बद्दल बोलत होतो आणि त्यातलं पहिला अँकरिंग बायस म्हणजे काय याबद्दल तुम्ही सांगितलं. आता दुसरा म्हणजे लॉस एव्हर्जन बायस. आता हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल आज सांगा.
2: लॉस एव्हर्जन बायस, नुकसानाची भीती, म्हणजे काय की आपल्याला नफा झाल्यानंतर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा दुप्पट दुःख हे तोटा झाल्यावर होतो. पण या भीतीमुळे गुंतवणूकदार काय करतात, एकदा तोट्यात असलेला शेअर कधीतरी त्याचा भाव वाढेल किंवा म्युच्युअल फंड जर नुकसानात असेल तर कधीतरी त्याचा भाव वाढेल या आशेने तो कायम धरून ठेवतात. पण नफ्यात असलेला शेअर किंवा म्युच्युअल फंड ज्याने चांगले फ्रुट्स तुम्हाला दिलेले आहेत, जो क्वालिटी आहे, तो थोडा वाढला की लगेच काढून टाकतात. आता ह्याला आपण लॉस एव्हर्जन बायस म्हणू शकतो. उदाहरण घेऊयात की एखादं झाड आहे जे आपण घरात लावलेलं आहे बघा, आणि जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याला एखादी फांदी अशी आहे त्या झाडाची की ती थोडीशी त्याला कीड लागलेली आहे, त्याच्यावर कदाचित आपल्याला छान फळ आणि फुलं सजलेली दिसतील, पण बिकॉज ती किडलेली आहे त्यामुळे सगळं झाड हे खराब होऊ शकतं. म्हणून आपण ती फांदी किती काळ ठेवायची की ती मला फुलं देणारे, फळं देणारे आणि त्याचा मला आनंद होतोय, तर असा विचार न करता जेव्हा लॉस एव्हर्जन बायसेसचा आपण विचार करतो तर ती फांदी काढून टाकलेली बरी, म्हणजेच मी पूर्ण झाड व्यवस्थित जपतोय आणि कदाचित मला भविष्यात ते झाड उत्तम फळं आणि फुलं देऊ शकतं हा अर्थ मला त्याच्यातून घेता येईल. जेव्हा मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय तर लॉस एव्हर्जनचा विचार करताना जे क्वालिटी आहे ते पोर्टफोलिओ ठेवा.

0: जे नॉन क्वालिटी आहे आणि जे लॉस तुम्हाला देतंय मोठ्या प्रमाणावर, ते टिकून ठेवून भविष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो असा विचार मनात ठेवू नका जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा आणि पोर्टफोलिओचा विचार करतोय. तेव्हा
1: किती सोप्या उदाहरणात आपल्याला या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत सरांनी. तेव्हा श्रोते हो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले सगळे इन्व्हेस्टिंगचे पर्याय हे योग्य आहेत की नाही हे तुम्ही देखील पडताळून पहा आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33. या सल्ल्याबरोबर आज इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूया. गुड डे. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: AmFi registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8 वाजलेत, जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पुण्याचं सांस्कृतिक वैभव नष्ट होत असताना पुणेकरांनी जागृत होणं आवश्यक आहे. त्यासाठी कलाकारांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक गोबम देगलूरकर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं आयोजित मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या 2 दिवसांच्या मंथन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल अध्यक्षपदावरून बोलत होते. समाज जागृती करून युवकांमध्ये कलांची आवड निर्माण झाल्यास सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य घडेल आणि पुणे महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी बनू शकेल. याकरता कलाकारांसह समाजानंही एकत्र येऊन शासनावर दबाव आणल्यास भारतातच सांस्कृतिक धन जपलं जाईल आणि वृद्धिंगतही होईल असा विश्वास देगलूरकर यांनी व्यक्त केला. मसापच्या अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले की पुण्याला देशाची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठी कालमर्यादा अपेक्षित असून याकरता आपण काय करू शकतो याची फक्त आश्वासनं नकोत तर ठोस कृती आवश्यक आहे. उपक्रमाविषयी माहिती देताना संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले की पुण्याचं सांस्कृतिक मानचित्र तयार करण्याच्या उद्देशानं आयोजित या परिषदेतील सहभागी मान्यवरांच्या विचारांवर आधारित मसुदा संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असून त्याची योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधल्या यशामुळे परिसरातल्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र शाळेत अपुरी बैठक व्यवस्था आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणं शक्य होत नाही. यामुळे शाळा प्रशासनानं प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 38 अंश तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:03 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

0: प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
3: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात।

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अजित कडकडे, अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांच्या सम्राट शंकर वैद्य यांचं गीत. संगीत अशोक पत्की यांचं होतं. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: नेहा, काय झालं, इतकी चिंताग्रस्त का आहेस?
4: अरे, बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला, मग बाबांची काळजी कोण घेणार?
3: अगं, आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते। आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व

0: कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
1: डॉक्टर दूधमाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे.
0: संपर्क 020-24-35-15-35.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांत्री यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड पुणे. फोन 88-88-94-22-22.
2: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
3: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
2: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
3: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
2: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
7: संधे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आज मराठी पंचांगानुसार वैशाख कृष्ण पंचमी. संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी. ऐकूया त्यांचाच हा अभंग जी एम लोंढे यांच्या स्वरात.

0: लग जदी अवगी दुमदुमली पंगदी अवगी दुमदुमली पंगदी अवगी दुमदुमली पंगदी अवगी दुमदुमली पंगदी।
1: जी एम लोंढे यांनी गायलेला अभंग होता संत चोखामेळा यांचा। आज संत चोखामेळा यांची तिथीनुसार पुण्यतिथी, त्यानिमित्त हा अभंग आम्ही आपल्याला ऐकवला। आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत, आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। 8:13 आणि 47 सेकंद झालेत कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर।
2: नेहा, काय झालं, इतकी चिंताग्रस्त काय आहेस?
3: अरे, बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला, मग बाबांची काळजी कोण घेणार?
2: अगं, आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते, आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड पुणे इथे।
2: संपर्क 0204235 1535। संध्या

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
3: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षांनंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
2: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.

यांचा आज स्मृतिदिन. श्यामची आई या राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेत्या पहिल्या चित्रपटात त्यांनी साकारलेली छोट्या श्यामची भूमिका अत्यंत गाजली. आज माधव वझे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित हे गीत.

0: वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं होतं. मुख्य स्वरता हृदयनाथ मंगेशकर यांचा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: काय रे, बस्ता कुठे बांधला?
4: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
3: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीचाच बांधू.
4: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
5: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विष्णुमंद पांगनीस यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत केशवराव भोळे यांचं होतं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या. चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सुप्रसिद्ध गायिका राणी वर्मा यांचा आज वाढदिवस. कार्यक्रमाची सांगता करूया त्यांनीच गायलेल्या गीतानं. रचना रामचंद्र सडेकर यांची, संगीतकार श्रीधर उदय.

0: आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:30:19 झालेत. आता ऐकूया गदिमा गीतांचा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे.
1: पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 5600011.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रसिक श्रोते हो नमस्कार. मंडळी बघता बघता मे महिना सुरू होऊन 7 दिवस झाले सुद्धा. मुख्यत्वे करून हा महिना मुलांच्या सुट्ट्यांचा आणि लग्नसारीचा, त्यामुळे बरेच जण मे महिन्यात एखाद्या लग्नासाठी गावाला किंवा फिरण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जायचे बे टाकत असतात. चला तर आज गदिबांच्या गाण्याचं बोट धरून आपणही जाऊया अशाच काही ठिकाणी.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गदिमा गीत होतं एकटी या चित्रपटातलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं आणि हा स्वर होता आशा भोसले यांचा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध. नव्या

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
4: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर

0: स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221.
1: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
2: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
1: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146000 या क्रमांकावर संपर्क करा.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सांधिक

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या पर्यटनामुळे ना नेहमीच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यातून काही घटना सुटका होते आणि आपण छानपैकी ताजेतवाने होतो. असंच ताजेतवाना करून जातं हिरवगार कोकण आणि आपल्या बायकोचं ते माहेर असेल तर दुधात साखरच.
2: अरे नाखवा हो नाखवा इथे रे गोमू माहेरला जाते
3: होशे
2: गोमू माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हो तिच्या घोवाला कोकण.

0: वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमांचं गीत गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775. 9921057575. आंबेकर लॉन्स.

पंचगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: भारतातल्या विविध जागांप्रमाणेच जवळपासच्या देशांमध्ये सुद्धा बघण्यासाठी अनेक ठिकाणं असतात. चला तर श्रीलंकेला जायचं.

आज एक चित्रफित सादर केली आहे. या चित्रफितीच्या संदेशात भारतीय लष्करानं देशाच्या दृढ प्रत्युत्तरावर प्रकाश टाकला असून देशाचं सार्वभौमत्व आणि नागरिकांचं रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये होम बेस्ड केअर गिव्हर म्हणजेच घरगुती काळजीवाहक या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पदासाठी उमेदवारांचं वय 25 ते 45 वर्ष दरम्यान असणं आवश्यक असून उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा तसंच इंग्रजी भाषेचं सामान्य ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय केअर गिव्हर किंवा नर्सिंग संबंधित प्रशिक्षण केलेलं असणं अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 481 रास्तापेठ पुणे इथं संपर्क साधावा असं सहायक आयुक्त सुरा वराडे यांनी कळवलं आहे. केंद्र शासनानं अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे. पश्चिम विदर्भातील ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या जलसाठ्यांमध्ये घट होत असल्याचं दिसून येत आहे. नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या 3 मोठ्या प्रकल्पांसह एकंदर 51 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी 30.64% पाणीसाठा उपलब्ध आहे. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील नागरिकांना वाहन परवाना अधिक जलद गतीने मिळावा यासाठी शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही वाहन परवान्यासाठीच्या चाचणीचं कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करून नियोजित वेळेनुसार उपस्थित राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. चित्रपट स्वयंवर झाले सीतेचे.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं दिलेल्या सुनियोजित आणि अचूक प्रत्युत्तराला म्हणजेच ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय लष्करानं समाज माध्यमावर

0: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited.
1: Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 झालंय. आता ऐकूया आपला सगळ्यांचा आवडता लाखाते कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
3: सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, काही कलाकारांना मान मरात प्रसिद्धी भरपूर मिळते, पण काहीच्या नशिबी मात्र हे भाग्य नसतं. त्यांच्या कलाकृती रसिकांच्या स्मरणात असतात, पण त्या कलाकृतींचा कर्ता मात्र विस्मृतीच्या पडद्याआड जातो. असेच काहीसे विस्मृतीत गेलेले कवी गोपाळ नरहर नातू उर्फ लोककवी मनमोहन. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त आज अनुभवूया कवी मनमोहन यांचीच मनमोहक लेखणी.

0: कवी मनमोहन यांचं आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत गायलं होतं सरोज वेलिंगकर यांनी. संगीत गजानन वाटवे यांचं होतं. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497।
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे।
1: पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 5600011।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोपाळ नरहर नातू उर्फ लोककवी मनमोहन यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1911 या दिवशी तत्कालीन कोल्हापूर संस्थानातल्या माणगाव इथं झाला. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांचं शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण आणि तळेगाव इथं झालं. तळेगावच्या समर्थ विद्यालयातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच दरम्यान त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी देशभक्तीवर काही पोवाडे रचले, कविता लिहिल्या. पण प्रामुख्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली ती भावगीतांमुळे. त्यांचीच एक कविता सर्वप्रथम वाङ्मय शोभा या मासिकात प्रकाशित झाली. नंतर गजानन माटे यांच्या स्वरात तिची ध्वनिमुद्रिका निघाली. तत्कालीन जुन्या विचारसरणीच्या समाजात या गीतामुळे प्रचंड खळबळ माजली. पण सर्वसामान्य रसिकांनी मात्र त्याला डोक्यावर घेतलं. ऐकूया तेच गाणं.

0: हळव्या भावगीतांप्रमाणेच मनमोहन यांनी अनेक राष्ट्रभक्तीपर कविताही लिहिल्या. महात्मा गांधीजींच्या निधनानंतर ती पहा बापूजींची प्राणज्योती ही कविता त्यांनी लिहिली, जी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानच्या कारागृहात असताना त्यांना लेखन सामग्री नाकारण्यात आली. त्यांनी भिंतीलाच कागद आणि खिळाला लेखणी बनवलं या प्रसंगावर आधारित एक अप्रतिम कविता मनमोहन यांनी लिहिली. स्वातंत्र्यवीरांनी आधी आभाळाकडे विनवणी केली, मग भूमीकडे केली. तेव्हा आभाळ म्हणालं, मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. माझे नि तुझे वायाचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिली गीते या मंद समीरण लहरी. या माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. आभळ म्हणाले नाही, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जडली लंका लाह्यापरी आसू झाले. पापण्यात जडली लंका लाह्यापरी आसू झाले. उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले. पण तेवढ्यात काय झालं बरं का? दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित आली. दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे चल लिही असे ती बदली. चल लिही असे ती बदली.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
3: अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है. अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
2: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे. अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.

0: कवी मनमोहन यांचे अफूच्या गोळ्या, कुहू कुहू, दर्यातील खसखस इत्यादी काव्यसंग्रह मंजूळ भावगीते हा भावगीत संग्रह प्रकाशित झाला. त्यांना लोककवी म्हटलं गेलं खरं, पण त्याचवेळी त्यांना फारशी प्रसिद्धी म्हटलं लाभली नाही, याची खंत त्यांना नेहमीच लागून राहिली. यातूनच त्यांच्या एका कवितेत त्यांनी म्हटलंय, शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. जन्मभरी तो फुलतच होता.
1: नाव

ऐकूया मनमोहन यांच्या का वेगळ्या गाण्याची झलक.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: जी एन जोशी, सरोज विलिंगकर, लता मंगेशकर, गजानन वाटवे, दत्ता वाडवेकर, बबनराव नावडीकर अशा गायकांनी कवी मनमोहन यांची गीतं गायली. आजच्याच दिवशी 7 मे 1991 दिवशी त्यांचं निधन झालं. काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या या कवीच्या आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण केला. आता आपला आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची शैलेश परांजपेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 आणि 17 सेकंद झालेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत राम गणेश गडकर लिखित पुण्यप्रभाव या नाटकातली नांदी. भालचंद्र पेंढारकर, अरविंद बेळगावकर, मेधा गोकटे आणि प्रकाश घांगेकर यांच्या स्वरात. संगीत किर्लोस्कर नाटक मंडळी यांचं होतं.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। नव्या

आकाशवाणी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नवचंद्रिकाही सवय यौवनाचा।

0: प्रयासी लोग हैं भगत को
1: हे पद होतं शंकर बाळाजी शास्त्री यांचं, नाटक कृष्णार्जुन युद्ध आणि स्वर होता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा. आमच्या एका कार्यक्रमाविषयी
2: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
3: काय काय काय
2: WWF?
3: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
2: हो
4: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
2: का बघू नयेत बरं ह्या पायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
5: या आहेत दुर्गाजी अगदी इरसाल आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
2: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
4: झाडाला वाचता येतं का ते?
2: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
5: काय होतं मग पुढे? अहो त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: सुधीर भडके यांच्या स्वरात वंदना विटणकर लिखित हे नाट्यगीत आपण ऐकलं. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. नाटक आसावरी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12.

0: या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
0: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: चमकला ध्रुवाचा तारा या नाटकासाठी पंडित गोविंदराव अग्नी यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद विद्याधर गोखले यांचं होतं. गायलं होतं लता शिलेदार यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज. खरं

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे. प्रत्येक घर

0: विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात ही रचना जगदीश दळवी यांची होती. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. नाटक लावणी बोलली अभंगाला. आणि याबरोबरच हा कार्यक्रम ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 9:58 मिनिटं झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वेंपती यांनी यापूर्वी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमधल्या जमिनींचे 7/12 उतार देणं आता बंद करण्यात येणार आहे. या क्षेत्रातल्या रहिवाशांना त्यांच्या जमिनीचं मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय

0: घेण्यात आला. लवकरच याबाबतचा शासन आदेशही जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रमाअंतर्गत राज्यातल्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो तसंच अमेरिकेतल्या नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासाठी 3 कोटी 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालघर जिल्ह्यातल्या अल्पवयीन पीडितेची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल भेट घेतली. आरोपीला जामीन मिळू नये आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. अकोल्यासह राज्यातल्या विविध विभागांमधल्या 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र शासनानं अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट व्हायला मदत होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:47 झालेत. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला जोगळेकर हॉस्पिटल.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
10: नमस्कार.
9: आता अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की बऱ्याच जोडप्यांना काही काही वेळा सायकल्स कराव्या लागतात आणि मग त्यांना पहिली सायकल सक्सेसफुल नाही झाली म्हणून दुसरी मग तिसरी अशी केली जाते. तर या कंडिशन मध्ये IVF च्या किती सायकल्स करता येतात याबद्दल सांगा.
10: माझं वैयक्तिक मत असं आहे की IVF च्या किती सायकल करता येतात याच्यापेक्षा पहिली सायकल सक्सेसफुल होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. बेसिकली प्रेग्नन्सी राहणं ही खूप गुंतागुंतीची प्रोसिजर आहे. आपण IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचं मिलन करून गर्भ बाहेर तयार करतोय. गर्भाशयाची तयारी करून तो गर्भ गर्भाशयात सोडतो आहे. मात्र आज सोडलेला गर्भ जो आहे आणि गर्भाशय याची एक नाळ जुळणं असं आपण मराठीत म्हणतो की त्याच्यावर जगाच्या पाठीवर कुठेच 100% अशी खात्रीशीर ट्रीटमेंट नाही. बेसिकली गर्भ जर चांगल्या क्वालिटीचा असेल आणि गर्भाशय आपण छान तयार केलं तर गर्भ गर्भाशयामध्ये रुजणं हे अपेक्षित असतं. आणि ह्या गोष्टी ज्या 100% आपल्या हातात नाही आहेत मात्र त्यासाठी प्रयत्न करणं 100% हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे पहिलीच सायकल सक्सेसफुल करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे.
9: अगदी. श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672. 8661967672. 8669167672. डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच सायकल सक्सेसफुल कशी होईल हे बघणं गरजेचं आहे, तर काय काय बघितलं पाहिजे मग यासाठी?
10: याच्या क्रायटेरियामध्ये नेहमी एज हे

0: फार महत्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त वजन कसं आहे, लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन केले पाहिजे. आणि माझा असा जोडप्यांना सल्ला राहील की तुम्ही IVF म्हणजे काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे समजून घ्या. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या फर्टिलिटी स्पेशालिस्टकडनं त्याचं शंकांचं निरसन करून घ्या आणि एका पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी या ट्रीटमेंटला सामोरे जा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते वेळोवेळी त्यांना विचारा, सांगितलेल्या गोळ्यांच्या वेळा पाळा, इंजेक्शन जे असतात त्यांच्या वेळा पाळा. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा निश्चितच याचा सक्सेस जास्त येतो. ह्याच्या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. कोणताही स्ट्रेस, मग तो वैचारिक असो, भावनिक असो किंवा मानसिक असो, या सगळ्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो, स्पेशली फिमेल्समध्ये. आणि त्या सगळ्याचा इम्बॅलन्स झाला की कुठेतरी हे पाळीचे प्रॉब्लेम, वंध्यत्वाचे प्रॉब्लेम किंवा वारंवार गर्भपात होणं हे दिसून येतं. त्याच्यामुळे आहार, व्यायाम, योग्य वेळेला औषधं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्यांची जर आपण चतुर्सूत्री नीट बांधली तर आपल्याला फर्स्ट सायकल मध्ये सक्सेस येण्याची शक्यता ही नेहमीच जास्त असते.
1: वा, श्रोते हो, म्हणूनच अशाच या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीनी, सकारात्मक अप्रोचनी आणि अर्थातच अवेअरनेसमुळे वंध्यत्वावर मात करणं आता शक्य आहे. म्हणूनच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. असतो.

0: 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याला विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर सत्येन गुजर यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, या भागामध्ये आपण जो केस गळती हा विषय मागच्या भागात घेतलेला, त्यानंतरचा पुढचा विषय म्हणजे केसांमध्ये कोंडा होणं. तर हा नेमका कोंडा होतो म्हणजे काय होतं याविषयी तुम्ही सगळ्यात प्रथम सांगाल का?
5: कसे, आपण जसं बघितलं मागच्या वेळेला की केसांच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. मग केस गळणं असू देत, केसांमध्ये कोंडा होणं असू देत, केस पांढरे होणं असू देत किंवा चाई पडणं हा आजार असू देत, बऱ्याच वेळेला ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभाव जास्त प्रमाणामध्ये असतो. कारण त्यांनी त्रास कोणता होत नसतो. सौंदर्यविषयक समस्या असली तरी पेशंटला त्रास नसतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची टेंडन्सी असते. केसांमध्ये कोंडा होतो म्हणजे काय होतं? एक तर तिथली जी त्वचा आहे तिथल्या पेशी लवकर मृत होणं आणि त्याच्यामुळे तो कोंडा तयार होणं, नको असणारा विकृत कफाचा थर त्या ठिकाणी तयार होतो त्याच्यामुळे कोंडा होतो. जर त्वचा विकारच असेल त्याच्यामुळे नको असणारे टॉक्सिन्स, नको असणारे विषारी पदार्थ रक्ता थ्रू जर तिथे त्वचेच्या येऊन इथे साठून राहिले त्याच्यामुळे कोंडा होत असतो. अशी वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये असतात. बऱ्याच वेळेला असं असतं की केसांची व्यवस्थित निगा राखली जात नाही, केस व्यवस्थित धुतले जात नाहीत, बऱ्याच जणांचं बाहेर फिरणं जास्त प्रमाणात असतं पण तशी केसांची काळजी घेतली जात नाही. उन्हात फिरणं असू दे किंवा बऱ्याच वेळेला ओले केस असेल आणि त्याच्यावरच तेल लावलं जातं, त्याच्याशीच केस धुतले जात नाहीत आणि ह्याचा परिणाम म्हणून सुद्धा तिथे टॉक्सिन साठून राहून कोंडा होणं ही प्रक्रिया होत असते. असे या केसांच्या कोंडा होण्याच्या किंवा तिथल्या त्वचेच्या बद्दल बरेच वेगवेगळे आजार पण आहेत. बऱ्याच जणांना तिथे खवडे होत असतात, बारीक पुरळ येत असतं. बऱ्याच जणांना सोऱ्यासिस हा नावाचा जो त्वचा विकार आहे, 90% पेशंटमध्ये सोऱ्यासिसची सुरुवात केसांमध्ये कोंडा होणे ह्याच्यापासून होत असते. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण डोक्यावर कोंडा नाहीये, पूर्ण त्वचेवर तिथल्या कोंडा नाहीये, स्पेसिफिक ठराविकच पॅचेस आलेले आहेत, बाकीची त्वचा नॉर्मल आहे पण त्या पॅचेसच्या ठिकाणी प्रचंड कोंडा आहे, रफ पॅचेस झालेले आहेत, तिथनं खूप कोंडा बाहेर पडतोय, तर तो मे बी सोऱ्यासिस सुद्धा असू शकतो. ह्याची पण रुग्णांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ज्यांचं बाहेरचं खाणं खूप जास्त आहे, बेकरीचे पदार्थ ज्यांचे खाण्यामध्ये जास्त येतात, ज्यांचे दुधाचे पदार्थ दही पेढे बर्फी पनीर खवा लस्सी ह्याचं खाणं खूप ज्यांचं जास्त प्रमाणात आहे, ह्याच्यामध्ये विकृत कफ होणं ही गोष्ट जास्त प्रमाणात होते, आमाजीर्ण नावाचा व्याधी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे हा नको असणारा विकृत कफ केसांच्या मुळाशी येऊन साठून राहतो आणि त्याच्यामुळे कोंडा व्हायला सुरुवात होते. आणि असा बराच कोंडा खूप दिवस राहिला तर त्याच्यामुळे केस गळणं ही गोष्ट सुद्धा सुरुवात व्हायला मदत होत असते. त्यामुळे ह्याच्यासाठी हे टॉक्सिन्स वॉश आउट होणं, नको असणारे विषारी पदार्थ बाहेर काढणं, विकृत कफ कसा कमी होईल त्यानुसार मग ते औषधयुक्त

0: तेलांचा वापर करणं, पोटातले औषधं त्याप्रमाणे घेणं, सिबोरिक इन्फेक्शन आहे, इन्फेक्शनमुळे त्वचा विकारांमुळे कोंडा आहे तर त्यानुसार रक्तदृष्टी कमी करणारे, रक्तप्रसादन करणारे औषधं वापरणं, अशा पद्धतीने उपचार जर झाले तर तो कोंडा कायमस्वरूपी बरा होऊन जातो. आणि कोंड्यासाठी औषधं घेऊन सुद्धा कोंडा तसाच राहत असेल तर तो सोरॅसिस नाही ना, याचं निदान करून मग पुढे सोरॅसिस प्रमाणे उपचार करणं सुद्धा गरजेचं असतं.
1: तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता आपण कोंड्याविषयी बोललो, आता केस पांढरे होणं हे खूप हल्ली समस्या वाढायला लागले. पूर्वी 40-50 नंतर केस पांढरे व्हायचे काही वाटायचं नाही, हल्ली अगदी लहान वयात पण केस पांढरे होतात. तर नेमका हा केस पांढरे होणं म्हणजे काय विकार आहे?
0: कसं आहे, केस पांढरे होणे ही वयोमानानुसार होत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे 50 नंतर केस पांढरे झाले तर ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, त्याच्यासाठी उपचारांची आवश्यकता आहे असं नाहीये. पण आता जसं तुम्ही म्हणालात की 25-20 मध्ये 25-30 मध्ये तर आपल्याला कॉमनली दिसतं की लवकरच केस खूप पांढरे व्हायला सुरुवात झालेत. पूर्ण केस पांढरे होणं, ठराविक केस पांढरे होणे गोष्ट आपण समजू शकतो. पूर्ण केस पांढरे होतात आणि अकाली वार्धक्य येतं, म्हणजे केसांमुळे ते वार्धक्य जाणवायला सुरुवात होते अशी गोष्ट होते. त्याच्या मागचे कारण सुद्धा तसेच असतात. जनरली केस पांढरे का होणं, ज्याला आयुर्वेदाने पालित्य असं म्हणलेलं आहे, नको असणारं विकृत पित्त खूप ज्यावेळेला शरीरामध्ये वाढतं त्यावेळेला ते पित्त केसांच्या मुळाशी येऊन साठून राहतं आणि त्यामुळे केसांच्या मुळाशी पित्त आल्यामुळे केसांचा रंग बदलतो आणि ते पांढरे व्हायला लागतात, ज्याला आयुर्वेदाने पलित किंवा पालित्य असं म्हणलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यानुसार तिथलं पित्त कसं कमी होईल त्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं असतं. ज्यांचं रात्री जागरण खूप जास्त प्रमाणात होतं, ज्यांचं बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात होतं, जसं आपण मागच्या वेळेला बघितलं चमचमीत पदार्थ, आंबट आंबवलेले पदार्थ, मीठ ज्यांना जास्त खाण्यामध्ये आवडतं, वरण मीठ जे जास्त प्रमाणात घेतात, खारवलेले पदार्थ जे जास्त प्रमाणात खात असतात, ज्यांच्या शिफ्ट ड्युटी जनरली रात्री जागरण ज्यांचं जास्त प्रमाणात होतं, अशा पेशंटमध्ये केस लवकर पांढरे होणं, स्ट्रेस आहे खूप मोठ्या प्रमाणात, त्याचा परिणाम सुद्धा दुष्ट पित्त वाढायला त्यांनी मदत होते आणि त्याच्यामुळे सुद्धा केस पांढरे होत असतात. सो प्रत्येकाचं केस पांढरे होण्यामागचं कारण हे वेगवेगळं असतं आणि त्यानुसार उपचार करणं हे आवश्यक असतं. आत्ता जे आपण बघितलं कोंडा होणं किंवा केस पांढरे होणं, ह्याच्यामध्ये शिरोधारेचा उपयोग खूप चांगला होत असतो. फक्त रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि त्या कारणानुसार तुम्ही कोणतं औषधयुक्त तेल त्याच्यासाठी वापरायचं आहे त्यानुसार ते तेल बदलत राहत असतं किंवा त्यानुसार शिरोधारा कशा कोणत्या द्रव्याचे करायचे ते बदलत होत असतं. नस्य चिकित्सेचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. औषधयुक्त तेल नाकामध्ये टाकणं, ते प्रकृतीनुसार ते तेल पण बदलत असतं, पण त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी जे पित्त साठून राहिलंय आणि त्याच्यामुळे केस पांढरे होत आहेत, ते पित्त तिथून बाहेर पडायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. सो शिरोधारा आणि नस्य या पंचकर्म उपचारांचा याच्यामध्ये खूप चांगला उपयोग आहे. आणि पित्त शमन करणारी औषधं पोटातून घेणं आणि त्याचप्रमाणे औषधयुक्त तेल तिथं लावण्यासाठी वापरणं, असं ज्या वेळेला एकत्रितपणे उपचार होत असतो त्यावेळेला केस लवकर पांढरे होत आहेत त्यासाठी आपण लगेच उपचार करू शकतो आणि पूर्ण डोकंच पांढरं झाले अशी वेळ येणार नाही, अकाली वार्धक्य झालं नाही ना, सो ह्याचा आपण लगेचच केस पांढरे झाले लगेच योग्य उपचारांना सुरुवात केली तर पुढे गंभीर परिणाम सोसावे लागलेत किंवा भोगावे लागलेत असं होत नाही.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता आपण केस पांढरे होणं याबद्दल सांगितलं किंवा कोंडा होणं याबद्दल सांगितलं, मग साई हा नेमका प्रकार काय आहे?
0: कसं असतं, चाई पडणे म्हणजे स्पेसिफिक केसांच्या ठिकाणी म्हणजे डोक्यावरती स्पेसिफिक भागामध्ये केस उगवण्याचेच थांबतात. म्हणजे संपूर्ण डोक्यावर केस आहेत पण ठराविक तेवढा जो भाग आहे तिथे केसच येत नाहीत, म्हणजे चाई पडणं. काही काही वेळेला 3-3, 4-4 पॅच पडतात. काही पेशंटमध्ये सिव्हिअरिटी इतकी जास्त असते की 70-80% तिथे केस नसतात, एवढी सुद्धा चाई मोठी असू शकते. आणि असे पेशंट बघतो आणि सध्या प्रमाण त्याचं खूप वाढत आहे. त्याचं कारण सुद्धा जेच आपण केसांच्या तक्रारींच्या मागची बघतो तीच गोष्ट आहे. फास्ट फूड, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात, विरुद्ध आहार जास्त प्रमाणात असणं हेच असतं. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. विरुद्ध गोष्टी घेतल्यामुळे रक्तदृष्टी खूप जास्त प्रमाणात होत असते, नको असणारे विषारी पदार्थ शरीरात तयार होतात. चाई पडणे, ज्यांना त्रास आहे, अशा 90% पेशंटमध्ये जंताचा त्रास किंवा जंताची इतिहास, जंताची हिस्ट्री मागे दिसते. ज्यांना लहानपणी खूप जंत पडतायत अशा लोकांना पुढे चाई होण्याची संभावना खूप जास्त प्रमाणात असते. कारण आयुर्वेदानुसार

0: हा आजार कफज कृमीमुळे होणारा असतो. 90% पेशंटमध्ये कफज कृमी हे निदान त्याचं असतं. काही काही पेशंटमध्ये रक्तज कृमींमुळे सुद्धा चाई पडत असते. सो कफज कृमी किंवा त्यांच्या विषाक्ततेमुळे जे विषारी पदार्थ तयार झालेले ते केसांच्या मुळाशी तिथे येऊन साठून राहतात. केसांचे मुळे पूर्णतः ब्लॉकच होतात. पूर्णतः ब्लॉक झाल्यामुळे केस वाढलेले आहेत किंवा तिथे केस आलेत अशी गोष्ट होत नाही आणि त्यामुळे पूर्ण त्या भागामध्ये केस अजिबात नसतात आणि ज्याला आपण चाई पडणं इंद्रलुप्त असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हणलेलं आहे. अशा पेशंटमध्ये जनरली जळवांचा उपयोग खूप चांगला होतो. कारण जे विषारी पदार्थ तिथे येऊन त्यांनी तो ब्लॉकच केलेला आहे हेअर रूट केसांच्या मुळाशी ते विषारी पदार्थ साठून राहिलेत तर तिथले विषारी पदार्थ शोषून घेण्यासाठी जळवांचा उपयोग खूप चांगला होतो. विविध औषधं तिथे सांगितले आहेत की ज्यांचा लेप लावल्यामुळे ते टॉक्सिन्स वॉश आउट होतात तिथनं बाहेर पडतात आणि हळूहळू तिथे केस यायला सुरुवात होत असते. असे विकृत पदार्थ बाहेर काढण्यासाठी पोटातले औषधं पाहिजेत. कफज कृमी कमी होण्यासाठी औषधं पाहिजेत. म्हणजे कृमिंग चिकित्सा ही अशा पेशंटमध्ये खूप महत्वाची पडत असते आणि त्याच्यानुसार उपचार करणं गरजेचं असतं तर तो चाईचा आजार पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते.
1: अच्छा, म्हणजे चाईवर सुद्धा आपण वेळेत उपचार सुरू केले तर चांगला नक्की आपल्याला फरक जाणवतो, आपल्याला चांगले उपचार करता येतात. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण कोंडा, केस पांढरे होणं, अकाली पांढरे होणं किंवा पांढरे होणं आणि चाई या सगळ्या विषयावरची खूप चांगली विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण सर नेहमीच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत असतो, पण आता हा जो सगळा सीझन आहे हा फिरण्याचा आहे, ट्रॅव्हल करण्याचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात, तर प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड घालता येते का आणि ती कशा प्रकारे याबद्दल आज बोलूया.
2: नक्कीच घालता येते. बघा मॅडम, प्रवास आणि गुंतवणूक दोन्हींमध्ये साम्य आहे.
3: बर,
2: गोष्ट ही सारखी आहे. म्हणजे काय की प्रवासात आपल्याला नियोजन लागतं, इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील आपल्याला नियोजन लागतं. जर नियोजन प्रवासाचं चुकलं तर आपली गाडी सुटणार आहे, ओके, किंवा आपल्याला हॉटेल्स महाग मिळणार आहे. तसंच गुंतवणुकीचं देखील आहे. जर आपण प्लॅनिंग केलं नाही, नियोजन केलं नाही, ओके, तर आपल्याला अडचण येणार आहे. किंवा आपल्याकडे तेवढा कॉर्पस जमा नसणार आहे, म्हणजेच आपण ट्रॅव्हल करू शकणार नाही आहोत. जर आपण ट्रॅव्हलसाठी आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन गोष्टींची सांगड घालतोय, तर काय गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि कसं ते सिस्टमॅटिकली फॉलो करणं गरजेचं आहे. तर एक, प्रवासाचं अंतर आणि फंडाची निवड.
3: ओके,
2: सो राईट फंड फॉर राईट डिस्टन्स असं आपण इथे म्हणू शकतो. जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र जोडायचं
3: आहे,
2: जसं आपण प्रवासाच्या अंतरावरून वाहन निवडतो, तसंच आपल्याला म्युच्युअल फंड निवडायचा ज्या ड्युरेशन नंतर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे.
3: ओके,
2: म्हणजे लोकल ट्रिप जर करायची आहे, म्हणजे शॉर्ट टर्म असं आपण त्याला म्हणू शकतो. समजा जर आपल्याला काश्मीरला जायचं आहे, म्हणजे डोमेस्टिक टूर बद्दल आपण विचार करूयात, किंवा कोकणात जायचंय तर डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा बॅलन्स फंड याचा विचार करायला हरकत नाही, जिथे कमी रिस्क आहे.
3: बर,
2: ओके. तसंच आपल्याला परदेशी वारी करायची आहे, म्हणजे

0: लॉंग टर्म 5 वर्षानंतर आपल्याला जायचंय, तर 5 ते 7 वर्षानंतर जर आपल्याला परदेशी वारी करायची आहे, युरोपला जायचंय, तर तिथे आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड निवडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासासाठी जसं एक्सप्रेस ट्रेन लागते किंवा मग आपण इमिरेट्सचं प्लेन घेतो किंवा आणखीन चांगलं विमान निवडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला प्रवासाचा आनंद ट्रॅव्हल हा सुखरूप होईल, आनंद द्विगुणित होईल. तसंच ती परदेशी वारी योग्य व्हायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करणं जेव्हा 5-7 वर्षानंतरचं माझं ट्रॅव्हल प्लॅनिंग आहे तेव्हा मला विचार करता येईल. हे सगळं होलिस्टिकली. एक
1: सेकंड मुद्दा काय आहे याबद्दलही बोलूया. तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, आपण बोलत होतो प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड कशी घातली जाते याबद्दल. दुसरा मुद्दा
0: SIP म्हणजे आपला प्रवासाचा हप्ता कसा ठरवायचा. समजा 2 वर्षांनी मला लडाखला जायचंय आणि खर्च 1 लाख रुपये येणार आहे, तर एकदम 1 लाख रुपये काढणं कठीण जातं. जर आपण आतापासूनच दरमहा 4,000 रुपये महिन्याची SIP सुरू केली तर प्रवासाच्या वेळेस बरोबर त्यात मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सह आपल्याकडे हवी तेवढी रक्कम ही तयार असते, म्हणजेच आपले 1,00,000 रुपये तयार झालेले असतात. यालाच आपण ट्रॅव्हल फंड असं देखील म्हणू शकतो जेव्हा आपण प्रवासाच्या हप्त्याचा विचार करतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा इथे प्रकर्षाने जो महत्वाचा आहे तो इन्फ्लेशन म्हणजे महागाई, पेट्रोलच्या वाढत्या किमती. आता युद्ध चालू आहे आणि क्रूड ऑइलचे भाव तर वाढतातच आहे. तर आज जो पॅकेज मला 50,000 मिळतोय, टुरिस्टचं पॅकेज ज्याला आपण म्हणतो, तो 5 वर्षांनी कदाचित 60-70,000 रुपयांना मिळेल किंवा 80,000 रुपयांना मिळेल. म्हणजे महागाई आपल्या प्रवासातील एक घाट आहे आणि या घाटात तुमची गाडी पैसे मागे पाडू शकते. म्हणूनच फक्त सेव्हिंग अकाउंटवर अवलंबून न राहता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर कदाचित ती गुंतवणूक महागाईला हरवू शकते, इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न आपल्याला मिळू शकतो.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता.
0: चौथा मुद्दा काय असू शकतो तर पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन. फिरायला गेल्यावर जसं आपण बॅगेत पावसाळी कपडे घेतो, थंडीचे कपडे घेतो, औषधं बरोबर ठेवतो, तसंच गुंतवणुकीत देखील वैविध्य हे ठेवणं, डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे. काही पैसे सोन्यात सेफ्टीसाठी, काही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये, काही FD स्वरूपाच्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं कोकण ट्रिप 1 वर्षानंतर 50,000 तर 4,000 रुपयांची SIP, दुबई थायलंड 3 वर्षानंतर जायचं असेल तर साधारण अंदाजे खर्च 2,00,000 रुपये तर 4,700-5,000 रुपयांची SIP, युरोप किंवा US फिरायला जायचंय 7 वर्षानंतर तर 7,00,000 रुपये लागणार आहे तर 5,300-6,000 रुपये महिन्याची SIP. तर असं व्हरायटी ऑफ प्लॅनिंग आपल्याला म्युच्युअल फंड आणि ट्रॅव्हल्सच्या आस्पेक्टने करता येऊ शकतं. पण इथे गुंतवणूकदारांचं वर्तन म्हणजे प्रवासात जसा ट्रॅफिक जॅम लागतो तसा शेअर बाजारात म्युच्युअल फंडात देखील करेक्शन, घसरण ही होऊ शकते. अशा वेळी आपण घाबरून न जाता, प्रवासात जर ट्रॅफिक जॅम लागला तर आपण बस सोडून जाणार आहोत का मॅडम? नाही, आपल्याला शांत बसणं अपेक्षित आहे. कारण जसं ट्रॅफिक सुटणार आहे हळूहळू आपण आपली बस पुढे जाणार आहे, तसंच तो जॅम सुटला की मार्केट देखील वर जाणार आहे, आपली गुंतवणूक देखील वाढणार आहे. सो म्हणजेच आपल्याला योग्य वेळी योग्य फंडात SIP केली तर जगाची सफर करणं अजिबात कठीण नाही. फक्त आधी गुंतवणूक आणि मग खर्च, महिन्याचा पगार किंवा इन्कम आल्यानंतर प्रवासाची SIP बाजूला काढा आणि मग उरलेले पैसे खर्च करा.
1: किती छान भाषेमध्ये सर तुम्ही हे समजावून सांगितलेलं आहे. आणि आता ते दिवस आहेत की ज्या वेळेला लोकांना फिरायला जायला

0: आवडतंय. फिरण्यासाठी बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, टूर कंपन्या आहेत, कस्टमाइज पद्धतीने ग्रुप ट्रॅव्हल सुद्धा लोक करू शकतात. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थातच गरज लागते ती फायनान्शियल प्लॅनिंगची. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: backyard turtle clean.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीन चे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. पाणी साठवण्याची जागा किंवा पाण्याच्या टाक्या असतात या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देताय. मला असं विचारायचं आहे की मुळातच जिथे आपण पाणी साठवतो, जे पाणी आपण वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, या सगळ्यासाठी जे पाणी आपण जिथे साठवतो ती पाण्याची टाकी अस्वच्छ होण्यामागं बरीचशी कारणं असतात. मग ही कारणं काय काय असतात, त्या कारणांनुसार टाकी स्वच्छतेचं नियोजन कसं बदलतं किंवा खर्च बदलू शकतो का, या सगळ्याबद्दल काय सांगाल?
3: आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्लीच्या म्हणजे आता ज्या नवीन ज्या आहेत त्याच्यामध्ये फायर, युटिलिटी आणि ड्रिंकिंग असे तीन विभाग असतात त्याच्यामध्ये. आणि ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय जो आहे तर त्याचा आपण जर नित्यनेमी स्वच्छ केलं तरी आपल्याला जर उपयोग होऊ शकतो ते आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 6 महिन्यांनी करू शकतो. तर त्याचं आपण नित्यनेमी स्वच्छ केलं की ती एक टाकी आपली स्वच्छ राहू शकते. आता युटिलिटीमध्ये कसं होतं की आपण जे वापरायचं पाणी आहे ना ते आपण तिथे स्टोअर करतो, तर त्याचं सुद्धा आपण पिरियोडिक सायकलमध्ये जर स्वच्छता ठेवली तर आपला खर्च 4 महिने थोडा कमी जास्त होऊ शकतो, आपण तो मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टँक म्हणून असतो ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर फायरच्या वेळेस आपल्याला वापरायची आली तर तो आपण वापरू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तो फायरचा टँक न वापरल्यामुळे अस्वच्छ पाणी जे आहे तेच तुमच्या युटिलिटी आणि ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतं का, तर त्याला एक पार्टिशनचा प्रकार असतो. म्हणजे आपल्याला जर पाणी मिळालं नाही तर आपण ते पाणी वापरू शकतो अशी एक सुविधा असते, म्हणजे आपण ते ट्रान्सफर करू शकतो. तर मला असं म्हणायचं की फायरचा जो टँक आहे तो सुद्धा आपण कधीतरी रिकामा करणं आणि तो परत भरून ठेवणं म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
2: अच्छा, म्हणजे या कारणाने पण पाण्याची टाकी अस्वच्छ होते.
3: एक्झॅक्टली, म्हणजे काय होतं जनरली की फायर टँक म्हणून आपण हात लावत नाही वर्षानुवर्ष, तो तसाच असतो. पण तो तसा असल्यामुळं तो अस्वच्छ राहतो. अस्वच्छ राहिल्यामुळं आपल्याला जेव्हा गरज पडते पाण्याची

0: आपण जेव्हा तो वापरण्यात घेतो तर ते अस्वच्छ पाणीच आपल्या ड्रिंकिंग आणि युटिलिटीमध्ये येतं.
1: बरोबर.
0: का तर त्याला पार्टिशनची सुविधा असते वरती. ते हे सगळं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर असं लक्षात येतं की पाणीच पाण्याला कसं खराब करतं अशी एक परिस्थिती निर्माण होते.
1: ओके.
0: तुम्ही जो मगाशी प्रश्न म्हणला की काय अस्वच्छतेचे कारण असू शकतात,
1: त्यातलं
0: एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की आपण जर नाही का ते नित्यनेमी स्वच्छच नाही केलं तर ते घाण पाणी जेव्हा येतं तर ते टाक्या खराब करून जातं,
1: म्हणजे
0: टाक्या अस्वच्छ होतात त्याच्यामध्ये. हे एक दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलतं त्या ऋतुमानाप्रमाणे जे काही खराब पाणी किंवा जे काही आपले सोर्सेस आपण घेतो तर त्याचा जो परिणाम टाक्यांवरती होतो त्याच्याकरता ती टाकी स्वच्छता गरज पडते आपल्याला त्यावेळेस. म्हणजे हे तीन कारण महत्वाची आहेत
1: त्याच्यामध्ये
0: असं म्हणतो मी.
1: मग आता या सगळ्यानुसार वेळोवेळी टाकी स्वच्छता करणं पण गरजेचं आलं, तर त्यानुसार मग नियोजन कसं बदलतं का, किंवा खर्च बदलतो का, किंवा आणि काही कारण असतात जसं पार्किंगमध्ये साठलेलं पाणी दिसतं आपल्याला, ते पाणी कुठे झिरपून टाकीमध्ये मिक्स होतं जर ग्राउंड लेवलला टाकी असेल तर. या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं तसं की ग्राउंड लेव्हलला टाक्या जिथे असतात तिथे पार्किंगमधनं गळालेलं पाणी किंवा आजूबाजूचं आलेलं पाणी ते पाणी दूषित करू शकतं, तर मग हे सगळं नियोजन कसं करायचं?
0: आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर पार्किंगमध्ये सरस टाक्या मांडलेल्या असतात.
1: हो,
0: टाक्या या पार्किंगच्या खाली असतात. तुम्ही बघितलं की आपण त्याच्यावरती गाळ्या ठेवतो, बरोबर आहे. आता स्वाभाविकरित्या जागेच्या अभावामुळे ही सगळी व्यवस्था असते, मान्य करणं अपेक्षित आहे की आपल्याला जागा नाही आहे आणि आपण पार्किंगच्या खाली आपण त्या टाक्या बांधतो. पण मला उलट सांगायचं की जेव्हा आपण जेव्हा गाड्या पॅक करतो त्या गाड्या आपण जेव्हा धुतो आणि किंवा त्या गाड्या जेव्हा बाहेरून येतात आणि आपण पार्किंग करतो तर त्याचं इंजिन गरम असतं, त्याचं सगळं जे ऑइल आहे ते सगळं त्या झाकणापाशी उतरतं आणि त्या झाकणातनं ते आतमध्ये शिरतं.
1: अच्छा.
0: तुमचा जो मगाचा प्रश्न की अस्वच्छतेचं कारण काय, तर आपणच त्याच्यामध्ये कारणीभूत असतो.
1: ओके.
0: आणि पण ते मेंटेन केलं तर आपण नाही का त्या स्वच्छ ठेवू शकतो. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% ठिकाणी पार्किंगच्या खाली टाक्या बांधलेल्या आहेत. ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील ना त्यांनी ती घंटा वाजवला पाहिजे की आपली टाकीची स्वच्छतेची वेळ झाली म्हणून.
1: बरोबर.
0: असं माझं म्हणणं का, तर बाबा माझ्या स्वतःच्या गाड्या मी त्या टाकीवर लावतोय.
1: बरोबर.
0: मग मला थोडस काळजीपूर्वक सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला गरज आहे म्हणून त्याच्या. म्हणजे ते पाणी जेव्हा त्यांचा जो धुणारा व्यक्ती आहे किंवा जे कोणी स्वतः दूध असेल तर ते स्वाभाविक ते पाणी सगळं त्या झाकणामध्ये जातं.
1: अच्छा.
0: आणि झाकणामध्ये खाली उतरतो त्याच्यामध्ये. म्हणजे बाहेरून चकाचक दिसणाऱ्या गाड्या पण ते असं काही करतायत का, तर हे असं करतायत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे.
1: हेही एक कारण असतं टाकीतलं पाणी स्वच्छ
0: नसण्याचं.
1: मग या टाकी स्वच्छतेबद्दल आता तुम्ही काय सांगाल, अशा ठिकाणी मग कशा पद्धतीने
0: पिरियॉडिक सायकल्स मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये.
1: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप सर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पिरियॉडिक मेंटेनन्स महत्वाचा आहे, आणि मला वाटतं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सोसायट्यांमध्ये आपण बघतो बऱ्याचदा कमिटीज असतात पण त्यांच्यातच भांडणं असतात आणि मग तो मेंटेनन्सचा विषय खूपच कळीचा मुद्दा असतो. तुमचा काय अनुभव आहे?
0: म्हणजे स्वाभाविकरित्या कसं होतं की वेगवेगळ्या स्थरातून वॉक्स ऑफ लाईफ मधनं लोक राहायला एकत्र येतात, त्यांच्या स्वतंत्र कन्सेप्ट असतात स्वच्छतेबद्दलच्या. तरी पण मला असं म्हणजे की एक स्टँडर्ड जे काही प्रोटोकॉल आहे सगळं, जसं आपण फायरचा एक प्रोटोकॉल आहे की आपण एकदा तरी वर्षातनं ते फायरचं बटन ऑन जे काही असेल त्याचा मॉक ड्रिल जो आहे तो करणं अपेक्षित आहे. तर एका मेंबरनी ते पाहावं, एका मेंबरनी गार्डन पाहावं, एका मेंबरनी स्वच्छता पाहावं, एका मेंबरनी सिक्युरिटी पाहावं, असं जर नित्यनेमित वाटप असेल ना तर मला वाटतं भांडणं मेंटेन होतील आणि ते होणार नाहीत आणि ऍक्च्युली सोसायटी मेंटेन राहील त्याच्यामध्ये.
1: खरंय, खूप चांगला आणि सोपा उपाय तुम्ही खरं तर सुचवलाय.
0: आणि शेवटी आपण जिथे राहतो म्हणलं तर माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशन आपण देतो याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही. उलट कॉन्ट्रीब्युशन आपण देतो तर एखाद्या व्यक्तीने तरी उत्साहाने त्या पूर्ण वर्षाभरा करता एखादा जो भाग आहे सोसायटीचा

0: तो घ्यावा असं मला काय वाटतं,
1: कारण
0: नुसतंच पैशातून गोष्टी होणार नाहीयेत.
1: खरंय,
0: जे आपलं असं वाटतं की मोठ्या स्वरूपात राहायला गेलं म्हणजे आपला आता बरचसा आपलं खांद्यावरचं ओझं कमी झालं असेल, मी तो म्हणतो ते उलट वाढलेलं असतं. का तर आपण ते वन ऑफ द घटक आहोत,
1: बरोबर,
0: बेनिफिशियरी आहोत. तर त्याच्यामध्ये आपण नाही का समजा तो भाग स्वीकारला, एक एक वेगळे त्यात सेपरेट भाग असतात, सिक्युरिटी असते, गार्डनिंग असतं, त्यानंतर तुमचं पाण्याची स्वच्छता असते, परिसराची स्वच्छता असते. एक एक दोन दोन व्यक्ती जरी त्यात दिल्या मेंबर्स लोकांनी, तू नाही तर मी नाही तर तू, असं जे स्वरूप आहे, तर मला असं वाटतं की ते सगळ्याला मेंटेन राहण्याची सुविधा होऊ शकते त्याच्यामध्ये.
1: खरंय. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या JJ हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
6: नमस्कार.
5: आता आपण गरोदर स्त्रियांच्या समस्या पाहिल्या, आपण मेनोपॉझल स्त्रियांच्या समस्या पाहिल्या, आता आपण रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना काही लघवीच्या समस्या होतात का.
6: रजोनिवृत्तीनंतर महिलांना खूपच समस्या होतात, जसं काय लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होणं. रजोनिवृत्तीमध्ये काय होतं, इस्ट्रोजनचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी होतं. इस्ट्रोजनचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी झाल्यामुळे योनी मार्ग आणि लघवीचा मार्ग एका कोशामधनं बनल्यामुळे ते लघवी आकुंचन पावते मार्ग, आणि मागे लघवी शिल्लक राहिल्यामुळे लघवीचं रिकरंट UTI म्हणतो, ज्यांना वारंवार लघवीला इन्फेक्शन होणं, त्याचं प्रमाण वाढतं.
5: बरोबर.
6: त्याच्यासाठी आपण युरोफ्लोमेट्री करून त्यांची ट्रीटमेंट करतो, दुर्बिणीने तपासणी करतो, त्याला डायलेटेशन किंवा दुसरी ट्रीटमेंट असते ती करतो, त्यांना HRT वगैरे देतो आणि त्याप्रमाणे त्यांना बरं करतो आपण.
5: तुम्ही आता एक शब्द वापराल, इस्ट्रोजन.

0: तर त्याच्याविषयी आम्हाला थोडं सांगता का, त्याचं महत्त्व काय?
1: इस्ट्रोजन हे स्त्री हॉर्मोन आहे, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन असतं आणि त्याच्यामुळे ते स्त्रीतत्व असतं. स्त्रीतत्व असल्यामुळे जेव्हा पाळी येते, मुलं होतात, ओव्युलेशन होतं, हे सगळं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन डिपेंडंट असतं मेनली. रजोनिवृत्तीमध्ये जेव्हा इस्ट्रोजन कमी होतो, प्रोजेस्टेरॉन कमी होतो, तेव्हा रजोनिवृत्ती होते आणि चाइल्ड बिअरिंग एज संपते तिची. त्याच्यानंतर ते इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे युरोजेनायटल सिंड्रोम असे बनतं. युरोजेनायटल सिंड्रोममध्ये लघवीचे आजार होतात, वेगवेगळे प्रकारचे आजार होतात मेनोपॉजमध्ये. लघवीचे आजार होतात, सायकोलॉजिकल आजार होतात, कार्डियक हार्ट प्रॉब्लेम होतात, नंतर आर्थरायटिस होतो. हे सगळे रजोनिवृत्तीनंतर होणारे आजार, कारण इस्ट्रोजन आपल्याला प्रोटेक्ट करतं, स्त्रियांना प्रोटेक्ट करतं आणि त्याच्यामुळे ते दणकत असतात. पण जेव्हा जशी रजोनिवृत्ती होते, ती सगळी शिथिलता येते आणि वेगवेगळे प्रकारचे आजार उद्भवतात.
0: तुम्ही आता युरोजेनिटल सिंड्रोमचा उल्लेख केला, तर युरोजेनिटल सिंड्रोम म्हणजे नक्की काय असतं ते एकदा सांग.
1: हाच जो लघवीचा मार्ग छोटा होतो, बारंबार इन्फेक्शन होतो, हेच युरोजेनिटल सिंड्रोम. म्हणजे लघवीचा मार्ग आकुंचन पावतो, योनी मार्ग आकुंचन पावतो आणि लघवीचे वारंवार त्रास होतात. लघवीचा रस्ता मोकळा करावा लागतो. ते हे सगळं केल्यामुळे ह्यालाच युरोजेनिटल सिंड्रोम म्हणतात.
0: आणि मग हा सिंड्रोम जर लक्षात आला तर त्याच्यावरती उपचार करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
1: आपण दुर्बिणीची तपासणी करतो, रस्ता मोकळा करतो, आधी त्याला डायग्नोस करतो युरोफ्लोमेट्रीने वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होते. त्याच्याबरोबर आपण काही गोळ्या देतो, HRT गोळ्या देतो, काही क्रीम लावायला देतो, ते सगळं होतं.
0: आणि हे उपचार घेतल्यानंतर ही समस्या कमी होऊ शकते, बरी होऊ
1: कमी होऊ शकते. पण आपण जसं म्हटलं की कमी होते, जसं देवाने आपल्याला 100% दिलं नाहीये, तसं डॉक्टर पण काही 100% देऊ शकत नाही.
0: बरोबर.
1: तर जे कमी होते त्याला मेंटेन करावं लागतं.
0: त्याच्यासाठी मग मेंटेन करण्यासाठी रुग्णाने काय करावं, डाएट किंवा असं?
1: मेंटेन करण्यासाठी रुग्णाने डाएट तर आपलं नेहमीचं बॅलेन्स डाएट आहेच, योगा वगैरे आहेच, ते म्हणजे ते युनिव्हर्सल आहे. पण लघवीचं वारंवार इन्फेक्शन होऊ नये त्याची काळजी घ्यावी. समजा लघवीची धार कमी झाली असेल तर डॉक्टरकडे जाऊन युरिन कल्चर करून घ्यायचं, युरोफ्लोमेट्री करून घ्यायची आणि त्याच्यानंतर डॉक्टर सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागतं.
0: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. अजून एक गोष्ट ऐकली होती, सगळेजण सांगतात की पाणी खूप प्या तर लघवीची समस्या होत नाही, तर हे खरं आहे का?
1: पाणी खूप पिल्यामुळे लघवीची समस्या होत नाही असं नाही आहे. पाणी तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात, जास्त पाऊस असेल तर 2 लिटर पिलं तर चालतं आणि उन्हाळ्यात 3-3.5 लिटर पिलं तर सगळं वेदरप्रमाणे आहे, तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे त्याप्रमाणे आहे. लघवी हलक्या पिवळ्या रंगाची झाली की ते पाणी इनफ असतं, एकदम पांढरी पण नको, एकदम गढूळ पण नको. हलक्या पिवळ्या रंगाची लाज आली लघवी की दॅट इज इनफ, तुम्ही बरोबर पाणी पिता.
0: बरोबर. आणि काही महिलांमध्ये लघवीची तीव्र इच्छा होते, म्हणजे त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असं म्हणतात का, तर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर विषयी थोडं सांगाल का, त्याची कारणं काय आहेत?
1: ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मध्ये तुम्हाला सिस्टायटीस म्हणजे इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला पटकन जावं लागतं, किंवा ओव्हरफ्लो युरिनचं झालं, किंवा तुमची लघवी तुंबली आणि तुम्ही लघवी होत नाही आणि सारखं जावं लागतं, किंवा असं पटकन जावं लागतं, अर्जन्सी येते, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. घाई होते, तुम्हाला पटकन जावं लागतं, सारखं जावं लागतं, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. त्याचे बरेच कारणं आहे, सिस्टायटीस आहे, इंटरस्टिशियल सिस्टायटीस आहे. तुम्ही जास्त चहा कॉफी पित असाल तरी पण, बेवरेजेस जास्त घेत असाल तरी पण तुम्हाला
0: चहा कॉफी जास्त प्यायल्याने हा त्रास
1: होऊ शकतो. आणि तुम्हाला काय काय गोळ्या असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहे त्याच्यामुळे पण, जसं तुम्ही

0: डायरुटिक घेत असाल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बीपी किंवा कार्डियक मेडिसिन घेत असाल, त्याने पण हा लघवीचा त्रास होऊ, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट जे घेत असतात त्यांना पण
1: त्याच्या गोळ्यांमुळे
0: गोळ्यांमुळे पण होऊ शकतो.
1: आणि हा त्रास कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो का?
0: हो, कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो, असं पर्टिक्युलर नाही आहे ते.
1: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू, याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: या आलात का फर्निचर बघून?
7: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
8: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकानी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
7: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
8: हे बघ तू.
6: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा, मी चहा टाकते.
8: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
7: हो दाखवतो ना. बाबा कुठे?
9: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
6: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
9: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
7: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
6: काय मस्त आहे रे.
9: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
7: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
9: बरं मग तुला कुठला आवडला?
7: मला
8: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या, चहा घ्या आई बाबा.
6: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
7: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
9: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
6: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
9: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
6: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
7: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.

0: हो
1: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय?
2: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
3: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना, तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
1: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
0: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
3: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
0: रिक्लायनर?
1: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
0: खूप आवडली.
2: आपण साताऱ्याला असतो ना, तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.

0: आता आणि कसलं सरप्राईज?
1: हा दाखवतो बाबा. तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
0: रिक्लायनर?
2: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
0: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
2: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
2: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: श्रोते हो, हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: श्रोते हो, 10:58 झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याला पोषक ठरणारी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आपल्या संकल्पावर देश ठाम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त समाज माध्यमावर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी अतुलनीय शौर्य, अचूकता आणि दृढ निश्चय यांचं प्रदर्शन केलं. पहलगाम इथं निरपराध भारतीयांवर हल्ला करण्याचं धाडस करणाऱ्यांना सशस्त्र दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्या या पराक्रमाला संपूर्ण देश सलाम करतो असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघामधून विक्रमी मताधिक्यानं निवडून आले आहेत. राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग लाभार्थींसाठीची कर्जमर्यादा वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव

0: तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केल्या आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. सध्या दिव्यांगांसाठी वैयक्तिक कर्जाची मर्यादा 50,000 असून ती 5,00,000 रुपयांपर्यंत वाढवावी अशी सूचनाही त्यांनी दिली. एसटीचं नवीन एनसीएमसी कार्डचं शुल्क 199 रुपये असून यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी हे कार्ड सवलतीच्या दरात 149 रुपयांना मिळणार आहे. या कार्डसाठी अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यात जलसाठ्यांमध्ये घट होत आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या 3 मोठ्या प्रकल्पांसह एकंदर 51 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी 30.64% पाणीसाठा उपलब्ध आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 11:00 प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गीतकार, संगीतकार, संगीत संयोजक, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रेम धवन यांचा आज स्मृतिदिन आहे. तब्बल 4 दशकं चित्रपटसृष्टीमध्ये ते कार्यरत होते. 1971 सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या पवित्र पापी या चित्रपटातल्या या गीतानं करणार आहोत.

किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते प्रेम धवन. त्यांचा आज स्मृतिदिन आहे, त्या अनुषंगानं आपण हे गीत ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: घर

तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, प्रेम धवन यांनी 1965 सालच्या शहीद या चित्रपटासाठी गीतकार आणि संगीतकार अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली होती. अप्पू राजा, पूरब और पश्चिम, गीत, पवित्र पापी, मेरा नाम जोकर, काबुलीवाला, तराना, जीत, जागते रहो अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली. मेरा देश मेरा धर्म, नक्षलवादी, वीर अभिमन्यू यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. तर धूल का फूल, नया दौर, दो बिघा जमीन, गुंज उठी शहनाई या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन देखील केलं होतं. 1970 भारत सरकारनं पद्मश्री या चौथ्या नागरी सन्मान पुरस्कारानं त्यांना पुरस्कृत केलेलं होतं. प्रेम धवन यांच्या चित्रपटसृष्टीतील मोलाच्या कामगिरीसाठी आकाशवाणी परिवारातर्फे आपण त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक फूल दो माली या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
4: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
3: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6010 या क्रमांकावर संपर्क करा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. श्रोते हो, सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे हिचा आज वाढदिवस आहे. मीरा का मोहन, हिना, सैनिक, बंधन, चिता या हिंदी चित्रपटातल्या तिच्या भूमिका गाजल्या. तर मराठीत अशी ही बनवाबनवी, कळत नकळत, सरकारनामा, घरत गणपती हे चित्रपट गाजले. कार्यक्रमात आपण ऐकूया मीरा का मोहन या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत.

0: तर श्रोते हो, अश्विनी भावे यांना वाढदिवसाप्रित्यर्थ आपण आभाळभर शुभेच्छा देऊन ऐकलं हे मीरा का मोहन या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अगदी थोड्याच वेळात.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
4: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. विकसित

0: व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, जनजागृतीपर एक निवेदन ऐकूया. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. हे होतं जनजागृतीपर निवेदन.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चंदू काका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया चायना टाऊन या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेली रवी यांची गीतरचना

चायनाटाऊन या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही व्यापारी संदेशांनंतर.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड.

0: बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, फोन 93 56 360 175।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं असद भोपाली यांनी आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन.

0: हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है

0: श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम जम्फी मेट या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: 11:58 होत आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केरळमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षातर्फे तिरुअनंतपुरम इथं चर्चेच्या फैरी झडत आहेत. राज्यात विधानसभेच्या 140 पैकी 102 जागांवर विजय मिळवलेली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्यपाल चेन्नईहून तिरुअनंतपुरम इथं पोहोचताच त्यांची भेट होईल. केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सध्या तमिळनाडूच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. ते सध्या चेन्नई इथं असून ते तिरुअनंतपुरमला पोहोचल्यावर ही भेट शक्य होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या नवनिर्वाचित भाजप सरकारचा शपथविधी रवींद्र जयंतीच्या दिवशी येत्या शनिवारी 9 तारखेला कोलकाता इथं पार पडेल. शनिवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तरीही हा कार्यक्रम घटनात्मक नियमांनुसारच पार पडेल असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमधले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा अधिकारी यांनी पराभव केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसनंच केलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. CIDचं पथक नुकतंच रथ यांच्या हत्येच्या घटनास्थळी पोहोचलं असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

0: राज्यातल्या उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था अर्थात MSFDA या नवीन सुधारित संकेतस्थळाचं लोकार्पण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. अध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या या संस्थेतर्फे गुणवत्तावृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM या चॅनेलवरून आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. दुपारचे 12:53 झाली आहेत. महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात मेपल्स पानातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध आपण ऐकणार आहोत, तसंच अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन आपण ऐकू शकणार. तर सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन आहे विद्यागौरी ताम्हणकर यांचं. यात सहभाग आहे अपर्णा जोग आणि विद्यागौरी ताम्हणकर यांचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय यशश्री पुणेकर यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. तर ऐकूया महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सुट्टीमध्ये बाहेर परदेशी फिरायला जातो आणि तिथल्या आठवणी सोबत घेऊन येतो. तशीच एक आपली मैत्रीण कल्पना देशपांडे या मेपल्सच्या देशात म्हणजे कॅनडाला गेल्या होत्या. तिथल्या आठवणी त्या आपल्याला आज सांगणार आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय. कल्पना देशपांडे कथाकथनकार, एकपात्री कलाकार, लेखिका आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तसंच अनेक राज्य साहित्य संमेलनं आणि व्याख्यानमालामधून त्यांनी कथाकथन केलं आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठी कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रम त्या सादर करत असतात. त्या दरवाजा आड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत. अशा या कल्पना देशपांडे आज आपल्याला घेऊन जात आहेत कॅनडाच्या सफरीवर. तर ऐकूया कल्पना देशपांडे यांचा आलेलितबंध मेपल्सच्या पानातून.
1: नमस्कार. मेपल्सच्या पानातून. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेली मेपल पानांची भूमी म्हणजे कॅनडा हा देश. या देशाच्या ध्वजावरही मेपल पानाचं चिन्ह आहे. या अशा भूमीचं आकर्षण नेहमीच मनात होतं. तेव्हा चक्क कॅनडामध्ये काही महिने राहण्याचा योग आला. आपलं जितके महिने इथे वास्तव्य आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मनात ठरवलेलंच होतं. तिथे पोचल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सकाळी फिरायला जायला सुरुवात केली. सुंदर स्वच्छ मोकळे रस्ते, दुतर्फा ठराविक रस्त्याला ठराविक प्रकारची एकसारखी झाडं, पदपथांची व्यवस्था, या आणि अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचं वेळ नकळत वाढू लागला. ट्रॅफिक रूल्स, ते पाळणारे सर्व नागरिक, हेही मॉर्निंग वॉकला जाण्याचं एक आकर्षणच वाटत होतं. रस्त्याने फिरताना तर छान वाटतं, पण त्याहीपेक्षा इथे फिरण्याचा आनंद घेता येतो तो ट्रेलमध्ये. ट्रेल म्हणजे नैसर्गिक ठिकाणी थोडी कच्ची, थोडी पक्की डिझाईन केलेली पायवाट किंवा छोटा रस्ता जो ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगसाठी वापरला जातो. इथे असतात विविध पक्षी, अगदी रस्त्यावर बागडणारे ससे आणि पायाशी लुडबुड करणारी खारुताई. आता उत्कंठा होती कॅनडामधील काही प्रसिद्ध स्थळं, इथलं राहणीमान, खानपान, लोकसंस्कृती हे जाणून घेण्याची. टोरोंटो हे कॅनडातील प्रमुख सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि कॅनेडियन प्रांताच्या ओंटोरियोची राजधानी. टोरोंटोजवळ अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि इथेच आमचं 4 महिने वास्तव्य होतं. टोरोंटोजवळील पहिलं शहर जे आम्ही पाहिलं ते म्हणजे केम्ब्रिज. हे कॅनेडियन हेरिटेज नद्या ग्रँड रिव्हर आणि स्पीड रिव्हर यांच्या संगमावर वसलेलं आहे. अद्ययावत रस्त्यांवरून पण ऐतिहासिक शहराची रचना पाहत ही संध्याकाळ आम्हाला अगदी रमणीय वाटत होती. 1800 काळातील ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती या केम्ब्रिजचा इतिहास, वारसा आणि वैशिष्ट्य असल्याचं

साक्ष दाखवत होत्या. टोरोंटोजवळ अनेक लेव्हेंडर फार्म्स आहेत. या फार्ममध्ये 30,000 ते 1,00,000 पर्यंत लेव्हेंडरची झाडे दिसून येतात. इथे फुलांचं सौंदर्य तर अनुभवता येतच, पण आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते येथील पियानोचं. फार्ममध्ये 3-4 ठिकाणी पांढरा काळा अशा वेगवेगळ्या रंगाचे पियानो ठेवलेले होते. शिवाय ते सुस्थितीत होते आणि आपण त्याच्यावर आपली मनपसंत धून वाजवू शकतो, तेही कोणतंही शुल्क न देता. टोरोंटोचा महत्त्वाचा आणि जास्त आकर्षण असलेला भाग पाहायला आता जायचं होतं, ज्याला डाऊनटाऊन म्हणतात. डाऊनटाऊन टोरोंटो हे टोरोंटो शहराचं केंद्र आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. डाऊनटाऊनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवर हे टोरोंटोच्या क्षितिजाचं एक प्रमुख प्रतीक आहे. कॅनडामधील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वास्तू म्हणून याकडे पाहिलं जातं. हे एक उंच प्रसारण आणि दूरसंचार टॉवर आहे. ही इमारत एकूण 147 मजली उंच आहे. या ठिकाणाला दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या टॉवरमध्ये एक फिरणारे रेस्टॉरंट, ऑब्झर्वेशन रूम, अवलोकन कक्ष आहे. याच परिसरातील एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रॉजर्स सेंटर, स्कायडोम. हे एक मागे घेता येणारं छप्पर असलेलं स्टेडियम आहे. सीएन टॉवरजवळील रिप्लेच ॲक्वेरियम हे एक लोकप्रिय मत्स्यालय तर पाहायलाच हवं. हे देशातील सर्वात मोठ्या इनडोअर मत्स्यालयांपैकी एक आहे. इथे आज शिरताना कुठे पावन कुठे नाही असं झालेलं होतं. इथे सुमारे 450 वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आणि इतर समुद्री प्राण्यांचं घर आहे. माशांच्या विविध जाती पाहत असता मला एक वेगळंच दृश्य दिसलं आणि काही वेळ चमचमणारे आकर्षक मासे सोडून मी तिकडेच पाहत बसले. एक तरुण मुलगा आपल्या प्रथमदर्शनी अशिक्षित वाटणाऱ्या मायला तिथली माहिती वाचून सगळं समजावून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव मी टिपत होते. सीएन टॉवरच्या बाहेर अशाच एका आईमुलाच्या जोडीने पुन्हा माझं लक्ष वेधलं. सुशिक्षित तरुण मुलगा जॉब निमित्ताने इथे आला असावा. आपल्या स्टायलिश आईला उभं करून तिचे वेगवेगळ्या अँगलनी तो फोटो घेत होता. मायलेकाच्या 2 वेगवेगळ्या जोड्या, पण दोन्ही जोड्यांमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील चमक आणि आईबद्दलचं प्रेम हे सारखंच दिसत होतं. डाऊनटाऊनच्याच भागात वॉटरफ्रंटवर होणारा आंतरराष्ट्रीय एअर शो हा तर पाहायला हवा आणि त्याची संधी आम्हाला मिळाली. या शोमध्ये प्रामुख्याने कॅनडा आणि अमेरिकेतील लष्करी, सरकारी आणि नागरी विमानांचं प्रदर्शन असतं. लेकसाईडला शो पाहण्यासाठी आपल्याकडे जशी जत्रेला गर्दी असते ना, अगदी तशी गर्दी होती. विविध एअरक्राफ्टच्या कसरती त्या करत असताना त्यांनी आकाशात केलेले विविध आकार हे सगळं नयनमनोहर असं वाटत होतं. टोरोंटोच्या आसपास पाहण्यासारख्या बऱ्याच सिटीज, टाऊन्स आणि ठिकाणं आहेत. केम्ब्रिज, पॅरिस, गोडरिज, ब्ल्यू माउंटन, टॉबरमरी, मुस्कोका, हॅमिल्टन, रॅटलस्नेक इत्यादी आणि महत्त्वाचा जगप्रसिद्ध नायगारा. बरीच ठिकाणं पाहिली, पण प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. पण ते सर्व पाहत असताना खूप मजा घडत होत्या. वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळ्या अनुभवातून नवीन काही शिकायलाही मिळत होतं. या अनेक ठिकाणी जाताना मध्येमध्ये कॅनडातील प्रसिद्ध ब्रँड असलेलं टीम हॉर्टन, किंवा ज्याला टीम्स म्हणतात, असं बहुराष्ट्रीय कॉफी हाऊस रेस्टॉरंट दिसून येतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सची कॉफी, डोनट्स, सँडविच, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टिमबिट्स, मफिन्स, ब्रेकफास्ट किंवा आणखी काही फास्ट फूड इथे मिळतं. या टीम्समध्ये अनेक वेळा गेलो. सुरुवातीला एक गंमतच झाली. मी आत गेले आणि टेबलावर थोडंसं आधीच्या कस्टमरनी काहीतरी सांडलेलं होतं. काउंटरच्या इथे एकसारखा टी शर्ट घातलेली 2-3 मुलं उभी होती. मी त्यांना टेबल क्लीन करण्याची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी क्लीन केलं नाही. नंतर माझ्या मुलाकडून कळलं की इथे आपणच साफ ठेवायचं असतं आणि आपणच स्वच्छ करून बसायचं. हा स्वयंशिस्तीचा मला पहिला धडा होता. टोरोंटोजवळील 3-4 दिवस राहण्याचं एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे टॉबरमोरी. येथील जॉर्जियन बे, सुंदर तळं, सुंदर निळं पाणी आणि त्यांनी हजारो वर्षांपासून निर्माण केलेल्या नेत्रदीपक खडक रचना पाहण्यासारख्या आहेत. जॉर्जियन बेमधील फुलांच्या कुंड्यांसारखं दगडी खांबांचे फ्लॉवरपॉट आयलंड हे येथील प्रमुख आकर्षण. एक छोटंसं शहर गोडरिज हेही पाहण्यासारखं आहे. हे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. काहींचा असा दावा आहे की राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एकदा गोडरिजला कॅनडामधील सर्वात सुंदर शहर असं म्हटलं होतं. एकदा वॉकला जाताना मी पाहतच बसले. एका ठिकाणी एक 80 वर्षाचे गृहस्थ अगदी वेलटुडू

पदपथ आणि त्या शेजारील सरकारी लॉनवरील कचरा उचलून तो मोठ्या गोडीत भरत होते आणि परिसर स्वच्छ करत होते. त्या गृहस्थांचा याही वयातील उत्साह आणि स्वयंसेवा पाहून मी थक्कच झाले. आता श्रावण महिना आला आणि आपले हिंदू सणवार सुरू झाले. श्रावणी सोमवारी हिंदू हेरिटेज सेंटर इथे शंकराच्या पिंडीचा अभिषेक किंवा ज्युतीचा फोटो, तुळशीपासून केळीच्या खुंटांपर्यंत आणि भिजवलेल्या वातींपासून आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या वस्तू इंडियन स्टोअरमध्ये मिळतात हे पाहून इथेही आपली संस्कृती टिकून आहे याचा मला आनंद झाला. गणेशोत्सवात 5 दिवसाच्या आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही रोज काही फॅमिलींना बोलवत होतो, आम्हालाही काही ठिकाणी बोलवत होते. त्या आरत्या म्हणणं आणि प्रसादासाठी घरी करून आणलेले उकडीचे मोदक हे सगळं पाहून आपण सणावाराला भारतात नाही याची खंत मुळीच वाटली नाही. आमच्याजवळच हिंदू सभा मंदिर होतं. हे 30 वर्ष जुनं मंदिर आहे. साधारण 1000 लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप. येथे संपूर्ण दिवसभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता. या गणेशोत्सवात माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडामध्ये प्रथमच कार्यक्रम करण्याचा आनंद आणि अनुभव खूप छान होता. जरा सणवार संपले आणि आमची पुन्हा भटकंती सुरू झाली. तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी कॅनडाला गेले आणि नायगारा पाहिला नाही. अहो असं कसं होईल. ड्रीम प्लेसेसमधली एक प्लेस म्हणजे नायगारा. तो तर 3 वेळा पाहिला. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक नायगारा हा धबधबा. अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या सीमेवर नायगारा नदीवर आहे. धबधब्याचा मोठा भाग कॅनडाच्या बाजूने आहे तर अमेरिकेच्या बाजूने अमेरिकन फॉल्स आहेत. कॅनडाच्या बाजूने नायगारा जास्त छान दिसतो. जगप्रसिद्ध अतिशय सुंदर अद्भुत असा हा नायगारा पाहायला दरवर्षी करोडो लोक येतात. ज्या दिवशी प्रथम नायगारा पाहायला जायचं होतं ना त्या दिवशी मी खूप एक्साइट झाले होते. तासाभराच्या ड्राईव्हनंतर आम्ही नायगाराच्या जवळपास पोहोचलो. समोर गेट बंद असलेलं दिसलं. गेटच्या पलीकडे अमेरिकेचा व अलीकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता. दोन्ही देशांची ही सीमा होती. आमची गाडी पुढे निघाली. मोठे मोठे वृक्ष, विविध रंगी फुलांचे ताटवे, ट्युलिप हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं दर्शन घेण्यासाठी जीव व्याकुळ झाला होता तो नायगारा होता. सर्वप्रथम मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट राईड करण्यास प्लॅस्टिकचे रेनकोट घालून निघालो. ती बोट आपल्याला अमेरिकन व कॅनडियन धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाते. उंचावरून खूप फोर्सने कोसळणारं पाणी, त्याचे जोरजोरात उडणारे तुषार, घटकेत धुकं, घटकेत खाली आलेले ढग यातून बोट हळूहळू पुढे जात होती. सुरुवातीला अमेरिकेचे 2 धबधबे पाहून ज्यावेळी ही बोट कॅनडाच्या त्या मोठ्या धबधब्याजवळ आली ना त्या क्षणी त्याचं ते अद्भुत जगप्रसिद्ध रूप, उंचावरून तो झेपावणारा प्रपात मी पाहतच बसले. हे जगातील आश्चर्यच, निसर्गाचा परमेश्वर निर्मित हा अनोखा विलक्षण आविष्कार आहे असं वाटलं. माझ्यासाठी जीवाशिवाची गाठ पडावी असाच तो क्षण होता. नायगारा नदीवर रेनबो ब्रिज नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचं सौंदर्य चांगलं पाहता येतं. साधारण 4 वाजता ढग, हलका पाऊस आणि मध्ये सूर्याची रुपेरी किरणं अशात 2-3 सुंदर रेनबो पाण्याची संधी मिळाली. नायगारा फॉल्स त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, शिवाय तो जलविद्युत ऊर्जेचं एक मौल्यवान स्रोत आहे. तेव्हा ते पॉवर स्टेशन पाहणं हेही महत्त्वाचं. द टनेल हेही तितकंच छान. व्हाईट वॉटर वॉक, व्हरपूल एरोकार ही सर्व आकर्षणं खरोखरच आकर्षक आहेत. नायगारा धबधबा पाहायची खरी मजा आहे रात्री, तेही कॅनडाच्या बाजूने. फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर प्रकाशाचं झोत सोडलेले आहेत. वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होतच नाही. पावलं तिथेच घुटमळू लागतात. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालेला नायगारा धबधबा, ते नयनमनोहर दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही. शिवाय ठराविक वेळेला होणारी फटाक्यांची आतिषबाजी तीही पाण्यासारखी असते. नायगारा धबधब्याच्या खाली एक बोगदा आहे. तो रात्री पाण्यात मजा येते. धबधब्याच्या खालील प्रवाहाखालील भागाचं अतिशय सुंदर दृश्य पाहण्याचा हा अनुभव खूपच छान. तिसऱ्यांदा नायगारा येथे भेट दिली ती नायगारा ऑन द लेक येथे. हे एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे जे नायगारा ऑन द लेक तलावाच्या काठावर वसलेलं. येथील ऐतिहासिक इमारती कलादालनं पाहून स्थानिक दुकानात शॉपिंगही करतात.

0: अनेक वायनरीज, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स इथे आहेत. इथे वायनरीचे विविध प्रकार टेस्ट करण्यासाठी देण्यात येतात. कॅनडामध्ये सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा, ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो. निसर्गाचं हे बदललेलं रूप पाहण्यासाठी अनेक जण सहलीचं नियोजन करतात. हॅमिल्टन, मुस्कोका, रॅटलस्नेक हे त्यावेळी आम्ही आवर्जून ट्रेक केले. ऑक्टोबर महिन्यात निसर्गाचं रूप तर पूर्णपणे बदललेलं असतं. याच महिन्यात कॅनडातील प्रसिद्ध पम्पकिन फेस्टिवल असतो. इथे आम्हाला पहिल्यांदाच पम्पकिन महोत्सव आणि हॅलोवीन हे दोन्ही पाहायला मिळालं. यानंतर आपला प्रमुख सण दिवाळी आला. दिवाळीमध्ये कॅनडातील पहिलं प्राचीन भारतीय मंदिर, तिथे जाण्याची संधी मिळाली. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर मुलगा आम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी आम्हाला दाखवले नॉर्दर्न लाईट्स. अवकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे नॉर्दर्न लाईट्स. ते पाहून मी अवाकच झाले. आज आकाशातही रंगपंचमीचा खेळ सुरू झाला आहे असं वाटत होतं. बरंच काही पाहून झालं होतं. मुलांबरोबर, नातीबरोबर खूप मजा केली होती. मायदेशी परत येण्यापूर्वी एक दिवस मी आणि माझे पती लॉंग ड्राईव्हसाठी निघालो. मग एका लॉनवर, एका बाकावर निशब्द बसलो होतो. जवळच एअरपोर्ट होतं. वरून सारखी विमानं चालली होती आणि त्यावेळी ते विमान पाहिलं आणि मला ने मजसी ने परत मातृभूमीला हे शब्द आठवले. अर्थात आमचं कारण वेगळं होतं. आहे मनोहर तरीही आपला गाव आठवणारच ना. आता कॅनडामध्ये आणखी थंडी वाढू लागली होती. आपल्याकडे भारतात थंडीच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात, तसेच आम्ही भारतात परत येण्यासाठी तयार होतो. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. पण मनुष्याचं तसं नाही आहे ना. आपल्याला मायदेशी काही दिवसांनंतर परत यावंच लागतं. दुसऱ्या देशात किती दिवस राहायचं याचीही मर्यादा असते. आमची मर्यादा अर्थातच आमचा व्हिसा संपत आला होता. शिवाय मायदेशही साथ घालत होता. काही वेळाने विमानाने उड्डाण केलं. खिडकीतून दिसणारे कॅनडाचे नयन मनोहर दृश्य, ते लेक, रस्ते, झाडं आणि मेपलची पानं धूसर होत गेली. त्याला दोन कारणं होती, ती मी सांगायला नकोच. या मेपल पानांचा मात्र विसर पडला नाही. असंख्य आठवणींबरोबर मेपलची पानंही लक्षात होती. स्वदेशी येताना मेपलची साथ बरोबर होतीच. येताना बरेच जणांना भेट देण्यासाठी मेपल सिरप बरोबर घेऊन आलो होतो. तेव्हा मेपलचा गोडवा आणि कॅनडाच्या गोड आठवणी पुढील कॅनडा दौऱ्यापर्यंत आमची साथ देणार होते.
1: आताच आपण ऐकलात कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून. मैत्रिणींनो, एक स्त्री म्हणून आपल्या मनाची ओळख कवितांमधून करून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, हो ना? म्हणूनच आज आपण ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांना बोलवलं आहे. अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात एम ए असून मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांची 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि पहिल्या 2 कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचं पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 39 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू अशा भाषांमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. SSC बोर्डाच्या 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही त्यांच्या काही कविता समाविष्ट आहेत. 2 विद्यार्थी त्यांच्या कवितेवर PhD करत आहेत. विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आंतरभारतीय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या 2 संस्थांच्या विद्यमान अध्यक्ष त्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या कविता.
2: नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नदी. कवितेचं शीर्षक जरी नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्रीच्या सनातन दुःखाचा वेध या कवितेत मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अशी आहे, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी

बांध हा घातला कोणी, उगम स्रोताशी बांध मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी, सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र, मुलगी मोठी होते, नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र, नदीच्या वळण वळशांचा बाजहा मोडला कोणी, नदीच्या वळण वळशांचा बाजहा मोडला कोणी. आणि शेवटी नदी तर लेख निसर्गाची, नदी तर लेख निसर्गाची, प्रतीती पूर्ण मुक्ततेची, वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांधा घातला कोणी, बांधा घातला कोणी. माझी पुढची कविता आहे बदलत गेलेली सही. सही म्हणजे आपली स्व ओळख. पण स्त्रिया किती शिकल्या, कमावत्या झाल्या, तरी देखील घरादारात त्यांना स्थान नसतं, त्यांना त्यांची ओळख, त्यांचा चेहरा मिळत नाही आणि अशाच त्या संपून जातात. अशा अगदी एका सर्वसामान्य स्त्रीच्या सही संदर्भातल्या स्वगतासारख्या आठवणींमधून तिचं रेखाटलेलं चित्र बदलत गेलेली सही. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, तरी काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. शाळेत बाईंनी दोन रांगांचा ग्रहपाठ तपासायला सांगितला तर अगदी बाईंसारखी सही सही सही केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर SSC च्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत, एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत तर ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले सही कर. तर गोंधळून विचारलं आपण, कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले कर पंतप्रधानांची. कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटी, ने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण नोकरी लग्न झालं, वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या, वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळी सही यायची, एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही, तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही, नंतर नंतर नंतर करून करून करून त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना, खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना, काही आपोआप सुटले ईश्वर इच्छेने, काही ईश्वर इच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथरतो हात कापतो, आता सही करताना थरथरतो हात कापतो, पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गुमटा हसरा बेटा म्हणतो आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात, का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात.

याच्यानंतरच्या ज्या दोन कविता आहेत त्या कोरोना काळामध्ये सुचलेल्या आणि त्या काळात लिहिलेल्या कविता आहेत. त्यावेळेला आपण बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, त्या विषयावरची लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे बाग. बाग, केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या केलबी लाटाला, धडपडण्याला गोंगाटाला. गेलीयत कुठे मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीयत कुठं मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरली आहे हवा स्वतःच्याच विषारी फुत्कारांना, राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून हाका मारतीये बाग, येऊ देना जाग जगण्याला, येऊ देना जाग जगण्याला. आणि कोरोनाच्याच काळामध्ये लिहिलेली ही थोडीशी एक सकारात्मक भाव व्यक्त करणारी कविता. कविता अशी आहे, झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, नि पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात, तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात, तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. सगळी मिळून धरतात फेर, नि सगळी मिळून गाणी गातात. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. आणि ही एक पुढची कविता आहे. ही साधारणपणे प्रतिभाशक्तीच्या संदर्भामध्ये, कवितेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. कविता अशी आहे, कालच्या आंधळ्या पाण्यात काय ती वाकुनी बघते. कालच्या आंधळ्या पाण्यात काय ती वाकुनी बघते, कपारीतील झिरप्याचे कोणते गीत पाझरते. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला, खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला, छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते, कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. लपेटून सूर सोनेरी गोलगिरकीतून फिरते. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी, नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी, कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. आणखी एक कविता वाचते स्त्रियांच्या संदर्भातली, की स्त्रियांना आपण दोनच प्रकारे बघत असतो. अजून काही स्त्रीचं वेगळं विश्व असतं हे पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये बघितलंच जात नाही. त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर, तथाकथित स्त्रीपणा

0: जगाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला तथाकथित बाई माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिलखेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आपण ऐकत होता अंजली कुलकर्णी यांच्या कविता. मैत्रिणींनो, या कविता ऐकताना तुमच्याही मनात अनेक भावना उसळून आल्या असतील, हो ना? खरंच आहे, या कवितांमधून आपल्याला आपलीच ओळख होते असं वाटत जातं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आजच्या सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विद्यागौरी ताम्हणकर यांनी आणि सहभाग घेतला आहे विद्यागौरी ताम्हणकर आणि अपर्णा जोग यांनी. सखी विश्व.
2: एक्सक्यूज मी, तुम्ही अपर्णा का?
3: हो, पण आपण कोण?
2: अग अपर्णा, किती दिवसांनी भेटतेस. मला ओळखलं नाहीस का? सॉरी सॉरी, थांब, स्कार्फ आणि गॉगल काढते. आता बघ ओळखता येतंय का ते.
3: अगं विद्या,
2: यार किती वर्षांनी भेटतेस, अजूनही तशीच दिसतेस ग. अग तू सुद्धा. आणि त्यामुळेच तुला बघून लगेच ओळखलं. पण म्हटलं ताई आम्हाला ओळखतायत की नाही कोण जाणे.
3: अग मी 6 महिन्यांपूर्वीच इकडे राहायला आले.
2: बर बर,
3: तेव्हाच तुझी आठवण झाली होती बघ. पण तुझा नंबर नव्हता ग.
2: असू दे असू दे, आता भेटलोय ना मग छानच मस्तच. दो बिछडे हुए दोस्त मिल गए.
3: खरंच ग, खरंच. आणि आपल्या दोघींच्या आयांमुळे आपण छान मैत्रिणी झालो होतो.
2: होय,
3: पण बदल्या झाल्या सतत आणि आम्ही सगळेच गावोगावी फिरत. पण विद्या, तुझ्या चेहऱ्यावर मात्र एक छान शांतता दिसते ग.
2: अग मी आत्ताच आमच्या मेडिटेशनच्या क्लासवरून घरी चालले होते. थोडा वेळ होता, मी म्हटलं जरा बसूया बागेत निसर्गाच्या सोबत. आणि आमचं पण कसं मेडिटेशन नसतं, त्याआधी छान चर्चा असते. कुणाचे प्रश्न असतील तर त्याची चर्चा करतो. पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, अहंकारावर काम करायचं आणि कृतज्ञ भाव वाढवायचा. आणि अगं मस्त वाटतं माहितीये का. आणि ह्या सगळ्यामुळे ना आता ताण हाताळता येतोय, स्ट्रेस हाताळता येतोय.
3: ए किती छान ग, मला पण आवडेल यायला.
2: मग ये की.
3: माझी पण हल्ली खूप चिडचिड होते ग. ए काय काय करतात अजून तुमच्या क्लासमध्ये?
2: हा अग आमच्या की नाही एक 12 आरोग्यदायी सवयी ठरवलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
3: कुठल्या ग?
2: हे बघ, इंट्रोस्पेक्ट करायचं, पोषण मूल्य चांगली असलेलं अन्न घ्यायचं, पुरेशी झोप घ्यायची,
3: बर,
2: कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं, नियमित व्यायाम करायचा, दुसऱ्यांना मदत करायची जेवढी शक्य असेल तेवढी, स्वतःला चॅलेंज करायचं. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा. आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं. आणि मुख्य म्हणजे स्क्रीनच्या वापराबद्दल अवेअर व्हायचं.
3: वा ए फार छान ग, स्क्रीनचा

0: वापर ना आता चिंतेचा विषय झालाय.
1: खरंय,
0: मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी. पण खरंच तू म्हणालीस तशा या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात.
1: बरोबर, असू देत. घरी जाऊ आधी पहिले, माझ्या इतके वर्षांनी भेटलीयस आणि माझं इथे जवळच आहे का घर, थोडा वेळ होता ना म्हणून इथे बागेत आले होते. चल घरी जाऊ.
0: बरं बाई, चल घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारू.
1: चालेल, पण तोपर्यंत आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकवू. चालेल ना?
0: चालेल.

0: ये ये अपर्णा बस, हे माझं घर.
1: छान आहे गं.
0: आणि हे पाणी घे बरं, माठातलं आहे हा, फ्रीज मधलं नाही आहे. मी फ्रीज मध्ये पाणीच ठेवत नाही, त्यामुळे ते प्यायलाही जात नाही. असंच.
1: हा हा, बरं झालं माठातलं पाणी दिलंस. अगं उन्हाळ्यात थंड म्हणून आपण फ्रीज मधलं पाणी आणि कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो, पण त्याचा त्रास होतो. त्याऐवजी असं जर नैसर्गिक थंड पाणी आणि त्यापासून बनवलेली सरबत घेतली ना, तर जास्त आरोग्यदायी नाही का गं?
0: अगदी कळलं हो, कळलं. कोकम सरबत करते बरं, आणि जिरेपूड घालून काकू करायचा तसं. अगदी बरोबर
1: ग, तूच माझी काळजी घेणारी मैत्रीण.
0: मग एवढी आता दमून भागून आली आहेस तर तुला सरबत नको का द्यायला? अपर्णा, तुझी आई अशी किती सरबत घरी बनवत असे, नाही का ग?
1: हो.
0: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाकत. आठवतंय का तुला?
1: हो हो, चांगलंच आठवतंय.

0: आणि आज सुद्धा बर का तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते.
1: हो का ग,
0: तेवढाच तिचाही वेळ छान जातो ग.
1: आणि काकू कशा आहेत ग, बरे आहेत का आता?
0: बरे आहेत, बरे आहेत.
1: हा आणि अगं तू आता म्हणालीस ते अजूनही करतात, तर त्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने केल्याचं एक समाधान असेल नाही का ग?
0: हो मग काय.
1: आणि आपण मला अजून एक आठवण आली, ती म्हणजे काकू दुर्गाबाई भागवतांच्या खमंग या पुस्तकातल्या रेसिपी करत असत.
0: हो, हो.
1: तू तेव्हा बसायचीस आकडेमोड करत, पण काकूजी पुस्तकं वाचायच्या ना ती मला माहिती असायची, आणि त्यातलंच हे खमंग. आणि अगं किती अनवट महाराष्ट्रीयन पदार्थ त्यात त्यांनी दिलेत, वाचलं पाहिजे बरं पुन्हा एकदा काढून.
0: वाचलं पाहिजे.
1: साहित्यिक दुर्गाबाईंनी त्यातल्या प्रकारांना दिलेली काही नावं माझ्या लक्षात आहेत. हा एक होतं भरितांची रेसिपी होत्या सगळ्या, त्याचं नाव होतं रस भरीत.
0: आणि उरली शीत तरी त्यात भाताचे प्रकार, आणि सीतेचे पोहे मध्ये पोह्यांचे प्रकार. मी अगदीच काही वाचत नसे असं नाही बर का, माझं नीट लक्ष असायचं तुझं आणि आईचं. काय चाललंय तिकडे? अगदी बारीक. बरं असो, तू वाचत बसते पदार्थ आणि मला खायला बोलाव, पण आपल्यासाठी जे बनतंय ना ते सरबत घे बघू आधी प्यायला.
1: आणते आणते आणते.

बरं, अपर्णाताई, आपली प्रॅक्टिस कशी चालली आहे? बरं, आता इयर एंड झालाय, आता बाकी लोक निवांत आणि सीए लागलेत कामाला.

0: अगं पण आता जरा काम कमी केलंय मी.
1: हो का ग?
0: हां, काम थोडंच करते आणि थोडा स्वतःसाठी वेळ काढते.
1: क्या बात आहे, खरंय खरंय. आणि आपला आनंद आपली जबाबदारी, आपला आनंद आपल्यालाच मिळवायला लागतो हे मात्र खरं.
0: आणि एक सांगू, आता थोडं थांबायला शिकलीये. स्वतःसाठी वेळ काढते, चित्र काढते, कधी वाचन करते. आणि महत्वाचं सांगू का,
1: काय ग,
0: ज्या मुलांना सीएचे क्लासेस परवडत नाहीत ना, पण जिद्दी आहेत, हुशार आहेत, त्या मुलांना शिकवते.
1: अरे वा अपर्णा, भारीच ग, हे खूप उत्तम आणि मस्त काम करतेस तू, माहितीये का. आणि आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जातं, खरं की नाही.
0: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते. आता जशी तू आज अचानक भेटलीस, ता किती जुनी वर्ष समोर आली ग, आनंद झाला अगदी.
1: खरंय खरंय, मलाही खूप आनंद झाला आणि भेटलो म्हणून माहितीये का मला अगदी दाटून आलंय आता. पण आता भेटत राहूया, आज भेटलोय, नेहमीच भेटत राहू.

0: असतो, सल्ला वगैरे नको असतो.
1: खरं सांगू का, बायकांचं लाईफ ना म्हणजे फुल मल्टीटास्किंग असतं. फोनवर बोलत असताना स्वयंपाक, मध्येच कोणाला रिप्लाय, आणि डोक्यात पुढच्या दिवसाचा प्लॅन, कामांचा प्लॅन. खरंच
0: अगदी अगदी. आणि त्यातही जर कोणी विचारलं ना काय करतेयस, तर आपण काय म्हणतो, काही नाही.
1: हो, आणि घरातले पण सगळी मंडळी काही सापडत नसलं की आईला माहिती आहे हे गृहीत धरतात.
0: अगदी. त्याच्या पुढे आईने सांगितलेली जागा आधी पाहिलेली असते.
1: हो.
0: पण तिने सांगितलं की मग तिथलंच सापडत.
1: अगं, काही बघितलेलंच नसतं तिथे.
0: पण खरंच ग, आपण इतकं सगळं सांभाळतो ना, कधी कधी थकवा येतो ग.
1: येतोच ग, म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. अगदी 10 मिनिटं जरी असली ना तरी ती स्वतःसाठी घेतली पाहिजेत. थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, आवडेल अशी कला एखादी शिकली पाहिजे, किंवा फक्त शांत बसणं. मनाला खूप आराम मिळतो.
0: त्यालाच मी टाईम म्हणतात की नाही ग.
1: खरे खरे.
0: आणि एक महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना आपल्या स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट नको वाटायला.
1: अगदी बरोबर बोललीस.
0: कारण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही. स्वतःलाही थोडं समजून घ्यायला हवं ना, मायेने समजून घ्यायला हवं.
1: आणि हा शब्द फार सुंदर आहे ग. स्वतःला सुद्धा कधीतरी मायेने आपण पाहिलं पाहिजे ना.
0: खरंच.
1: आपली सपोर्ट सिस्टीम पण तितकीच महत्वाची असते ग. मैत्रिणी, कुटुंब, कामावरचे सहकारी, हे सगळे लोक आपल्याला समजून घेतच असतात.
0: आणि काही वेळेला मैत्रिणी म्हणजे तर फ्री थेरपिस्ट.
1: हा. आणि कन्सल्टेशन फी फक्त एक कॉफी नाही तर सरबत.
0: डील परफेक्ट आहे.
1: अगदी अगदी.

0: अपर्णा ऐक ना, तुझ्याशी बोलून आज इतकं हलकं वाटतंय ना
1: ए
0: मला.
1: मलाही ग मलाही कधी कधी ना फक्त ऐकणारा माणूस हवा असतो.

0: पण या सगळ्या मजेमध्ये एक गोष्ट आहे बरं, आपण हसतो बोलतो शेअर करतो, त्यामुळे आपण निरोगी राहतो, एकदम हेल्दी राहतो.
1: आणि म्हणूनच मैत्री खूप स्पेशल असते.
0: येस.

0: इथे आपण मास्क घालत नाही, जसे आहोत तसे राहतो.
1: बरोबर, एकदम.
0: तर मग ताई चला आता, मला उशीर होतोय बर का, आता निघते.
1: निघ. बरं बाई, माझा नंबर सेव्ह केलास का मगाशी मी सांगितलेला?
0: हो, ते किती महत्वाचं आहे ते. बरं चल,
1: चला
0: आता पुन्हा भेटू आणि नंतर गप्पा मारू. हा छान,
1: अगदी.
0: चला आता पुन्हा भेटू, गप्पा मारू छान.
1: आता पुरता आमचा घ्या राम राम.

0: गप्पा मारू छान,
1: आत्ता पुरता आमचा घ्या राम राम. तोवर श्रोते हो,
0: मी अपर्णा
1: आणि मी विद्या गौरी आजच्या सखी विश्व कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटू, तोवर
0: नमस्कार.
1: आत्ताच आपण ऐकलात सखी विश्व. या भागाचं लेखन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सहभाग होता अपर्णा जोग आणि विद्यागौरी तामनकर यांचा.
2: सखी विश्व. मैत्रिणींनो, आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला नेहमीच कळवत असता आणि त्यातूनच आमचा हुरूप वाढत असतो. तर असाच स्नेहबंध ठेवूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी यशश्री कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी 9 आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
3: काय होत मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजलाय. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
5: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर यू टर्न या चित्रपटासाठी राज बर्मन यांच्या स्वरात कुमार यांची गीतरचना, संगीत जीत गांगुली यांचं.

कार्यक्रमात यानंतर तेजस या चित्रपटासाठी उषा जैन आणि शाश्वत सचदेवा यांच्या स्वरात कुमार यांची गीतरचना, संगीत शाश्वत सचदेवा यांचं.

उषा जैन आणि शाश्वत सचदेवा यांनी गायलेलं तेजस चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे, तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
4: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
5: जन्म तू विश्व हे दाविले सदिला, जन्म तू विश्व.
6: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
5: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
4: माय लेकर, लेखन केले डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
7: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात पुढचं गीत आहे शहजादा या चित्रपटातलं, अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या स्वरात, आय पी सिंग यांची रचना, संगीत प्रीतम यांचं.

0: शेहजादा या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायलेलं आय पी सिंग आणि श्लोक लाल यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: पंचगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया सत्यप्रेम की कथा या चित्रपटासाठी पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी गायलेलं ए एम तुराज यांचं गीत. संगीत आहे पायल देव यांचं.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटासाठी पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी गायलेलं ए एम तुराज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पायल देव यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कधीतरी मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
2: त्यापेक्षा देवा दाल दाल कुलप्यांचा पाऊस पड.
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
3: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30-4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705

0: किंवा 6 नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. दुपारचा 1:30 वाजलाय, कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव. ह्या कार्यक्रमात आपण नवीन हिंदी चित्रपट गीतं ऐकत असतो. कार्यक्रमात आता ऐकूया ओ माय गॉड 2 या चित्रपटासाठी प्रणय फिट आणि कैलाश खेर यांच्या स्वरात गिनी दिवान यांची गीतरचना, संगीत प्रणय यांचं.

ओ माय गॉड 2 या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्यार है तो है या चित्रपटासाठी हरिहरन आणि प्रतिभा सिंग बाघेल यांच्या स्वरात धीरज कुमार यांची गीतरचना, संगीत प्रदीप आणि आर के चौधरी यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: विकसित

प्यार है तो है या चित्रपटासाठी हरिहरन आणि प्रतिभा सिंग बाघेल यांनी गायलेलं धीरज कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप आणि आर के चौधरी यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर. शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात पुढचं गीत आहे ऑपरेशन मेफेअर या चित्रपटातलं. देव अरिजित यांनी गायलेलं हे गीत आहे, लक्ष्मी नारायण पयोधी यांनी लिहिलेलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर, मिशन हेल्दी आईज.
2: विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता मृदिंग या चित्रपटासाठी कुमार सानू आणि रैना लाहिरी यांच्या स्वरात नवीन मिश्रा यांचं गीत आणि संगीत आहे रितेश एस कुमार यांचं.

0: मृदिंग या चित्रपटासाठी कुमार सानू आणि रैना लाहिरी यांच्या स्वरात नवीन मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता द नागपूर फाईल्स या चित्रपटासाठी प्रतीक्षा श्रीवास्तवा आणि सलोनी बत्रा यांनी गायलेलं

0: द नागपूर फाईल्स या चित्रपटासाठी प्रतीक्षा श्रीवास्तवा आणि सलोनी बत्रा यांनी गायलेलं, उदयन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ता आपण ऐकलं.
1: रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं? ह्या बायकांनी फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
6: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: दुपारचे 2 वाजलेत.

कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन आता प्रसारित करत आहोत. लेखन रुचा नामजोशी यांचं, कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, रुचा नामजोशी, विराज सवाई, संज्ञा कुलकर्णी, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया 101 उमासदन.

0: ऐकूया 101 उमासदन. लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमासदन.
1: अगं बाबा बाबा, किती खोटं बोलता हो तुम्ही. अहो मी मगाशी सगळं अंगण लख्ख केलं होतं, तर आता एवढा पाचोळा पडल होय. नक्की तुम्हीच टाकलाय बघा.
2: किती ओदरतोस रे.
1: हा मग
2: काही वयस्कर वगैरे काही भान आहे का नाही तुला.
1: अहो एवढ्या मोठ्या आहेत म्हणूनच नीट बोलतोय. आणि काय हो, अहो मोठं आहेत ना हो तुम्ही आजी. मग दुसऱ्याच्या अंगणात पाचोळं टाकायचं नाही हे कळत नाही होय तुम्हाला.
2: अरे तुमच्यातील बेला काही हाड वगैरे आहे का नाही.
3: अरे महादू महादू महादू, काय चाललंय. अरे केवढ्यानं बोलतोयस, काय झालंय काय एवढं.
1: अहो बघा ना गौरीताई, आता अंगण झाडून लख्ख केलं होतं, तर आजींनी त्यांच्या भागातला सगळा पाचोळा इकडं टाकला.
2: वा रे वा, उगाच काय आरोप करतोस, तू काय बघितलंस का.
1: बघायला कशाला पाहिजे. अहो तुमच्या शिवाय इतकं वांगाळ काम अजून कोण करणार.
4: अरे अरे थांब थांब महादू, ते मोठे आहेत ना असं बोलतात का.
1: अहो दादा समजस नाही माहित आहे, तरी येड पांघरून पेडगावला कशा पायी जातात या कोण असतं.
2: काय काय बोलतोस काय रे तू. मी टाकते पाचोळा. मी अरे देवा काय दिवस दाखवला.
1: उगाच का अंगाव करू नका बरं का.
3: माधू माधू माधू थांब जरा थांब.
4: काय चाललंय
3: हे बघ, इथे अंगणात उगाच तमाशा नको, बघे वाढत चालले. आत घरात या, घरात जाऊन बोलू. या बरं दुर्गा आजी, तुम्ही पण या. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. या घरात या.
4: बसा बसा
3: बसा. नाही थांबा थांबा, रुचा जरा पाणी आण ग त्यांच्यासाठी. हा घ्या पाणी घ्या.
2: वा
3: आता सांगा काय झालं माधू.
1: म्या म्या अर्धा तासापूर्वी सगळं अंगण लख्ख झाडून पाणी घालायला म्हणून पलीकडे गेलो, आणि 5 मिनिटं झाली असतील फक्त. येऊन बघतो तर अंगणात परत हा आपला पाचोळा पडलेला. अहो तवाच ध्यानात आलं की हे काम आजींचंच असणार
2: आहे. कशावरून रे, मगाचपासून मी तुला ते.
1: अहो काय बोलू नका काय बोलू नका, तुम्हाला सवयच हाय असलं वांगाळ काम करायची.
3: हे माधू
1: काय म्हणे. अहो मग आता काय करणार. अहो करणाऱ्याला ओरडत नाही, मग बघणाऱ्याला तुम्ही ओरडता वय.
4: थांब थांब माधू, मला एक सांग, पुरावा आहे का तुझ्याकडे तुझ्या म्हणण्याला.
1: घ्या आता काय बोलायचं. अंगण तुमचं टाकणार ते आजी, त्यात माझा बी काय फायदा नाही. अहो तरी माणसाच्या शब्दाला काही किंमत नाही होय. पुरावा काय म्हणे.
3: ए माधू तू बरोबर बोलतोयस. अगं मावशी, मी यांना मागे एकदा बघितलं होतं आपल्या अंगणात पाचोळा भिरकावताना. हो पण तेव्हा काय एवढं लक्ष नाही दिलं मी.
2: अरे देवा, म्हणजे उंदराला मांजर साक्षी म्हणायचं बरं का.
3: अहो आजी मी कशाला खोटं बोलू. हो ना आजी, रुचा खोटं कशाला बोलेल. काय प्रकार आहे सांगा बरं, नक्की सांगा.
4: हे बघा आजी, खरं काय ते अगदी निसंकोचपणे कळलं का. हे बघा काही असलं तरी आम्ही काही बोलणार नाही, आणि हे बघा ऍक्शन घ्यायची काही गरज नाहीये. काय
3: हो ना.
2: हो टाकला मी पाचोळा तुमच्या अंगणात. म्हणजे ऐका ऐका, झाड तुमचं पाचोळा तुमचा, मग माझ्या अंगणात कशाला.
3: अगं
4: हे बघा ऐका, पानगळीचे दिवस आहेत की नाही, पडणारच तेवढा आजी. असं
2: पण माझ्या अंगणात कशाला, फुले पडती शेजारी
3: कशासाठी. झाडाला काही कळतं का की आमच्याच अंगणात पाचोळा पडायचा तुमच्या नाही म्हणून. रुचा रुचा जरा जरा, मग कशा बोलतात बघ ना. या
2: झाडाला नाही ना कळत, पण तुम्हाला कळतं का नाही.
4: काय
2: म्हणजे कुंपणावर झाड लावलंच कशाला मी म्हणते, नसता त्रास मला.
4: आजी आजी तांबादुर्गा आजी, हे बघा आम्ही काय मुद्दामून नाही लावलं. अहो ते आपोआप आलेलं आहे.
2: अहो पण मग वाढून कशाला दिलं, तोडायचं ना त्याला.
3: अहो अशी झाड तोडायची नसतात.
2: पण त्याच्या पानांचा कचरा होतो त्याच काय.
3: एक एक मिनिट आजी, मागे मी तुम्हाला त्या पाचोळा गोळा करून त्यापासून खत बनवणाऱ्या संस्थेचा नंबर दिला होता की नाही, मग त्याचं काय झालं.
4: येस करेक्ट. हे बघा आजी, ते येतात आणि 8-10 दिवसांनी घेऊन जातात पुकटात.
1: अहो कसलं काय सांगायचं प्रसाद दादा, त्यांना दिलं हाकलून त्यांनी. मग काय तर, मग तुमच्या अंगणात कसा टाकता येईल ना पाचोळा. काय
2: नाही मग कायम सांगते, वेळी अवेळी ती लोक येतात, नेमकं दुपारचा डोळा लागला ना की त्यांची बेल वाजते.
4: अहो आता हे बघा आजी, इतक्या ठिकाणाहून त्यांना न्यायचं म्हटल्यावर वेळ होईल की नाही, आणि त्यांना वेळ होईल तेव्हाच येणार. तुमची झोपमोड करायची म्हणून दुपारी येत नाही ते. बर असो, हे बघा वेळ बदलून बघूया का आपण. फोन करू येताना परत, चालेल का?
2: हे बघा, वेळ बदलली ना तरी ते 8-10 दिवसातून एकदा येतात.
4: हो बरोबर.
2: तोपर्यंत काय कचऱ्याचा ढीग साठवून ठेवायचा का?
5: अहो आजी, कचरा काय म्हणताय? कचरा नाहीये तो, पाचोळा आहे.
2: अगं तेच ते, वाघ म्हणलं काय नाहीतर वाघोबा म्हणलं काय खाणारच आहे ना तो.
3: बर, मग असं करूया का, महादूला सांगूया का आमच्या बरोबर तुमचं अंगण झाडून दे म्हणून?
2: हो चालतंय. के
3: काय रे महादू?
1: नाही नाही नाही नाही, मी अजिबात देणार नाही.
3: अरे
1: अहो, मी ते बी केलं होतं गौरीताय, पण यांना काय पसंतच पडत नाही
4: म्हणजे.
2: नाही नाही नाही, नको. मला आता आठवलं, माधू नकोच. माधू कसलाच झाडतोड करतोय माहितीये मला, आणि त्रास काय फक्त पाचोळ्याचा आहे का? फुलं धरून गेल्यावर शेंगा येतात, त्याचा सुद्धा त्रास आहे.
5: अरे कसला त्रास होतो?
4: पानं शेंगा वाळल्या की कचरा होणारच की थोडासा. हे बघा आजी, काही झालं तरीच थोडस सहन करायचं असतं. नाही पण मला सांगा, उन्हाळ्यामध्ये तो मस्त पिवळ्या फुलांच्या घोसांनी फुलतो, तो बघायला आवडतो ना तुम्हाला?
2: आवडत ना.
4: मग
2: पण त्या महिनाभराच्या बहरासाठी मला वर्षभर कळ ससावी लागते. त्याच काय
5: वर्षभर?
2: मग
5: काही
2: अगं, म्हणजे उन्हाळ्यापूर्वी पानगळीचा त्रास, मग बहर आल्यावर शेंगा धरतात त्याचा त्रास. एवढ्या मोठ्या लांब शेंगा डोक्यात पडल्या तर चांगला कपाळ मोक्ष व्हायची, किती भीती वाटते हो मला.
5: आजी काही बोलताय हो तुम्ही, शेंगा पडून काय कोणाचा कपाळ मोक्ष होतो का?
2: होतो. तुला काय माहिती?
5: काही ऐका, नारळ असता तर गोष्ट वेगळी होती. हा आजी, नारळावरून आठवलं, हा तुम्ही पाचोळ्याचा एवढा भाऊ करताय, तुमच्या झाडाचा नारळ पडून काकाच्या गाडीची काच एकदा फुटली होती, आठवत आहे ना तुम्हाला? हा मग तेव्हा आम्ही किती कांगावा करायला हवा होता.
3: नाही, काचे बरोबर पैशांचाही सुराडा झाला ना, पण आम्ही तर एका शब्दानेही तुम्हाला काही बोललो नाही.
2: नाही नाही नाही नाही, पण कसं आहे, मी बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली उभी, आपल्या झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
4: नाही बघा, हे कसं आहे आता, झाडाला वाचता येतं का ते? एरवी मी बाहेर कधी गाडी उभी करत नाही. आपण त्या दिवशी काय झालं, कुठून बुद्धी झाली काही कळत नाही, नेमकी तुमच्या झाडाखाली उभी केली आणि नेमका तुमचा नारळ माझ्या गाडीवर पडला.
2: कसं आहे ना, झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: हो ना, काय लाख मुलाचं बोलला ताजी.
2: मग
3: अहो, हेच तर आम्ही तुम्हाला मग आजपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय ना.
2: मी सांगितलं होतं का तुम्हाला झाडाखाली गाडी उभी?
4: हे बघा हे बघा आजी, तो मुद्दा नाहीये. हे बघा, तुम्हाला आम्हाला काय म्हणायचे ते समजत नाहीये, कळलं का?
1: दादा समज, समजतंय त्यांना. हा मुद्द्यामून करतात त्या, म्हणतात ना जित्याची खोड.
3: माधू माधू
4: माधू तांबरे,
1: अहो सगळ्यांची यांची भांडणं. पाचोळा पडतो म्हणून तुमासनी बोलतात, आणि गुलाबाचे काटे बोसत्यात म्हणून शेजारच्या मिराला झापतात.
4: अरे
2: थांब, बोसतात म्हणून नाही झापत ती. ती मला टीव्हीवर WWF रेसलिंग बघू देत नाही ना, म्हणून झापते.
4: काय काय
2: WWF?
4: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
2: हो
4: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
3: थांब, भांडणाचं मूळ कळलं ना आपल्याला कशात आहे ते. आता काही करू शकत नाही आपण.
4: नाही नाही, म्हणजे मला एक कळतं, अमिताभ बच्चनचे फायटिंगचे पिक्चर बघण्यापर्यंत ठीक आहे, WWF
2: म्हणजे कसं आहे, त्याचं काय झालं, का बघू नयेत बरं ह्या बायकांनी, फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: बर बर.
2: ती मीरा पण तसलीच, मला म्हणते असं काही बघाल आणि एकदम ब्लड प्रेशर वाढेल म्हणे तुमचं, म्हणून बघू देत नाही. ब्लड प्रेशर का वाढणार
3: आहे माझं?
2: तुम्हाला सल्ले द्यायला काय जात हो?
1: आओ बरोबर जाऊ द्या आजी, ते सोडून द्या, तुम्हाला काय बी आवडू द्या रे, तुम्ही बघा आम्हाला काय त्याच. पण मग लहान पोरांचा बॉल अंगणात आला, तो परत आला तर येळीवर चिरून देईन असं म्हणून धमकावत.
2: हे काय सगळ्यांना धमकवत नाही, ती वात्रट पोर ज्यांनी माझ्या टीव्हीच बटन तोडून टाकलेत ना, त्यांनाच फक्त ओरडते.
1: म्हणजे बघा, फक्त ओरडते भांडते असंच आहे ना यांचं, आहे की नाही? आता मला सांगा, काहीच कोणाशीच कसं पटत नाही हो यांचं?
2: बोला बोला.

0: सगळ्यांनी फक्त मलाच बोला हा, पण मी असं का करते हे कोणी समजून घेऊ
1: नका. शांत व्हा, शांत व्हा, रडून शांत व्हा, शांत व्हा. मान्य आहे की या वयात कलकल सहन होत नाही, शरीरही साथ देत नाही, मग चिडचिड वाढते, सगळं सगळं ठाऊक आहे. पण म्हणून असं सारखं करणं बरोबर आहे का मला सांगा, थोडं समजून घ्या ना. आपण समजून घ्यायला हवं की नाही?
0: समजून घ्यायचं म्हणजे शांतच राहायचं ना. हे शांत राहणंच खायला उठत.
1: म्हणजे
0: मुलांना पंख फुटून ती अमेरिकेला गेली, सासू सासऱ्यांची सेवा करता करता तेही गेले, आणि नंतर एक दिवस हेही गेले. बघता बघता गजबजलेलं घर ओस पडलं, बोलावंसं वाटलं तरी कोणाशी बोलू. मग अशी काहीतरी कारणं सोडायची, म्हणजे त्यानिमित्तानं तरी तुम्ही बोलायला येता ना माझ्याशी.
1: हो, त्यासाठी अशी कारणं कशाला आजी, नुसते नाही का येत आम्ही बोलायला.
0: येताना पण 2 मिनिटं त्यानं का पोट भरतं, जो तो आपल्या व्यापात बुडालेला. आम्ही आपली पिकली पानं निरुपयोगी या पाचोळ्यासारखी, बोलून बोलून आमच्याशी बोलणार तरी कोण.
2: नाही नाही आजी, पण म्हणून काय ही शक्कल लढवलीत.
0: मग कसं आहे ना, चांगलं वागलं की 2 मिनिटं बोलतात, आणि वाईट वागलं की भांडायला तास तास वेळ असतो म्हणून सगळ्यांना. आता तुमचंच बघा बरं, मगाजपासून किती वेळ झाला ते.
3: बरोबर आहे आजी तुमचं, पण आजी अशाने तुम्ही वाईट ठरता की लोकांच्या गुड बुक्स मध्ये नको करायला.
0: कसली ती गुड बुक्स जिचा मला आता काही काळीच उपयोग नाही, ती काय चाटायची. ज्याच्यामुळे मला खायला उठणारा वेळ आणि एकांत जातो ना, तेच माझ्यासाठी महत्वाचं.
1: खरंच तुम्ही ना आमच्या डोळ्यात अंजन घातलं. प्रत्येक वाईट कृती मागचा हेतू काही वाईट असतो दरवेळेला असं नाही, हे शिकवलं बघा तुम्ही आम्हाला. खरंच तुम्हाला समजून घेण्यात ना आम्हीच कमी पडलो.
2: बाबा आजी, तुमच्या पाचोळ्या मग एवढं काय काय घडलं होतं वय, आणि मी तुम्हाला उगाच काय काय बोललो, माफी करा.
0: काही काही म्हणजे बरेच काही बाही बोललाच बर का. जिजाची खोड काय काय काय.
2: आजी चुकलं, माफ करा. आता तुम्ही किती वेळा पाचोळ टाकलं ना तरी मी काय बी बोलणार नाही बघा, आणि तुमचं अंगण बी झाडून देईन.
0: नाही आता अंगण नाही झाडायचं, माझ्याशी बोलायचं तेही 2-2 तास.
2: त्यापेक्षा अंगण झालंच बरं.
4: माधू तुझी ड्युटी तीच. आता

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: संस्कृती या कार्यक्रमाच्या शेवटच्या सेगमेंटकडे आपण वळतो आहोत. ते सेगमेंट असे असतात की जर तुम्हाला एकमेकींचं आयुष्य आत्तापासून जगता आलं तर सगळ्यात आधी काय करायला आवडेल.
2: हे आमच्याकडे मी आणि पप्पा तर आणि कधी कधी माझा भाऊ सुद्धा आम्ही हातपाय गाळतो, पण ती ठाम असते कारण का ती खूप प्रॅक्टिकली विचार करते. ती जिथे करेक्ट पाहिजे तिथे इमोशनल पण असते. पण जसं मी म्हटलं, स्वभाव खूप वेगवेगळे असतात. मला प्रॅक्टिकॅलिटी इतकी जमत नाही, मी प्रॅक्टिकली विचार फार करू शकत नाही. आता हळूहळू मी तो बदल आणते आहे स्वतः. पण माझा फर्स्ट इन्स्टिंक्टच इमोशनली विचार करण्याचा आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, मला असं वाटतं की ती तिला ते घडवणं जास्त चांगलं वाटतं. किंवा आणि ते मला असं वाटतं ती खूप मोठी पण गोष्ट आहे, कारण
1: नक्कीच नक्कीच
2: समोरच्याचं कौतुक होत आहे यात आनंद मानणं ही मोठी गोष्ट. आणि याला मी आई आहे म्हणून क्रेडिट नाही देणार, हे मी माणूस म्हणून आहे याला क्रेडिट देईन.
1: आणखी उंची त्याची वाढली.
2: हा, कारण ऑनेस्टली असे पेरेंट्स मिळायला सुद्धा खूप भाग्य लागतं. आम्ही आता जेव्हा मी मच्युअर होत चालली आहे तेव्हा मी एका बर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने बघते, तर तेव्हा कळायला लागतं की यार आपल्याला खूप सपोर्टिव्ह पेरेंट्स मिळाल्यात. किंवा आपण बाहेरचं जग बघतो, ते ऐकतो काही गोष्टी. काही काही लोकांच्या अंगावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ऑनेस्टली मला असं वाटतं माझ्या आणि माझ्या भावाच्या खांद्यावर खरंच काही रिस्पॉन्सिबिलिटीज या लोकांनी ठेवलेल्याच नाही आहेत. अपार्ट फ्रॉम डिसिप्लिन एंडलेस, तुमच्या क्षेत्रात करायचं आहे काम तर ते मग शेवटपर्यंत, मध्ये ते नाही करायचं आणि कच नाही खायची. इनफॅक्ट मी आधीच्या कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगितलं होतं की, आणि तिला त्या मुलीला सुद्धा खूप, ती म्हणाली हे किती मस्त आहे, हे मला खूप आवडलं तुझ्या आईचं, की उद्या समजा आम्ही एका गोष्टीची कंप्लेंट करायला लागलो घरी, मग मी एक प्रोजेक्ट असेल एक इव्हेंट असेल ऑर व्हॉट एव्हर, आणि त्याचा अति त्रास व्हायला लागला की तिच्या तोंडात पहिलं वाक्य येतं की बंद कर, घरी बसायचं. आणि याच्यासारखं लागणारं वाक्य नाहीये की मला करायचं तर आहे, मग तिचं असं स्पष्ट म्हणणं आहे मग कंप्लेंट नाही करायचं,
1: कंप्लेंट नाही करायचं,
2: जे करायचं ते मनापासून करायचं. आणि हे माझं पण ऍक्च्युली काय म्हणतो पण ते इनबिल्ट आलेलं आहे, माझं पण ते धोरण राहिलेलं आहे की मी एकतर माझ्या मनाविरुद्ध प्रोजेक्ट निवडत नाहीत. पैशाकडे बघून मी काम नाही केलेलं कधीच. मला ज्याच्यात खूप आनंद वाटतो कारण का मी माझ्या साईटवर जाऊन कधीच कंप्लेंट करत नाही. आणि तसं आणि सिमिलरली पप्पा पण त्याच याचे की चालत राहायचं पुढे.
1: बरोबर,
2: ते बाकीच्या तर काय नशिबाच्या गोष्टी असतात.
1: पण पुढे जाण्यापूर्वी फक्त ताईंना विचारूयात की हे तिचं समजणं आहे तुमच्याबद्दलचं, की नाही तुम्हाला हे नव्हतं करायचं, फक्त तुम्हाला सपोर्टच करायचं होतं. तर ते खरंच एक खरंच तुमच्या अशी काही एक आंतरिक इच्छा होती आणि ती तुम्ही तिच्यात बघतात आणि पूर्ण करतात.
3: नाही खरंच येते की मला कधी अशी ऍक्टिंगची किंवा डान्सची आवड नव्हती. म्हणजे तिला पण माहिती आहे की ऍक्च्युली आत्ता हा आपला इंटरव्ह्यू असा स्क्रीनवर नाही आहे म्हणून मी एवढी फ्रीली बोलू शकते. हे जर स्क्रीनवर असतं तर मी फार कॉन्शियस झाले असते, हे तिलाही माहिती आहे. मी कॅमेरा कॉन्शियस आहे खूप, की मला एकदम बर्डन येतं कॅमेरा असेल समोर. तर एक तर तिची इच्छा किंवा तिच्या नशिबात होतं तेही होतंच, पण तिची इच्छा पण होती आणि माझी आई होती, तिला आवड होती. पण तिला नुसती गाण्यांची खूप आवड होती, जुनी गाणी जुन्या फिल्म्स, म्हणजे तिची काही अशी इच्छा नव्हती. किंवा मे बी तिची असेल, आता ती अगदी लवकर गेल्यामुळे तिने माझ्याशी कधी शेअर नाही केलं की मला हे वाटतंय म्हणून. तर कदाचित तिची इच्छा हिच्या रूपाने पूर्ण झाली असेल म्हणून मी तिला नेहमी म्हणते की आत्ता जर ती असती तर तिच्या इतकं आनंदी कोणी नसतं, कारण तिला या इंडस्ट्रीचं फार आवड होती.
1: येस, म्हणजे तो धागा मला जो पाहिजे होतो आता सापडला.
3: हा, म्हणजे तिच्यामुळे असेल कदाचित की तो हिच्यात आला म्हणून, असं तिच्यात कला आली ती.
1: नक्की. असं गाणं कुठलं ऐकूय तिथे?
2: माझं गाणं आहे आभास हा.
1: ओके.
2: ते तिला डेडिकेटेड आहे कारण तिला अंकुश चौधरी प्रचंड आवडतो.
3: अंकुश चौधरींची फॅन आहे मी म्हणजे आधीपासून
2: इंडस्ट्री. आणि जेव्हा तिचं नेहमी म्हणणं असतं की त्यांचं हसणं खूप सुंदर आहे, त्यांचं हसणं खूप सुंदर आहे. आणि माझा तर संबंधही नव्हता तेव्हा इंडस्ट्रीशी, तेव्हापासून तिला अंकुश चौधरी आवडतो. अंकुश दादाबरोबर मी आधी तर जेव्हा लहान होते तेव्हा तो सुपर, म्हणजे तो सुपरस्टार आहेच आहे, पण तो तेव्हा इतका पीकवर होता की अप्रोचच करता यायचा नाही. पण एकदा ओळख झाली आणि मम्मीला इंट्रोड्यूस केलं मी, तर तिने फोटो बिटो काढले आणि असं सगळं झालं.

0: आणि मग अंकुश दादा बरोबर, मग मी काम केलं एका पॉईंटला, आत्ता आत्ता हल्लेली 2-3 वर्षांपूर्वी, त्यांची अजून चांगली ओळख झाली. तर एव्हरी टाईम त्याला मी सांगून ठेवलंय म्हणजे मम्मी सॉलिड फॅन आहे, आणि तिला अंकुश दादाची पहिली सिरियल वगैरे पण माहिती आहे, आणि ती त्याला बोललेली होती
1: हो, त्यांना मी आठवण करून दिली तुमची घरकुल सिरियल होती ती मी बघायची,
0: आणि त्याचं एकदम आश्चर्यचकित तो शॉक झाला की हे म्हणजे असं म्हणतो ना आपण ओरिजिनल ऑडियन्स आहे माझं. बापरे तुम्हाला तेव्हापासून माहिती आहे. तर आता एव्हरी टाइम अंकुश दादा मला भेटतो तेव्हा तो मला विचारतो मम्मी कशी आहे. सो
1: आणि मला, मी ज्यांच्या फॅन असते त्यांच्याबरोबर मला फोटो काढायला आवडतं. तर त्याच्यावर हिजं एक वाक्य कायम ठरलेलं आहे की अगं तुझी मुलगी खुद्द सेलिब्रिटी आणि तू काय दुसऱ्यांबरोबर फोटो काढते. तर मी म्हटलं मला तुझ्याबरोबर नाही काढायचं, मला बाकीच्या सेलिब्रिटींबरोबर फोटो
2: काढायचं.
1: हो ते तसा कनेक्ट लावते त्याचा.
0: पण अर्थात हे गाणं मलाही पण खूप आवडतं,
2: गाणं
0: सुंदर गाणं आहे.
2: ऐकूया.

0: एक प्रश्न मध्ये जो सुटला तो दोघींसाठी पण आहे की दोघींना एकमेकांची आयुष्य आत्ता जर जगता आली तर तुला आईचं काय पुढे न्यायला आवडेल किंवा आत्ता करायला आवडेल, तुम्हाला संस्कृतीचं काय करायला आवडेल तिची आत्ता गर्दी येते?
1: काय जरा बोलायला शिकलं पाहिजे जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले की थोडंसं सोशल म्हणजे की बाबा आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत इतपत समोरच्याशी बोलणं
0: ओके
1: हे केलं पाहिजे.
0: ते करत नाही तुम्हाला जर करता आलं तर
1: हा मग तिच्या वतीने मी करत असते तर त्याच्यावरही तिचा आक्षेप असतो तू किती बोलते मम्मी. मग तिला सांगितलं तुझं काम मला करायला लागतं. आणि सेम वडिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की कुठेही जर आम्ही दोघं जण गेलो तर तिच्या पप्पांचाही स्वभाव तिच्यासारखा आहे सेम. ते असे आबोल बसून राहतात की समोरची व्यक्ती टेन्शनमध्ये येते की नक्की काय चाललंय यांच्या
0: मनात.
1: हा काहीच कळत नाही. मग अशा वेळी मला पुढे होऊन बोलायला लागतं. त्याचा अर्थ ते दोघं वेगळे लागतात की हिला खूप बोलायला लागतं. पण त्यांचं काम ऍक्च्युली मी करत असते हे त्यांना कळत नाही दोघांनाही.
0: ओके
1: तर ते जरा बदलावं तिने थोडंसं बोलायला शिकावं.
0: वा तुला आईचं काय घ्यायला आवडेल किंवा कुठलं आईचं कार्य तुला करायला आवडेल?
2: नाही समजा मला तिचं आयुष्य पुढे जगायचं असेल तर एकदम मी स्वतःवर खूप विश्वास ठेवेन आणि मी स्वतःला अंडर एस्टिमेट करणार नाही कधीच. हो ती करते कधी कधी ती करते आणि मला असं वाटतं की अंडर एस्टिमेट नाही करायचं कारण का थोडंसं आपण ड्रीमी जगात जगलो ना तरच ड्रीम्स खऱ्या होत असतात. तिचं मला नेहमी म्हणणं असतं की स्वप्नाळू नाही ते आत्ता रियालिटी काय. तर मी नेहमी म्हणजे मला रियालिटी ऐकायची नाही. माझ्या डोक्यात जे चाललं आहे ते मला स्वप्नवत असलं तरी ते मला खऱ्यात सत्यात उतरवायचं आहे. सो म्हणून मी त्या ड्रीम्स बघत असते. सो तिचं ते एक आहे.
0: आता इथे एक एक गाणं दोघींना डेडिकेट करायचं एकमेकींसाठी. तुला आईला डेडिकेट करण्यासाठी कुठलं गाणं सांगायला आवडेल?
2: डेडिकेट तिला ते हे करायचंय एक एकदम वेअर्ड वाटेल पण तिला आजकालच्या या गाण्यांमधलं एक गाणं आवडलं होतं कारण का तिने ते लूपवर एकदा खूप वेळा बघत होती आणि तिने मलाही सांगितलं हे गाणं किती छान आहे त्यांनी किती छान सुंदर गायलंय. ते गुल्ली मटा नावाचं एक गाणं आहे ज्याच्यामध्ये जेनिफर विंगेट आहे. तिला हल्ली हल्ली ती खूपच आवडायला लागली जेनिफर विंगेट आणि अर्थात मला पण खूप आवडते. तर ती ते गाणं इतकं ऐकत होती ती म्हणाली की त्याने ते किती सुंदर मखमलसारखा आवाज आहे त्याचा तर तिला आवडतं म्हणून ते गुल्ली मटा गाणं आहे.
0: खूप खूप छान.
3: Once upon a time, in the kingdom of Awantha, lived Princess Jennifer, who was renowned throughout the land for her unmatched beauty. However, she was trapped in a life she did not choose. Her father, the king, had arranged for her to marry the prince of a neighboring kingdom in order to strengthen the alliance between the two nations. But the princess was in love with Saad, a commoner who lived beyond the castle walls. As the night of the wedding drew near, Jennifer sat in her chambers, waiting anxiously for Saad to come and rescue her from the palace.

0: beautiful thing. I always wanted to tell you. Since the very first day I saw you, I love you.
1: And so, Jennifer and Saad fled the kingdom together, leaving behind the life that had been planned for them. They knew that they would face many challenges ahead, but as long as they had each other, they were ready to face whatever came their way.
2: आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलीला सोलो ट्रॅव्हल करायला देईल. मी तिला फिरायला पाठवेल, तिला जिथे जायचंय तिथे फिरायला, कारण मला इतकं आवडतं फिरायला.
3: त्या भूमिकेत गेल्याशिवाय नाही कळत ते. आता म्हणणं सोपं भविष्यात तुला, तू जेव्हा होशील नाही तेव्हा तुला ते कळेल माझा व्ह्यू काय. आता तुला तसंच वाटणार,
2: मी माझ्या मुलीला घरी बसून
3: असं म्हणतात. नंतर ते सांगितलं ती भूमिका महत्वाची. भूमिकेत गेलं की त्याचे कंगोरे कळतात.
2: पण तू कमी कर ऑडियन्सच्या
3: समोर. ऍक्ट्रेसला मी काय सांगणार ना, भूमिकेत गेल्यावर काय कळतं ते.
2: तू कमेंट कर ऑडियन्सच्या समोर की मी फिरायला.
4: त्यांनी सांगितलं याच्यावर आता विचार होईल तुमच्या अर्जावर.
3: नाही, ते पप्पांना घालायचं, पप्पांच्या गाण्यावर घालायचं, त्याच्यावर होणार विचार ना.
4: हेड ऑफिसला जाणार मग त्याच्यावर निर्णय होणार.
2: काय हेड ऑफिसवरून सब ऑफिसलाच येतात ते परत. मम्मीला विचारा तुमच्या, गँगस्टर ही आहे घरात, हे पप्पांचं इमेज आहे अशी.
3: आता ती म्हणाली तसं ना, आम्ही प्रॅक्टिकली विचार करते आणि ते त्यांना असं वाटतं की तू सारखी निगेटिव्ह बोलते किंवा तसं नसतं. ते ती जसं म्हणाली ती स्वप्नाळू आयुष्य जगते, तर मी त्याचं प्रॅक्टिकल का बघते की अचानक तुम्हाला धक्का बसून आहे ना कुठल्या गोष्टीचा, म्हणून मी ते प्रॅक्टिकल बाजू समजून देत असते एवढंच.
4: तुम्ही कुठलं गाणं निवडाल संस्कृतीसाठी, डेडिकेट करण्यासाठी? संस्कृती म्हटलं की सडनली काय तुम्हाला कुठे?
3: आता ती त्या क्षेत्रातच आहे ना, त्यामुळे तिला ते पटकन लगेच ती कनेक्ट लावू शकली.
4: तिचं आवडलेलं गाणं सांगा एखादं, सिनेमातलं तिच्यावर शूट झालेलं गाणं आवडलं असं. तेच गाणं म्हणजे रेडी.
3: हा, तिच्या शॉर्टकट दिसतो पण नसतो असं एक फिल्म होती, त्यातलं मखमली म्हणून गाणं होतं डुएट.
4: खूप गोड गाणं, तिच्या निवडलं
3: ते मला खूप आवडतं. ती आणि वैभव तत्ववादी यांच्यावर ते चित्रित झालं होतं.
4: येस,
3: ते गाणं.
4: चल, आज तुमच्या आवडीचं म्हणून ते पुन्हा एकदा ऐकूया. तिच्या कार्यक्रमात आपण ऐकलंच होतं.

0: येस. तर आता सगळ्यात शेवटचा पार्ट, थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात. आत्ता सगळ्या आपल्या तिघांच्या एकत्र गप्पा झाल्या, आता तुम्ही थेट श्रोत्यांशी बोला.
1: लास्ट टाइम तुम्ही मला आठवण विचारली होती की तुला इथे येऊन परत कसं वाटलं. आय थिंक कदाचित आता परत नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू करेन तेव्हा मला ही आठवण जास्त असेल की मला तेव्हा ही आठवण झाली होती. अर्थात जेव्हा आपण आपला इंटरव्ह्यू गेला तेव्हा खूप लोकांचे इतके पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले होते आणि जे अनपेक्षित होते ॲक्च्युली, कारण इंडस्ट्रीमधले पण काही मित्र होते आणि त्यांनी मला विचारलं तू आकाश, बरं एकाने मला असं विचारलं की तू आठवड्याला आकाशवाणीचा इंटरव्ह्यूज करतेस का, तर मी म्हणलं होते तुला कळलं पाहिजे की ते एकदा रेकॉर्ड करून ते प्ले करत आठ ना, तुझंच ऐकू येते मी एव्हरी टाइम मी आकाशवाणीचं ऐकतो तेव्हा. सो काही नाही, मला लोकांना इतकंच सांगायचं आहे की मला एकतर खूप मस्त वाटलं, मला असे इंटरव्ह्यूज मी लास्ट टाइम पण म्हटलं खूप आवडतातच. माझ्या काही आता थोड्याशा फिल्म्स येणार आहेत बाहेर, त्या नक्की बघा. मराठी चित्रपटांवर पण तितकाच विश्वास टाका कारण खरंच लोकांची तडजोड चालली आहे चांगला सिनेमा करण्यासाठी. करेज या फिल्मसाठी मी खूप एक्सायटेड आहे, ती

0: मी बी थोड्या वेळाने लोकांपर्यंत येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्म चांगली ठेवा, सगळ्यांशी चांगलं वागा
1: देख,
0: आणि छान जगा यार, तेवढंच आयुष्य.
1: ताई संस्कृतीच्या मागच्या वेळेचे तिच्या बोलण्याचं कौतुक आम्हाला एवढ्यासाठीच वाटलं की ही ज्या वयात आहे आणि आता हे शेवटचं जे वाक्य वापरती आहे की कर्म चांगले ठेवा वगैरे वगैरे, ही त्या वय
0: कृष्णामुळे ना. हा,
1: कृष्णामुळे
0: कृष्णामुळे,
1: आणि तुमच्या संस्कारांमुळे. येस, तुम्ही थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
0: सर्वप्रथम मी विशेष गीतगंगा कार्यक्रमाचे आभार मानेन की मला त्यांनी संधी दिली इथे येऊन बोलण्याची. आणि तुमचंही मला जास्त कौतुक वाटतं की समोरच्याला बोलतं कसं करायचं,
2: हो
0: हे तुमच्या म्हणजे नसानसात भिनलेली कला आहे की आम्ही किती बोललो.
1: दोघी आमच्या माझ्यासमोर आहेत, मला काहीच करावं लागलं.
0: आमची भांडणं होतं, तुम्ही बोलण्यात ठेवलं ना गुंतवून, हे म्हणतो
1: यश घेतो माझ्याकडे.
0: नाहीतर भांडण व्हायच्या बेताला आलं होतं एका पॉइंटला, वादावाद म्हणजे भांडण नाही. तर मागच्या वेळेला जो तिचा झाला इंटरव्ह्यू तोही खूप छान तुम्ही घेतलात. आणि आत्ता त्या त्यावेळेला मला येऊन जे आनोळ

0: तुमच्या संस्कारांमुळे. येस, तुम्ही थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: सर्वप्रथम मी विशेष गीतगंगा कार्यक्रमाचे आभार मानेन की मला त्यांनी संधी दिली इथे येऊन बोलण्याची. आणि तुमचंही मला जास्त कौतुक वाटतं की समोरच्याला बोलतं कसं करायचं.
2: हो,
1: हे तुमच्या म्हणजे नसानसात भिनलेली कला आहे की आम्ही किती बोललो.
0: दोघी आमच्या माझ्यासमोर आहेत, मला काहीच करावं लागलं.
1: आमची भांडणं होतं, तुम्ही बोलण्यात ठेवलं ना गुंतवून, हे मत
0: नाहीतर
1: भांडणं व्हायच्या बेताला आलं होतं एका पॉइंटला. वादावाद म्हणजे भांडण नाही. तर मागच्या वेळेला जो तिचा झाला इंटरव्ह्यू तोही खूप छान तुम्ही घेतलात. आणि आत्ता त्यावेळेला मला येऊन जे अनोळखी जे होते लोक, त्यांनी माझ्या घरी येऊन जे मला तिच्याबद्दल सांगितलं की तिच्या बोलण्यात तुमचे संस्कार दिसतात, तर हे एका आईच्या दृष्टीने, आई वडिलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं वाक्य आहे की तिच्या बोलण्यात तुमचे संस्कार दिसतात. की म्हणतात की आपली मुलं हे आपला आरसा असतो, आपण काय आहोत हे आपल्या मुलांकडे बघून कळतं. तर कुठेतरी ते अभिमानास्पद आहेच से. तर परत एकदा सगळ्यांना तेच सांगेन की आपल्या मुलांच्यात खूप कला दडलेल्या असतात किंवा ते खूप टॅलेंटेड असतात, ते ओळखण्याची गरज असते. तर आई वडिलांनी तेवढं संयमाने, जरा थोडं लगेच यश मिळतच नसतं कुठल्याही क्षेत्रात, तर संयमाने आई वडिलांनी त्यांना धीर दिला पाहिजे. त्यांच्या वाईट काळात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्यांना लगेच जज नाही करायचं की तू हे करू नाही शकत किंवा तुला येणारच नाही. हे वाक्य फार वाईट आहे की तुला काहीच येऊ शकत नाही. मोठे शास्त्रज्ञ होते तर त्यांच्या ते जरा थोडेसे काय ढ होते अभ्यासात. तर त्यांना शाळेतून त्यांच्या आईला बोलवणं आलं आणि आईला एक चिठ्ठी दिली. आणि आई घरी आली तर ते म्हणाले की काय सांगितलं ग तुला. तर ते म्हणाले की ते असे म्हणाले की तुमचा मुलगा इतका एक्स्ट्रॉर्डिनरी हुशार आहे ना की तुम्ही त्याचा घरी अभ्यास घ्या, आमची शाळा त्याला अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे शाळा आमची लायक नाहीये त्याला. असं म्हणून वर्षानुवर्ष आईने घरी अभ्यास घेतला. ते थोर शास्त्रज्ञ झाले. आणि जेव्हा आई एक्सपायर झाली तेव्हा त्यांनी आईची जुनी ट्रंक काढली. तर त्या ट्रंकेत ती चिठ्ठी त्यांना सापडली आणि त्यात लिहिलं होतं की तुमचा मुलगा अतिशय ढगोळ आहे, त्याची शिकण्याची लायकी नाहीये, म्हणून आम्ही त्याला शाळेतून काढतो आहोत. तर हे आईच्या दृष्टी, आईने जेव्हा त्यांना ते वाक्य सांगितलं की तू शाळेसाठी लायक नाहीयेस म्हणून शाळेने तुला काढलंय, त्याच्यामुळे त्यांची प्रगती झाली, की ते थोर शास्त्रज्ञ म्हणजे ते माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे की आपल्या बोलण्यावर खूप असतं.
0: नक्कीच, नक्कीच. चला तर आज खरं संस्कृतीचं व्यस्त शेड्यूल आणि म्हणून तुमचंही व्यस्त शेड्यूल, कारण तुम्ही त्या शेड्यूलशी अटॅच आहात, त्यातून वेळ काढून तुम्ही दोघी पण आलात, छान आमच्यासमोरही भांडलात. तर ही भांडणं
1: नॅचरल काय
0: म्हणून हा नॅचरलनेस, हा नैसर्गिकपणा तुमचा असाच टिकून राहो, तुम्ही सतत भांडत राहो, त्या भांडणातून तुमचं नातं आणखी घट्ट होत राहो, या आमच्या शोभेच्या श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप आभार.
1: कारण नुसतं गोडगोड वागणं म्हणजे ते खरं नातं नसतं असं माझं मत आहे.
0: म्हणून
1: थोडी भांडणं झाली पाहिजेत, थोडे विरोधाभास झाले पाहिजेत मतांचे.
0: तर अशा भांडण्यासाठी पुन्हा कधीतरी आकाशवाणीवर भेटूच या. पुन्हा एकदा आकाशवाणीच्या वतीनं, श्रोत्यांच्या वतीनं, व्यक्तिशा माझ्या वतीनं दोघींचेही खूप खूप आभार.
2: थँक्यू.
3: तर शोध हो, आपण ऐकत होता युवा अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि तिची आई संजीवनी बालगुडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 6 आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत राहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आम्ही हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. युवा अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि तिची आई संजीवनी बालगुडे यांच्याशी गप्पा आणि गाणी यांच्या कार्यक्रमाचा भाग सहावा होता. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. दुपारचे 3 वाजलेत. आता सखी सहेली हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे

0: जनगणना 2027 आपली आहे, जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेहो, तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:18 झाले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ लेखिका मालतीबाई बेडेकर यांची शांता शेळके यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: मालतीबाई नमस्कार.
2: नमस्कार.
1: माझ्या पिढीच्या आणि कदाचित नंतरच्या पिढीच्याही सगळ्या वाचकांच्या वाचिकांच्या मनामध्ये एक बंडखोर लेखिका अशी तुमची प्रतिमा आहे. पहिलं कळ्यांचे निश्वास हे पुस्तक जे लिहिलं तुम्ही, त्याचवेळी ही विभावरी शिरूरकरजी कोणीही एक बंडखोर वृत्तीची आणि प्रचलित ज्या रूढी आहेत त्यांच्या विरुद्ध काही विचार मांडणारी लेखिका असं त्या पुस्तकाने खूपच खळबळ उडवून दिली होती आणि खूपच त्याच्या प्रतिक्रिया झाल्या. त्यानंतर आपण विस्तारानं बोलू. पण मला असं विचारायचं आहे की हे जे बंडखोरपण आपण सोयीसाठी हा शब्द वापरूया, याची मुळं कशामध्ये आहेत तुमच्या बाळपणात?
2: असं मला वाटतं, याचं कारण मी घोडनदीला जवळजवळ 12 वर्षापर्यंत घोडनदीत होते.

0: तर तिथे सुद्धा जो समाज होता तो बायकांनी यांना शिकवण्याच्या बाजूचा नव्हता. तर आम्ही मुली ज्या पहिल्यांदा शिकायला, मी आणि माझी मोठी बहीण, त्यावेळेला समाजाला नवरच वाटायचं एवढंच नव्हे तर उपहास सुद्धा व्हायचा आमचा.
1: बरं,
0: पुढे नुसतंच शिकायला सुरुवात केली आम्ही असं नव्हे तर मुलांच्या शाळेत आम्हाला घातलं होतं. तर त्यामुळे तर आणखीच प्रतिक्रिया की हे काय, हे मुलांच्या शाळेमध्ये मुली घालतात मास्तर. माझ्या वडिलांना मास्तर असं म्हणत असत, खरे मास्तर. तर ते असं कसं करतात हे. बरं, नंतर मग शाळेमध्ये वर्नाक्युलर फायनल मी झाले किंवा माझी मोठी बहीण पण झाली, आम्ही पुण्याला आलो परीक्षेला. तर मला एक आश्चर्य असं वाटतं की पुण्याला सुद्धा आम्ही जिथे आलो होतो त्या ठिकाणी बाहेर लोक येऊन उभी राहायची की ह्या मुली
1: शिकतात,
0: शिकल्या आणि वर्नाक्युलर फायनलला परीक्षा, या परीक्षेला आल्या ह्या मुली, म्हणून पाच सहा पाच सहा माणसं आपले येऊन डोकावून बघून
1: जायची.
0: आणि घोंड दिलं जेव्हा आम्ही परत गेलो तेव्हा आता काय लग्न ना आता, तशी माझी आई म्हणायची की नाही ते लग्न नाही करायचे, त्यांना हिंगणारे शिकायला ठेवायचे.
1: बरं,
0: आता ह्याच्या पुढे जाऊन शिकणार ह्या मुली, तशी ती म्हणाली की हो आता शिकणार आहेत. आणि मग लग्न केव्हा करणार, का लग्न नाहीच करणार, त्यांच्या इच्छेवर आहे म्हणायची.
1: वा, मला असं वाटतं की आई आणि आईपेक्षा सुद्धा वडील यांनी खूप तुम्हाला घडवलं.
0: म्हणजे वडिलांनी माझ्या आईलाही घडवलं.
1: हा, तेही जरा सांगा ना मला.
0: याचं कारण असं की ते पूर्वी ज्या ठिकाणी राहत होते मुंबईला, तिथे त्यांनी पहिल्यांदा आईला शिकवायचा प्रयत्न केला. तेव्हा आईने सांगितलं माझ्या सात पिढ्यात कुणी माहेरी शिकलेलं नाही आणि मी शिकणार नाही. तशी म्हणाली मग सामानावर आणि माहेरी जाऊन राहा.
1: वा,
0: त्याबरोबर ती शिकायला तयार झाली. आता तुम्ही कल्पना करा की केव्हांची गोष्ट ही. माझ्या वडिलांचा 1871 सालचा जन्म आणि त्यानंतरची काहीतरी मला वाटतं 20-21 वर्षाचे होते नसतील. त्यावेळेला त्यांना असं वाटायला की आपली बायको सुद्धा शिकवा, शिकायला पाहिजे,
1: लक्षणच आहे.
0: तर त्यामुळे ते पाठी घेऊन बसायचे, चाळीमध्ये हे करायचे. आणखी बाकीचे लोक म्हणायचे काय चाललंय ह्या लोकांचं, मुलींना शिकवता. आणि त्यावेळेला एक मोठी वातावरणाचा जो परिणाम माझ्या वडिलांच्यावर झाला तो सुद्धा असा होता. टिळकांचा परिणाम होता वाचन, आगरकरांचं वाचन होतं. नंतर मुंबईमध्ये प्रार्थना समाज अमक्यात अमक्या ऍक्टिव्हिटी ज्या सुरू होत्या त्या ठिकाणी पण ते जायचे आणि व्याख्यान ऐकायचे.
1: थिओसॉफी
0: सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना स्वतःला त्यावेळेला काही करता येत नव्हतं कारण त्यांचंही वय नव्हतं करणं इतकं. पण त्याचा परिणाम होऊन मना विचारही फारच होते ते. त्यामुळे सारखं विचार करून आपल्याला काय करता येईल, इकडे सारखं त्यांचं लक्ष असायचं. आणि तसं झाल्यामुळे आम्हाला आमच्यावर प्रयोग त्यांचा सुरू झाला.
1: बरोबर आहे.
0: आता तुम्हाला सांगते, माझ्या आईला पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगीच. तर माझ्या आजोबांनी पत्र लिहिलं माझ्या वडिलांना की पुन्हा वारूला मुलगीच झाली आणि दैवाची गती पुढे काही आमचं चालत नाही, तेव्हा तुम्ही तिला क्षमा करायला अशी आहे. तशी माझ्या, तेव्हा माझ्या वडिलांनी लिहिलं की मला डझनभर जरी मुली झाल्या तरी होऊ दे, मी सगळ्यांना एम ए करणार आहे. हे त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी उत्तर दिलेलं.
1: फार उत्तम हे आहे म्हणजे अगदी.
0: आणि ते किती शिकलेले होते असं जे विचाराल तर गुहागरला 4 इयत्ता शिकला माणूस होता. पण इतकं त्यांचं वाचन जबरदस्त होतं की एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते. मोरोपंताची काहीतरी कविता मी एक सबंध मोरोपंताचा सेट त्यांनी आणून आणखी माझ्या पुढे ठेवला.
1: वा वा.
0: आणि अलंकार मंजुषेच्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडला.
1: वा,
0: त्यावेळेचं वाचन त्याचं करमणूक, हरिभाऊ आपट्यांची, टिळक आगरकर त्यांचं सदैवच वाचनामध्ये होते. त्यामुळे एक प्रकारची जी प्रगतीशील मन लागतं ते न शिक्षण जास्त असताना सुद्धा त्यांचं होतं. आणि त्यामुळे आम्हाला एक मोठा फायदा झाला. नाहीतर आज पोरवडा आणि चुलखंड याच्या पलीकडे आम्ही गेलो नसतो.
1: मला असं वाटतं मालतीबाई की तुमच्या घडणीमध्ये अर्थात पुढं तुम्ही स्वतःला खूपच घडवलं वेगवेगळ्या तऱ्हेने, पण सुरुवात संस्कारक्षम वयामध्ये असे वडील भेटणं आणि अशा
0: प्रकारचं,
1: पण हे कधी भाग्य आपलं तुम्ही त्यांना ऐकवलं का?
0: ही एक मोठी ही आहे की मुलं बोलून दाखवत नाहीत.
1: हा,
0: आणि मुलं बोलून दाखवत नाहीत त्यामुळे काय होतं की आई वडिलांना आपण केलं त्याचं ह्या मुलांच्यावर काय परिणाम आहे हे काही त्यांना, म्हणजे मानसिक त्यांना शांती आहे का नाही आपल्या बाबतीमध्ये, किंवा काय म्हणजे भावना कोणची आहे हे काही त्यांना कळत नाही. आणि मी एके ठिकाणी म्हटलंय त्याच्यामध्ये की ते गेले तेव्हा त्यांना हे ब्लड प्रेशर खूप होतं.
1: बरं.
0: आणि ते बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाले पुढे काही औषधांनी ते शुद्धीवर आले. तर मी अण्णांना म्हटलं की अण्णा तुम्ही आता लवकर बरं व्हायला पाहिजे, तुम्ही किती केलं आमच्यासाठी. तशी ते औषध लावल्यामुळे त्यांना जराशी लिप मुव्हमेंट त्यांची होत होती.
1: बरोबर.
0: आणि ते म्हणाले की खरंच तुम्हाला असं वाटतं का ग.
1: वा.
0: आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की आम्ही किती मूर्ख मुलं, आम्ही एकदाही अण्णांना बोलून दाखवलं नाही हे. आणि मी म्हटलं अण्णा हे सांगायला

0: हवं का तुम्ही किती करत? तर त्यामुळे समाधानाने डोळ्यातून पाणी उघडलं त्यांच्या, त्यांनी मान टाकली.
1: काय विलक्षण आहे म्हणजे, अगदी
0: तो प्रसंग मी कधीही विसरणार नाही. अहो त्याने इतकं कौतुक असायचं, तुम्हाला सांगते माझ्या एकंदर
1: शिक्षणाचं, याचं
0: की कुठे काही छापून आलं, कुठे काही व्याख्यानाचं हे असलं की ते सगळं ते कटिंग काढून ठेवून उशीमध्ये ठेवायचे. उशीला कुणाची कुणी हात लावता उपयोगाचं नाही.
1: काय सुरेख आहे.
0: तर पुढे ते गेल्यानंतर आई म्हणाली की ह्या उशीमध्ये काय असतं यांच्या एवढं,
1: काय
0: ते बघितलं तर हे सगळं निघालं त्याच्यात.
1: आता यानंतरचा जो भाग आहे, मला वाटतं आपण शाळेमध्ये शिकवायला लागलात पहिल्यांदा.
0: मी 12 वर्षी वर्णाकल फायनल झाल्यानंतर माझी हिंगण्याला मी ठेवलं आम्हाला, पण आमची परिस्थिती उचलून पैसे देण्याची नाव्हती.
1: बरं,
0: तर काय झालं, हरिभाऊ आपट्यांकडे माझे वडील गेले होते विचारायला, माझ्या मुलींना पुढे शिकवायचंय तर तुम्ही ठेवून घेता.
1: हरिभाऊ आपट्यांना विचारलं,
0: हरिभाऊ आपट्यांना विचारलं होतं, तर ते म्हणाले की अहो ते आता अण्णासाहेब कर्वे येणार आहेत, त्यांना विचारतो मी. आणि इतक्यात अण्णा तिथे आले, अण्णासाहेब कर्वे म्हणजे आले, आणि ते म्हणाले अहो तुमच्या मुली शिकवायचे माझ्याकडे घाला ना तिकडे आश्रमामध्ये. आणि मग इतका आनंद झाला माझ्या वडिलांना, ते म्हणाले मी हे करतो. म्हणून माझी बहीण मोठी ही पहिल्यांदा तिथे गेली. त्याच्यानंतर मी गेले,
1: कृष्णाबाई आधी गेले,
0: आधी माई गेली, आधी म्हणजे तिला माई मी म्हणत असे, आणि नंतर मी गेले. मी गेले आणि आम्ही तिथे शिकायला लागलो. मॅट्रिक म्हणजे तिकडली त्यावेळची मॅट्रिक आम्ही झालो. आणि पुढे आता काय करायचं, कारण इकडे तर वडिलांना वाटलं आणखी शिकाव मुलीने. पण तेवढ्यात आम्ही सुट्टीला गेल्यानंतर एक पत्र आलं की आम्ही कॉलेज पण काढतो तर तुम्ही आपल्या मुलींना घालाल का तिथे. तर म्हणजे अगदी जणू काय
1: फारच सोय झाली, म्हणजे सोय झाली चालू.
0: आम्ही शेवटपर्यंत तिथे शिकलो. शिकल्याबरोबर परीक्षा पास झाले मी, आणि मला विचारलं की गोमचिपुणकर यांची फार माझ्यावर ही होती, तर त्यांनी विचारलं की तुम्ही कन्याशाळेत शिकवायला येता का. तर मला खूपच आनंद झाला की आपल्याला आता शिकवायला पण मिळणार आणि नोकरी लागणार म्हणून. तर ती नोकरी लागून मी पुण्याला राहायला आले, आणि नंतर आमच्या घरचं पुण्याचं बिराड, आपल्या गोंडनदीचं बिराड पुण्याला.
1: पण हिंगण्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, आमच्या म्हणजे माझ्या एक पिढीच्या ह्याच्यात एक अतिशय कुतूहल, का तर वामन मल्हार जोशींसारखे शिक्षक किंवा मायदेव तिथे होते किंवा इतर पटवर्धन वगैरे, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गाजलेली, आणि एक संपूर्ण हिंगणे या संस्थेबद्दलच एक अतिशय आदरयुक्त असं कुतूहल होतं. तर हिंगण्याचे संस्कार अर्थात तुमच्यासारख्या विद्यार्थिनीवरती झालेच असणार.
0: अहो संस्कार झाले म्हणजे काय, त्यांनी आम्हाला आई वडिलांनी जसं आम्हाला घडवलं तसं यांनी आम्हाला घडवलं. म्हणजे मला असं आठवतं की आम्ही शाळेतलंच नुसतं किंवा कॉलेजमधलं शिक्षण घेतलं नाही, आम्हाला वामनराव बाहेर घेऊन जायचं की समाज कसा पाहायचा म्हणून ते आम्हाला झोपडीमध्ये घेऊन जायचे आणि यांच्याशी बोला आता
1: वा
0: हे कसं आहे झोपडं बघा, हे काय बोलतात ते ऐका, त्यांना काही प्रश्न विचारायचे विचारा, असं कोण शिकवतो या काळामध्ये, आणि दरवेळेला तुम्ही काय वाचत आता लायब्ररीतलं हे त्याने आम्हाला विचारायचं. म्हणजे आमचं वाचन, आमचं नित्य दैनंदिनी जी होती त्याच्यावर सबंध त्यांचं लक्ष असायचं की ह्या अगदी बालिका ज्या आमच्या ह्या बालिका अगदी उत्कृष्ट निघाल्या पाहिजेत. वामनरावांच्या बद्दल आम्हाला अतिशय आदर होता, पण मला जरासे विचार फुटल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही
1: तात्यांच्या
0: लिहिण्यामध्ये जिवंत माणसं झालेली नाहीत.
1: बरं,
0: म्हणजे तात्या बोलतायत मागणं असं वाटायचं. आणि मुंबईला एक समारंभ झाला होता तात्यांच्या प्रकाशनाचा, तर त्यावेळेला मी स्पष्ट बोलल्याबद्दल काही समाजावर राग झाला, पण मी म्हटलं की मला वाटतं ते मी बोलते.
1: बरोबर आहे.
0: आणि तात्या त्यांनी स्वतः कबूल केलं असतं, कारण त्यांच्यात प्रांजळपणा विलक्षण होता. प्रत्येक पात्र हे वामनरावांना काय सांगायचं किंवा तात्यांना आमच्या काय सांगायचंय हे म्हणजे तात्या बोलतात. आणि मुख्य गोष्ट जर काही लेखनामध्ये पाहिजे असेल तर लेखक हा हरपलेला असला पाहिजे.
1: पण ही जाण तुम्हाला त्या साहित्यामुळे आली नाही का, त्यांच्या विरोधात का होईना पण ही जाण आली, ही अतिशय मोठी गोष्ट आहे. मग हिंगण्यानी जीवनविषयक संस्कार काय दिले?
0: झालं काय त्यावेळेला की मी लहान होते, पण माझ्या खोलीमध्ये ज्या मुली असायच्या ती कधी विधवा असायची, कधी परित्यक्त असायची, आणि आम्ही संध्याकाळ झाली आणि आमचं खेळणं बिळणं झालं म्हणजे आम्ही जेवून झोपायचो, तर झोपल्यानंतर ह्या मुली बायका आपसात जे बोलत ते मला नीटस कळत नसे, पण ह्या दुःखी आहेत एवढं कळायचं. आणि पुढे काही दिवसांनी मला जाणवायला लागलं की ह्यांची दुःख काय आहेत ते. माझ्या लिहिण्याचं जे मटेरियल ज्याला आपण म्हणतो ते जर कुठे मिळालेले असेल तर ह्या खोल्यात ना मला मिळाले.
1: वा वा वा,
0: म्हणजे किती विधवा होत्या तिथे
1: आणि किती परीची दुःख असतात ते,
0: किती परीची दुःख असतात ते त्यावेळेला कळलं की मुलगी काळी आहे म्हणून तिला टाकून दिली, दुसरं लग्न केलं, म्हणजे पुरुषांना काही वाटतच नव्हतं त्यावेळेला. म्हणजे तो जणू काय
1: एखाद्या
0: विक्रीचा माल अशा गती वापरा करायचे, आणि त्याचा परिणाम माझ्या मनावर खूप झालेला होता. पुढे कन्याशाळेमध्ये मी आले तेव्हा मी

0: लहान होते खरं, म्हणजे 17 वर्षाची जेम 18 वर्षाची जेमतेम असेल.
1: हो का?
0: हो,
1: त्यावेळी
0: माझ्या
1: शिकवायला सुरुवात केली.
0: शिकायला सुरुवात केली आणि शिकायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुलींना सुद्धा लग्न नको होती, पण तिथे कन्याशाळेत सुद्धा, म्हणजे आम्ही भीक मागून मुली आणत होतो कन्याशाळेमध्ये.
1: बरं.
0: कारण याचं कारण आमची सरकार मान्य शाळा नव्हती आणि इंग्रजी माध्यम नव्हतं, तर इंग्रजी माध्यम हे त्यावेळेच्या जे लिबरल्स होते त्यांना हे महत्वाचं वाटायचं, त्यामुळे त्यांनी जवळजवळ बहिष्कारासारखं अण्णा कर्वे यांच्यावर टाकलेलं होतं. मग आम्ही म्हणायचं की अहो मुलींची काय लग्न व्हायचे, तर तुम्ही आमची शाळेत घाला आधी, म्हणून चिपळूणकर हिंडायचे, मी हिंडायची, मग मुली शाळेमध्ये यायच्या. असं करीत आम्ही मुली आणल्या पुष्कळच्या शाळेमध्ये. आणि त्या आल्यानंतर मला आठवतं ते कित्येकांना 12-13 वर्षी लग्न नको असायचं. मग त्या याच्या बाई सांगा की
1: कायदा नव्हता का काही त्यावेळेला? असा काहीच नव्हता असं म्हणजे.
0: आणि कायद्याला कोण विचारतो? आता कायदा आहे, अजून सगळं लग्न होत आहे.
1: हो हो, बरोबर आहे.
0: 12-13 वर्षी बाई सांगा की आमच्या आई वडिलांना की आमचं लग्न करू नका म्हणून. तशी मी म्हटलं मला आधी घोडनवरी म्हणून लोक माझ्याकडे बघतायत, आणि तुम्ही मला जर सांगायला तुम्हाला शाळेतून जावं लागेल की अशी बाई नको आमच्या मुलींना चिथवणारी, म्हणून मी काही सांगू शकत नसेल त्यांना काही.
1: म्हणजे मला असं वाटतंय की हिंगण्याला एक सुरुवातीला वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार, त्यानंतर हिंगण्याला
0: सगळ्या प्रोफेसरांचे,
1: प्राध्यापकांचे सगळ्या संस्कार झालेले. आणि तिथे ते वय असं होतं की खूप संस्कारक्षम असं वय असणार, आणि मनाला एक प्रगल्भता येत होती, आणि त्या सगळ्या संवेदनेतून तुम्ही आपल्या भोवतालचं जीवनही तुमच्या नकळत, म्हणजे त्यावेळी काही लेखक वगैरे व्हायचे आपल्याला हे मला वाटतं काहीच
0: नसणार. निबंध म्हणजे आमच्या वामनराव जोशींनी मला निबंध लिहायला सांगितला, आणखी मी लिहिला म्हणजे इतकं वेड्यासारखं लिहिलं होतं तो काही विचारू नका. शेवटी म्हणाले की बाळूते तुम्ही आता असं करा, तुम्ही गाढव या विषयावर निबंध लिहा. तशी मी गाढव प्राप्त तू षोडशे वर्ष कोटेशन
1: दिलं
0: आणि शुद्ध लेखनाच्या नावाने इतकी रड माझी झाली होती की ते म्हणाले तुमची वही मी सौभाग्यवती करून आणलेली आहे.
1: बर, म्हणजे अनुस्वार वगैरे टिंब
0: सगळंच म्हणजे एकंदर माझ्याच वाजलं होतं सगळं. तर त्याचा परिणाम माझ्यावर खूप झाला मात्र, की इतका आस्थेवाईक शिकवणारा माणूस
1: आणि आपण
0: त्या मानायला लायक. आणि याचं कारण मला असं वाटतं की वाढ आपली झाल्याशिवाय काही गोष्टी वैचारिक येऊ शकत नाही मनामध्ये.
1: चांगला महत्वाचा मुद्दा आहे असा, म्हणजे उत्तम संस्कार असले तरी ते घेण्यासाठी त्याची एक मनाची क्षमता जी असायला पाहिजे, असा वय असावा लागतात.
0: 16-17 वर्षी इतकी किमान ही नव्हती, तयारी नव्हती त्यावर.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89-29-30-41-42.
1: आता यानंतर मग कळ्यांचे निश्वास कडे आपण वळलो तर हरकत नाही मला वाटतं, कारण ते कुठल्या काळात लिहिलं, मध्ये याचा काही काळ कुठला गेला?
0: म्हणजे मी एम ए, आत्ताची एम ए म्हणताय, त्यावेळी पी ए म्हणायचे.
1: बर.
0: त्या डिग्रीसाठी म्हणून मी अलंकार मंजुषा अलंकारांचा अभ्यास करायचं ठरवला, आणि तो करीत असताना मला म्हणजे असंच वाटायचं की आपण आमचे गुरुवर्य दिवेकर यांच्याबद्दल भयंकर आदर, तर त्यांच्यासारखं आपण विद्वान व्हायचं म्हणून ठरवून मी सगळं वाचायला सुरुवात केली. आणि मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला आता काही लक्षात नाही, पण मी वेद वाचलेत.
1: हो, तुम्ही
0: वाचलेत सगळ्या. आणि मला इतका आनंद होत असे खरोखर, पण काय होतं की नुसता आनंद काय, आणि आपण किती नालायक आहोत हीच फक्त जाणीव दरवेळेला व्हायची, म्हणून ते अलंकार मंजुषा मी मग घेतलं. अलंकार मंजुषा घेताना मला खूपच आनंद आला.
1: मग कळ्यांचे निश्वास हे जेव्हा लिहिलं त्यावेळच्या थोड्याशा आम्हाला आठवणी सांगा ना, कारण मला आठवतं म्हणजे मी त्यावेळी फारच लहान असणार शाळकरी वयात, पण तेव्हा सुद्धा कळ्यांचे निश्वास मी वाचलं त्या वयात सुद्धा, आणि एकंदर जी ती सगळी खळबळ उडाली होती वेगवेगळ्या कारणाने, त्याच्याही आठवणी माझ्या मनात अजून जागे आहेत.
0: नाही, काय झालं, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं हरिभाऊ मोठे यांची,
1: माईंच.
0: आणि हरिभाऊ मोठे म्हणजे खूप श्रीमंत म्हणून प्रसिद्ध, अमरावतीच्या बाजूचे,
1: वराड मधले, विदर्भातले जे श्रीमंत मंडळी असतात त्यापैकी ते होते.
0: तर आणि ती तिकडेच नोकरी करत होती, तर त्यामुळे तिला त्यांचं हे जमलं होतं, ती पुढे इंग्लंडमध्ये गेली.

0: इंग्लंडमध्ये गेल्यानंतर आमचं साहजिकच ओळख झाली होती, ते येत असत. आणि ते एक दिवस मला म्हणाले की बाळूजी काय तुम्ही हे पंडिती हे करत बसलात,
1: बरं
0: तुम्हाला जे अनुभव आहेत त्याच्याबद्दल लिहा ना. तर त्या दिवशी मी विचार करत, कारण ते मेहुणे त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदर आणि हे वाटायचं की काहीतरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतंय असं हे वाटायचं. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की मला कसं लिहिता येईल म्हटलं अनुभवांच्याबद्दल, म्हणजे प्रयत्न तर करा. तर मी त्यावेळेला म्हणजे 2 दिवस अत्यंत अस्वस्थ होते, कारण मला असं वाटलं की किती आपल्याजवळ अनुभव आहेत,
1: म्हणजे खजिना पाहिजेत.
0: खजिना खूपच उघडला आणि तो खजिना उघडल्याबरोबर हिंगण्यापासून सगळं जागं झालं.
1: वा वा, फारच.
0: आणि ते जागं झाल्यानंतर मला कुमारिकांची दुःख सुख ही सगळी एकंदर माझ्या मनामध्ये फुलवातीसारखी एकंदर ही व्हायला लागली. आणि मी लिहायला लागले म्हणजे कितीतरी म्हणजे काय होतं बरं का, मला असं वाटतं आपल्या पुढे व्यक्ती पण असते आणि सामुदायिकपणा पण त्यांचा.
1: हो बरोबर आहे.
0: आणि ते सगळं एकत्र होऊन त्या व्यक्तीवर आपण लागतो, म्हणजे ती एक व्यक्ती नाही राहत,
1: अनेक व्यक्ती
0: तर्फे बोलते, ती
1: प्रतीक असते,
0: असं काहीतरी होत जातं. आणि त्यामुळे मी जे कथा लिहिल्या त्या कोणत्या व्यक्तीची अशा नाही.
1: पण बघा तुम्ही म्हणजे नकळत तुमच्या आणि माझ्या सुद्धा तुम्ही मुळी निर्मितीचं सूत्रच सांगितलं ना, की निर्मिती म्हणजे प्रत्यक्ष वास्तवाचं नुसतं चित्रण नसतं, तर ती नवनिर्मिती असते लेखकाच्या मनाचे सगळे संस्कार होऊन.
0: तर त्यामुळे काय झालं व्हायला लागलं की मी लिहित गेले, आणि लिहित गेले म्हणजे त्या लिहिण्याचा प्रोसेस सुद्धा एक मोठा गमतीचा असतो. एकदा तुम्ही भारलात विचारांनी म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती विसरता, तुम्ही सामुदायिकपणा त्याच्यात आला, म्हणजे तुमची लेखणी अशी काही सरवत जाते की काही विचारू नका. त्यामुळे मला काही असं आठवत नाही की विचार करायचा आहे की काही, एकदम मनामध्ये जी काही आली ही उकळी, ती उकळी त्याच्यामध्ये आहे सगळी.
1: आणि आणखी एक फरक मला जाणवतो की पूर्वी पद्धत अशी होती, अजूनही आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी त्या कथा लिहायच्या, नंतर त्याचं संकलन करायचं, मग त्याचं प्रकाशन पुस्तक रूपानं करायचं. हे कळ्यांच्या निश्वासच्या बाबतीत झालेलंच नाही.
0: 10 दिवसात
1: लिहिल्या का, एका आवेगात सगळं ते आपलं आपणच लिहिलं गेलं असं मला वाटतं. एक प्रकारे
0: सगळं दाटून आलं ना, कुमारिकेची दुःख काय असतात हे काय असतं सगळं दाटून आल्यानंतर राहत नाही, मग राहत नाही म्हणून मनुष्य लिहायला लागतं.
1: आणि मला कळ्यांचे निश्वास आणखी कसं जाणवतं, म्हणजे आजच्या काळाशी सुद्धा त्याचा संदर्भ लागू शकतो अनेक ठिकाणी. आता उदाहरणार्थ रिकामय भांड्यांचे निनाद सारखी कथा किंवा अंतकरणाचे रत्नदीप सारखी कथा, ह्या कथा वाचताना मला असं वाटतं की अरे आज सुद्धा अशा तऱ्हेची उदाहरणं किंवा बाबांचा संसार माझा कसा होईल यासारख्या कथा फार सुंदर आहेत त्या. दुसरं एक मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये पुन्हा केवळ स्त्रियांची बाजू घेतलेली असं नाही, तर त्यांच्यामधल्या सुद्धा ज्या काही उणीवा असतील किंवा दुबळेपणा असेल हाही त्याच्यामध्ये सगळा आलेला आहे.
0: त्याचं कारण सांगतो, ज्यावेळी आपण लिहायला लागतो ना त्यावेळी त्या व्यक्तीबद्दल आपण लिहितो तेव्हा सामुदायिक विचार जसे आपले प्रभावी होतात ना, तसे अवतीभोवतीची जी माणसं आहेत ती सुद्धा बोलत असतात. आणि ती जे बोलतात ते पण त्या लेखनाच्या लेखिकेच्या किंवा जो कोणी लिहिणार असेल त्याच्या मनामध्ये ते उमटल्याशिवाय राहत नाही, म्हणजे जिवंत होत नाही. अवतीभोवतीची जिवंत माणसं त्यातलं ते सफर करणार असं जेव्हा होतं तेव्हा ते सामुदायिक असं सगळं म्हणून पिक्चर होतं एक तयार असं मला वाटतं.
1: पण ह्याच पुस्तक लिहून झालं, छापायचं काय झालं पुढे?
0: हरिभाऊ मोठे मला म्हणाले मी आता छापतो छापतो, म्हटल्यावर मी घाबरले, कारण असं कुणी त्यावेळेला मुळे आपलं मन दडपून टाकायचं हेच महत्वाचं होतं ना. तोपर्यंत लेखिका होत्या त्यापैकी शांताबाई भिडे त्यांनी थोडस लिहिलेलं होतं
1: लग्नाचा बाजार वगैरे,
0: लग्नाचा बाजार वगैरे, पण नाही तर बोलणं हे कठीणच होतं. आणि इथे म्हणजे काय सगळंच मोकळं.
1: आता त्यावेळेस जेव्हा मी जुने अंक वगैरे चाळते किंवा जुनी कादंबरी वाचते तेव्हा मला असं दिसतं की त्यावेळेच्या ज्या लिहायला लागलेल्या बायका होत्या त्या सुद्धा आपलं वास्तव चित्र काढण्या पुरुषांना ते चित्र सुंदर आदरणीय कसं वाटेल अशी आदर्श स्त्री रंगवण्याकडे दुखवायचं नाही
0: असं त्यांचा दुखवायचं नाही.
1: आणि ह्याच्यामध्ये तर ते फारच स्पष्टपणानं आणि निर्भीडपणानं सगळं लिहिलेलं होतं, म्हणून तुम्हाला भीती वाटली का हरिभाऊ?
0: भीती वाटली म्हणजे असं की ते पुस्तक वाचल्यानंतर शाळेमधल्या ज्या ज्यांना माहिती होतं वाचायचं तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया, म्हणजे मुलींच्या पालकांची प्रतिक्रिया ती विरुद्धच होती की हे काही बरोबर नाही, हे का मुलींची मना असे बोलून दाखवायची का, म्हणजे बोलून दाखवणं हे वाईट आहे.
1: वाईट आहे सगळं, तिने सोसलं पाहिजे मुकाट्याने.
0: हा सोसलं पाहिजे मुकाट्याने अशा तऱ्हेची भावना असल्या कारणाने बोलणारी ही बाई म्हणजे रात्रीच असली पाहिजे ही साधारणपणे कल्पना साहजिकच होती.
1: आणि त्यातून मला वाटतं मग विभावरी जन्माला आली.
0: मग मी म्हटलं की अंधारामध्ये आपल्याला लपायचंय, बुरखा घ्यायचाय, मग विभावरी, मग कुठे आता आडनाव काय लावायचं, तर लपायचं छापायचं म्हणजे आडनाव बिडनाव व्यवस्थित पाहिजे सगळं, म्हणून शिरूरची मिळून म्हणून शिरूरकर, विभावरी शिरूरकर असं. आणि मग हरिभाऊ मोठ्याने बी ए पण त्याला लावून टाकलं, त्यामुळे सगळं अगदी निराळ होऊन
1: वेगळीच प्रतिमा.

0: निर्माण झाली. आणि मग तुम्हाला फार गंमत वाटत असेल नाही की तुमच्या तोंडावरती जेव्हा लोक त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करत असतील, कोणी बरी कोणी वाईट, त्यावेळी काय वाटायचं? गंमत वाटायची.
1: काय वाटायचं म्हणजे मी चेहऱ्यावर काही दाखवत नसे. मी त्यावेळी सभा पुष्कळ झाल्या, त्या
0: कसबच म्हटलं पाहिजे नाही का, प्रतिक्रिया व्यक्त होऊ द्यायची नाही,
1: काय करणार, नाही तर मार बसला असता समाजाचा. तर त्या इथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या ठिकाणी सभा झाल्या, मुंबईला इकडे तिकडे, आणि लोकांनी त्याचं कौतुक खूप केलं. कौतुक केलं म्हणजे कौतुक करणारे लोकही होते,
0: म्हणजे चांगल्या मोठ्या लेखकांनी, मला वाटतं त्या
1: लेखकांनी, मान्यवर लेखकांनी, म्हणजे खांडेकर म्हणा किंवा फडके म्हणा किंवा आपले आत्रे म्हणा किंवा
0: नारायण
1: काळे म्हणा, असे पुष्कळ लोक त्यावेळेला त्याचं कौतुक करणारे होते.
0: त्यांना खरं वाटलं की हे वाङ्मयीन दृष्ट्या चांगली घटना आहे. इथं पहिल्यांदा स्त्रीचं मन हे मोकळेपणानं आणि वास्तवरीतेनं व्यक्त झालेलं आहे. पण मला हेही आठवतं की अनेक वाङ्मय बाह्य कारणामुळे विभावरीवर त्यावेळी टीका होत गेली. त्यावेळचे तर्क कुतर्क आता मी तुम्हाला काही सांगण्याचं कारण नाही, पण श्रीधर व्यंकटेश केतकर हेच तर लेखक नसतील ना, आणि म्हणून त्यांचं शिरू नाव आणि मग केतकर मधलं कर घेऊन शिरूरकर असं त्यांनी केलं असेल, किंवा कोणाला वाटलं सारस्वत लेखिका आहे का किंवा आणखी कोणी आहे का. एक मला कुठेतरी लिहून आल्याचं आठवतं त्यावेळी की मला वाटतं विरलेले स्वप्नामध्ये घागरी फुंकण्याची एक प्रतिमा दिलेली, की ती बाई जशी घागरी फुंकत असते नवरात्रामध्ये असतं वाटतं, मी ते पाहिले नाही प्रसंगात, तर तिला जशी एक विलक्षण अशी नशा चढते, धुंदी चढते, अशी काही ते फार सुंदर ती प्रतिमा आहे. त्यावरून सुद्धा लेखिकेच्या जातीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे सगळं तुम्हाला आठवत असेल,
1: आता इतकं आठवत नाही घागरी,
0: पण मला हे आठवत
1: नाही. पण एवढं खरं मात्र की ही लेखिका सारस्वत असावी असं श्रीधर व्यंकटेश केतकरनी म्हटलं, डॉक्टर केतकर, तर त्यामुळे विविध वृत्त खूप पिसाळ माझ्या विरुद्ध.
0: हो, ती फारच काहीतरी अभद्र आणि
1: खूपच म्हणजे नको त्या गोष्टी माझ्याबद्दल तटणीस होते, आणि त्यामुळे सगळं ते आणि जातीविद्वेष एकदा सुरू झाला म्हणजे काही त्याला
0: माहितीच नाही.
1: पण मी आपली त्याच्यापासून अलिप्त होते, म्हणजे मला काही आता तुम्हाला एक गंमत सांगायची म्हणजे बडोदीचे विभाम दांडेकर
0: हो
1: ते
0: लेखलीन,
1: आणि ते म्हणाले का तुम्ही वाचलं का ते पुस्तक, तशी म्हटलं वाचलं, तुम्हाला कसं वाटलं, म्हटलं काय त्या बाईने लिहिलंय, तशी ते म्हणाले असं म्हणजे तुम्ही नाही वाटत
0: हो का,
1: हो तशी मी म्हटलं की म्हणजे तुम्ही मी आहे का काय हे तपासायला आले होतात का, म्हटलं मी नाही म्हटलं, म्हणून सांगून मोकळी झाले. पण पुढे आत्र्यांनी मात्र कारण नसताना मी स्वतः कबुली दिली, कारण आता प्रसिद्धी नाही मला मिळत, तेव्हा आता प्रसिद्धी कशी मिळायची, म्हणून काहीतरी चुकीचं सोलापूरला मी विधान केलं, म्हणून त्या सभेशी काही संबंध नव्हता.
0: बरं,
1: आणि आत्र्यांची गंमतच असे बाकीची. पण मी साखरपुडा म्हणून जी गोष्ट लिहिली ती गोष्ट माझी
0: खरं मला विचारायचंय त्याच्याबद्दल सुद्धा,
1: तर त्या कथेचं आता राईट्स हे करायचे, तर तिथे मी सही केली आणि ते सगळं आउट झालं. मग
0: बरं, म्हणजे हे विभावरीचं रहस्य त्या निमित्तानं हे झालं का?
1: हो.
0: पण मग हे यात्रेने सुरू झाल्यावर मग तुमच्यातली लेखिका मला वाटतं जागी झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला असं म्हणायचं का आपण?
1: हो, असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्याच बरोबर हेही आहे की मी सारखं लिहित नाही सुटले.
0: बरं, हा,
1: म्हणजे आतून खळबळून आल्याशिवाय मी लिहिलं नाही.
0: तुम्ही तुमच्या सगळ्या लेखन प्रकृतीचं रहस्य सांगितलं खरं, म्हणजे
1: कारण त्यामुळे काय झालं, हिंदोळ्यावर लिहिल्यानंतर तिसरी कादंबरी विरलेले स्वप्न, विरलेले स्वप्न ते लिहिलं तेव्हा सुद्धा मला माझी बहीण मित्र आपली मैत्रीण मीनाक्षी सरदेसाई ती कम्युनिस्ट होती, तर त्यांच्या ग्रुपमध्ये मी गेले जेव्हा तर ते भारलेले लोक बघून मी चकित झाले की कसे लोक हे इतके राजकारणाने भारले जातात, आणि त्या रशियाचा खूपच प्रभाव आपल्याकडे होता,
0: खूपच होता,
1: आणि त्यांच्या विरुद्ध इंग्रज सरकार होतं.
0: मला वाटतं डांगे त्यावेळी किंवा लालजी पेंडसे, श्रीनिवास सरदेसे कॉम्रेड, हे सगळी मंडळी
1: एकत्र राहत असत त्यावेळेला. आणि मी हिची मीनाक्षीची मैत्रीण म्हणून ती म्हणाली एकदा राहायला, कारण तिला वाटत होतं आपल्या कळपात तिने यावं म्हणून. आणि मी त्यावेळेला बीटी साठी म्हणून मुंबईला होते, मुंबईच्या कन्याशाळेमध्ये राहत होते,
0: त्यामुळे जाणं येणं
1: तिच्याकडे शक्य
0: होतं.
1: तर तिथे पाहिल्यानंतर माझं
0: भारले पण जाणवलं तुम्हाला,
1: आणि मी पण भारून गेले, आणि त्याच्यातून ते विरलेले स्वप्न आलं. पण मी माघार घेणारी बाई असल्या कारणाने किंवा भ्याड असल्या कारणाने जसे राजकारणात पडले नाही, त्याप्रमाणे ती रोहिणीत मध्ये माझा हा आहे भ्याडपणा.

0: थोडं बघूया अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. यामध्ये ज्येष्ठ लेखिका मालतीबाई बेडेकर यांची शांता शेळके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया जनजागृतीपर एक निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत
2: पुणा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांझ धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. अशोक जी परांजपे यांच्या गीताला संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17 9920 1149.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात हे होतं शांताराम नांदगावकर यांचं गीत. गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटातील गीत. आज 7 मे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचा स्मृती दिवस, त्यानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. लिहिले प्रके अत्रे यांनी आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

天不天你笑。

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 5:46 आणि 50 सेकंद झाली आहेत आणि आपण आस्वाद घेत आहोत पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमांतर्गत मराठी मिश्र गीतांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात, उमाकांत काणेकर यांच्या गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: श्रोते हो, आज कवी मनमोहन नातू यांचा देखील स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी लिहिलेलं एक गीत. गीताला स्वर आणि संगीत आहे गजानन वाटवे यांचा.

श्रोते हो, आज सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांचा देखील जन्मदिवस आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित एक गीत. चित्रपट आहे शाब्बास सुनबाई. गीताला स्वर आहे लता मंगेशकर यांचा. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत मीना मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकेअर सांझ धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: सांझ धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6:05 झाले आहेत. जाणून घेऊया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय संस्थांनी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच जनजागृती मोहिमांमध्ये पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पुण्यात केलं. MA रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं आयोजित 20व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेशी संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तोंडाचा कर्करोग, दातांमध्ये कीड आणि हिरड्यांचे आजार यांसारखी आव्हानं पेलण्यासाठी MA रंगुनवाला महाविद्यालयानं शैक्षणिक आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचं केंद्र म्हणून मोठी प्रगती साधली आहे अशी प्रशंसा मुश्रीफ यांनी केली. या संस्थेनं आजपर्यंत 1382 दंत पदवीधर आणि 505 पदव्युत्तर विद्यार्थी घडवले आहेत. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आज दिले. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नाले स्वच्छतेची कामं वेळेत पूर्ण करावीत, तसंच पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतराचं पूर्वनियोजन करावं आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी असंही त्यांनी सांगितलं. बैठकीदरम्यान आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या अतिक्रमणमुक्त फुटपाथ 15 आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईमध्ये कोणालाही अभय न देता कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील पादचारी मार्ग

0: वेळ आणि सुरक्षित ठेवणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून याबाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं भोसरी इथल्या गावजत्रा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की कबड्डी हा आपल्या मातीतला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेला खेळ आहे. युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी देणं हा महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 10 मे पर्यंत असून या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित कबड्डी संघाच्या 812 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये पुरुष गटातील 36 आणि महिला गटातील 24 संघ आहेत. स्पर्धेचे सामने सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडावेत यासाठी 55 सामनाधिकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघांना रोख बक्षिसं आणि आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत. पुरुष आणि महिला गटातील प्रथम क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,50,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये तसंच चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला आज सुरुवात झाली. बालगंधर्व कला दालनात भरवण्यात आलेल्या व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. हा महोत्सव 9 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे. महोत्सवाचं यंदा 3रं वर्ष असून त्यात देश आणि परदेशातील 142 कलाकारांच्या 300 चित्रांचा समावेश आहे. मुंबईत वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयात 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन कारवाईचे निर्देश दिले आहेत. या मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. उद्या कमाल तापमानात वाढ होऊन ते 40 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6:05 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, गोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या मराठी टायटल सॉन्ग वरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मग ऐकूयात त्याच मराठी चित्रपटातलं सदाबहार गाणं.
1: हे चिंचेचे झाड दिसे मग चिनार वृक्षा परी दिसशी तू, दिसशी तू.

0: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी हे चिंतेचे झाड.
1: काय मग मंडळी, आठवला का चित्रपट? अगदी बरोबर, 1967 सालचा राजदत्त दिग्दर्शित मधुचंद्र हा चित्रपट. एक मस्त कॉमेडी रोमॅन्टिक मराठी चित्रपट. श्रोते हो, जसं जसं हिंदी चित्रपटसृष्टी बहरायला लागली, हिंदी चित्रपट बनायला लागले, तसतसं मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा आकार घेऊ लागली. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट तयार झाला. त्यानंतर सिंहगड, सैरंध्री, छत्रपती संभाजी, धर्मात्मा, संत तुकाराम, कुंकू, माणूस, संत ज्ञानेश्वर अशा अनेक चित्रपटांनी आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा, साहित्य, वाङ्मय हे घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. काही कालावधीनंतर मात्र सामाजिक, राजकीय आणि विनोदी चित्रपटांची देखील निर्मिती होऊ लागली. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे हा मधुचंद्र. प्राध्यापक मधुसूदन ताम्हाणे आणि मधुसूदन कालेलकर यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी केलं होतं आणि कॅमेरामन होते दत्ता गोरले आणि दयाभाई पटेल. काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.

0: मणी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, या कार्यक्रमात आज आपण बोलतोय मधुचंद्र या चित्रपटाबद्दल. याच चित्रपटातले अभिनेते काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीवर नाटकांमध्ये त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होतीच, पण राजा ठाकूर दिग्दर्शित पाहू किती रे वाट या चित्रपटातून सहकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री केली आणि मधुचंद्र या चित्रपटाने काशीनाथ घाणेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत स्टार बनवलं. असं म्हणतात की सन 1960 ते 1980 या कालावधीत काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात मोठे पेड स्टार देखील होते. मधुचंद्र या चित्रपटाचे नायक आणि नायिका म्हणजेच दिनू आणि मालू एकमेकांच्या प्रेमात पडून पळून जाऊन लग्न करतात, पण मग पोलीस त्यांना अटक करतात आणि त्यांच्या लग्नाची पहिली रात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कोठडीत घालवावी लागते, असं मजेशीर कथानक या चित्रपटाचं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल आणि आज जाता जाता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटातलं गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं हे युगुल गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17

0: 2047च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात म पा भावे यांचं गीत. गीताला संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
1: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
1: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
1: मग
2: हे पण कसं आलं तुला?
1: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11.
5: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अरुण दाते यांच्या स्वरात हे होतं सुरेश भट यांचं गीत. गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स, शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर सुमती पवार यांच्या स्वरात त्यांनीच लिहिलेलं गीत ऐकूयात. संगीत आहे संजय गीते यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधीदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात यानंतर रोशन सातारकर यांच्या स्वरात मा दा देवकाते यांचं गीत, संगीतबद्ध केलंय विठ्ठल शिंदे यांनी.

0: हाय त्यो
1: मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
4: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं।
3: तुम्ही आई बाबा होऊ शकता।
4: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वेव्ह सेंटर, हडपसर पुणे।
3: संपर्क 78 23 84 11 20
4: 7823 84 1120।
2: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर उपचार आहे। संपर्क 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत सावनी पारगी, प्रणव केसकर, सायली बुधाकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत आहे विनायक लिमये यांचं।

0: श्रोते हो, प्रवीण दवणे यांचं गीत, सावनी पारगी, प्रणव केसकर, सायली बुधाकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं विनायक लिमये यांनी. आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. तसंच हे प्रसारण आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 6:45 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही

0: दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. संध्याकाळचे 6:50 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास। अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।
1: दोस्त

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

एक चांद हूँ जिसके माथे पे एक दाग है, मेरा दिल जलता हुआ चिराग है।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.